नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 27 श्रावण, शके 1948 अर्थात 18 ऑगस्ट 2026. नमस्कार रत्नागिरी. सकाळचे 5:58 आणि 25 सेकंद झाले आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर संत नारायण स्वामी रचित भूपाळी, संगीत बाळ बर्वे यांचं आणि मुख्य स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो मंगल प्रभात कार्यक्रमात आता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळके यांची भक्तिरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात.

आपण ऐकत होतात स्वप्नील गोरे यांना. संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग संगीतबद्ध केला होता पंडित अवधूत बाम यांनी. श्रोतेहो मंगल प्रभात. या कार्यक्रमात भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं राम मोरे यांचं गीत कुमुद भागवत यांच्या स्वरात.

समूहस्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:40 आणि 20 सेकंद झाले आहेत.
1: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
2: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
1: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
0: आता कृषीवाणीमध्ये ऐकूया सेंद्रिय कर्बवाढीसाठी उपाययोजना याविषयीची माहिती. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, जमिनीची सुपीकता ही जमिनीत असणाऱ्या सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात अवलंबून असते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे त्या प्रदेशातील हवामान, मातीचा प्रकार, पीक पद्धती, जमिनीची मशागत इत्यादी घटकांवर अवलंबून असतं. भौगोलिक परिस्थितीमुळे सेंद्रिय कर्बाची जमिनीतील मात्रा अत्यंत कमी म्हणजे 2% ती जास्तीत जास्त 50% आहे. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चालल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊन जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये प्रतिकूल बदल होणं असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. आपल्याकडच्या शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर कमी प्रमाणात होतो म्हणून सध्य परिस्थितीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे जमिनीचा कस कमी होणं, जमिनीची धूप अधिक होणं, जमिनीची सुपीकता कमी होऊन जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणवत्तेत प्रतिकूल बदलासारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. मंडळी, सेंद्रिय कर्बामुळे जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर अनुकूल प्रभाव पडतोच. जमिनीतील घनता कमी करून मातीच्या कणाकणातील पोकळी वाढवून हवा खेळती राहते. त्यामुळे हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो. मातीची धूप कमी होते आणि मातीची जडणघडण सुधारते. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि पाणी यांची उपलब्धता वाढल्याने जीवाणूंच्या संख्येत वाढ होऊन, जीवाणूंच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. नत्र स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो. स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते. जमिनीत मिसळलेल्या सेंद्रिय पदार्थांद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि कार्यक्षमता वाढते. रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो. विकरांचं प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो. नत्र, स्फुरद आणि पालाश यांची उपलब्धता वाढवण्यासाठी विविध प्रकारचे जीवाणू हे कारणीभूत असतात. बदलत्या हवामानात सेंद्रिय कर्बाचं संवर्धन करण्यासाठी काही उपाय आपण करू शकतो. त्यामध्ये कमीत कमी नांगरट करावी, जमिनीची धूप पानबंदस्थीद्वारे कमी करावी, पिकांचे अवशेष त्यांचा आच्छादन म्हणून वापर करावा, अवर्षण प्रवण भागात तुरकाट्या सरमाडाचं आच्छादन करावं, जमिनीची पूर्वमशागत करताना कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर शिफारशीप्रमाणे सेंद्रिय कंपोस्टचा वापर करावा. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवण्यासाठी कमीत कमी 3 वर्षातून 1 ताक, धेंचा यासारखी पिकं घेऊन 50% फुलोऱ्यात असताना ती जमिनीत गाढावीत. ॲझेटोबॅक्टर, रायझोबियम, स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धकांचा वापर करावा. यांचा वापर बीज प्रक्रिया

0: या तसंच शेणखतात मिसळून करावा. पिकांच्या फेरपालटीत कडधान्यवर्गीय पिकं आलटून पालटून घ्यावीत. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा. खतांची मात्रा संतुलित योग्य वेळी योग्य प्रकारे द्यावी. तेव्हा मंडळी, सेंद्रिय कर्बवाढीसाठी या उपाययोजनांचा जर वापर केला तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

50 मिनिट आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगत असताना, होमिओपॅथीने समान लक्षणे निर्माण करणारी औषधं जर आपण दिली तर शरीरामध्ये आधीच आजाराच्या रूपाने उपस्थित असलेला आजार हा त्या औषधांच्या उपचार पद्धतीमुळे निघून जात असतो. त्याच्यामध्ये औषधे इतकी सूक्ष्म प्रमाणात असतात की ज्याला आपण असं म्हणू शकतो की ती इतकी डायल्यूट केलेली असतात की नॅनोटेक्नॉलॉजीसारखी ती काम करत असतात. तसंच होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा स्वतंत्र अभ्यास करून औषध दिले जाते. होमिओपॅथीचं हे वेगळेपण होमिओपॅथीला इतर औषधशास्त्रांपेक्षा वेगळे ठरवते. नैसर्गिक उपचारशक्ती असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढून स्वतःहून त्या प्रतिकारशक्तीला ती ताकद आणि ती चेतना मिळते, ज्याच्यामुळे आजार बरे होण्याची प्रतिक्रिया गतिमान होते. होमिओपॅथीला कुठेही साईड इफेक्ट नसल्यामुळे जनसामान्यांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होत आहे. होमिओपॅथी जेव्हा कोणताही आजार किंवा पेशंट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते तर होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत असा आहे की होमिओपॅथी ट्रीट्स द पेशंट नॉट द डिसीज. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास केलाच जातो, परंतु त्यासोबत होमिओपॅथिक ज्या पेशंटला जो आजार असतो त्यासोबत त्याच्या स्वभावाचा, त्याच्या वर्तणुकीचा आणि त्याच्या एकंदरीत नेचरचा आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून औषध दिले जाते. त्यामुळे होमिओपॅथीची उपचार पद्धती इतरांपेक्षा वेगळी ठरते आणि त्या वेगळ्या ठरण्याच्यामुळे ती अतिशय जुनाट व असाध्य आजारही दुरुस्त करू शकते. वेगळेपण आता लोकांना समजल्यामुळे लोक होमिओपॅथीकडे खूप मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत आणि अतिशय जुने आजार जसं ॲलर्जिक रायनायटिस असेल, संधिवात असेल, अस्थमा असेल, परत परत होणारे मुतखडे असतील, कोणतेही ॲलर्जीचे डिसीज असतील, तसेच ॲटोइम्युन डिसीजेसमध्ये पण ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. होमिओपॅथिक शास्त्राला जसा स्कोप दिवसेंदिवस वाढतो आहे त्याचं मुख्य कारण हेही असू शकतं, कारण की लोकांच्यामध्ये असलेले ताणतणाव वाढल्याच्यामुळे त्यांचे आजार वाढत आहेत. आणि होमिओपॅथीमध्ये ताणतणावांचा अभ्यास का केला जातो, कारण होमिओपॅथी ही मनाचा अभ्यास करणारी पॅथी आहे आणि होमिओपॅथीने मनाचा अभ्यास केल्यामुळे आजच्या ताणतणावाच्या काळामध्ये ती पेशंटला, रुग्णांना व सगळ्यांनाच अतिशय फायद्याची ठरते आहे. होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असल्यामुळे ताणतणावांवर तर ती काम करतेच, त्यासोबत ताणतणावांच्यामुळे निर्माण झालेल्या अनेक आजारांना दुरुस्त करण्याचं काम होमिओपॅथी करते.
0: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकला. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर रुपेश पाटील. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. काही क्षणातच आपण ऐकू शकाल परिसर.

0: Борисе? श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. भारत सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक महत्वाचे कायदे बनवले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा 1986, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हा कायदा एक छत्री कायदा अम्ब्रेला लेजिस्लेशन म्हणून ओळखला जातो. भोपाळ वायू दुर्घटनेनंतर या कायद्याची निर्मिती झाली. या कायद्याने अन्वये केंद्र सरकारला पर्यावरण प्रदूषित नियंत्रण करण्याचे आणि हानिकारक पदार्थांचे नियमन करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974, वॉटर ऍक्ट 1974 या कायद्यानुसार नद्या, तलाव आणि भूजलाचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB आणि SPCB स्थापन करण्यात आले आहे. हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981, एअर ऍक्ट 1981 कारखाने आणि वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता राखण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 दुर्मिळ होत चाललेले प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये घोषित करण्यासाठी हा कायदा अंमलात आणला गेला. वन संवर्धन कायदा 1980, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 जंगलतोड थांबवणे आणि वन जमिनीची वापर केवळ वन कामांसाठीच होणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा उद्योगांना कडक शिक्षा, फाईन आणि इम्प्रिझनमेंट आणि दंडाची तरतूद सुद्धा केली आहे. राष्ट्रीय हरित लवाद NGT पर्यावरणाशी संबंधित खटले जलद गतीने सोडवण्यासाठी भारत सरकारने 2010 राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGTची स्थापना केली. हा एक विशेष न्यायाधिकरण आहे जो पर्यावरणाविषयी विवादांवर थेट सुनावणी घेऊन जलद निर्णय घेतो. भारतातील पर्यावरण कायद्यामध्ये एन्व्हायरमेंटल लॉ सातत्याने मोठे बदल होत आहे. सध्या हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा आणि कॉर्पोरेट जबाबदारी यासारख्या मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. भारतातील पर्यावरण कायद्यामधील प्रमुख आणि उद्देशमय मुख्य इमर्जिंग ट्रेंड्स हरित लवाद आणि कडक नियम नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अँड स्ट्रिक्टर रेग्युलेशन्स मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमुळे पर्यावरणाविषयक खटले जलद गतीने निकाली काढले जात आहेत. हे प्राधिकरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलत आहे. दंड आणि भरपाई, प्रदूषण करणाऱ्यावर उद्योगांवर प्रदूषण करता पैसे देईल, पल्युटर पे प्रिन्सिपल या तत्वावर आधारित मोठा आर्थिक दंड लावला जात आहे. हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन क्लायमेट चेंज अँड कार्बन रेग्युलेशन्स कार्बन कपात भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या वचनानुसार नेट झिरो 2026 उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी कार्बन उत्सर्जनाने नियम अधिक कडक करण्यात आले आहे. हरित ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाला कायदेशीर व धोरणात्मक प्रोत्साहन दिले जात आहे.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 262.47 मीटर्स तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आणि आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत मी आहे तुमच्यासोबत तुमची रेडिओ मैत्रीण वंदना मुसळे. सकाळचे 6:55 होत आहेत. आता रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषानंतर लगेचच 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू आजचे दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:45 भावधारा. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 आपण ऐकणार आहात कार्यक्रम संतवाणी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत नामदेव महाराज यांच्याविषयीचा भाग दुसरा, लेखन अनुराधा दीक्षित यांचं. आणि या कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी आज सकाळी 8:40. सकाळी 9 लखलख चंदेरीमध्ये आपण आनंद घेणार आहात हिंदी चित्रपट संगीताचा. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल पालकत्व एक अखंड प्रवास याविषयी विशाखा पाटोळे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 10 आपण आनंद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताचा. तर 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. रसिकहो, आज आहे हिंदी सिनेसृष्टीतले शब्दशिल्पकार गुलजार यांचा वाढदिवस. तेव्हा आज सकाळी 11:05 ऐकायला विसरू नका गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहात गुलजार यांच्याच काही गीतरचनांचा. दुपारी 12 आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 बीड जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके 1:55, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्मिता वाघ यांचं गायन आपण ऐकाल. दरम्यान दुपारी 2 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. तर श्रोतेहो, असे आहेत आमचे आजच्या पहिल्या प्रसारण सभेतले कार्यक्रम. श्रोतेहो, आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताचा. तर 6:10 गीतबहार या कार्यक्रमात आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. दरम्यान सायंकाळी 5:30 युवावाणी या युवक दोस्तांसाठीच्या कार्यक्रमात करिअर आणि यशाची बदलती व्याख्या हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. लोकसंगीत 6:35, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 7:15 गझल. रात्री 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. तर 10:30 नादब्रह्म शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोदवादनात राग चंद्रकंस आपण ऐकाल. याशिवाय श्रोतेहो, सर्व दैनंदिन बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. तर ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची.

0: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 1143 किलो हर्ट्सवर. सकाळचे 7 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम या जाहिरातींनंतर.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
4: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
3: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
0: आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
8: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
9: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. तर आपल्या या गोष्टींमध्ये थोडंसं काही परदेशातल्या व्यक्ती आहेत त्यांचं पण आपण माहिती करून घेऊया. अशापैकीच एक व्यक्ती म्हणजे सिगमंड फ्राईड. तर सिगमंड फ्राईडचं नाव मानसशास्त्राशी जोडलेलं आहे. जगामध्ये मानसशास्त्राशी संबंधित जे खूप मोठे संशोधक अभ्यासक होऊन गेले तर त्याच्यामध्ये सिगमंड फ्राईडचं नाव घेतलं जातं. सिगमंड फ्राईड, त्यानंतर डॉक्टर अल्बर्ट एलिस, ही महत्त्वाची नावं मानसशास्त्रामधली आहेत. तर मी सुद्धा तुम्हाला असं मुद्दामून सुचवीन की डॉक्टर अल्बर्ट एलिस यांचं एक पुस्तक आहे, त्याचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे मी अल्बर्ट एलिस म्हणून. तर ते मी अल्बर्ट एलिस पुस्तक जरूर वाचा, खास करून मानवी नातेसंबंधांचा अतिशय सुंदर हे केलेलं आहे. म्हणजे ते पुस्तक वाचताना आपल्याला समजतं की अरे यातले विचार आपल्याला पटत आहेत पण आणि यातले विचार आपल्याला पटतही नाही असं, कारण ते थोडेसे बंडखोर विचार परंतु अतिशय वास्तववादी विचार मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. आता आपण काळाबरोबर धावायला लागलो आहे, पुष्कळ वेळेला आपण काळाबरोबर नाही, आपली दमछाक पण होते, काळ पुढे चालू आहे आणि त्याच्यामागे आपण आहोत, धावपळ आहे, दगदग आहे, त्याच्याचबरोबर ती यशामुळे येणारं सुख आणि अपयशामुळे येणारं वैफल्य आणि मनस्ताप हा सुद्धा आपल्या वाट्याला येऊ लागला आहे. आणि मग मानसिक ताण आला की मग त्याचा शरीरावरती आरोग्यावरती परिणाम होतो आणि लोक आजारी पडत आहेत, कारण कामाच्या ठिकाणी कामाचं प्रेशर आहे, नातेसंबंधांमध्ये काही एकमेकांच्या मागण्या आहेत, या सगळ्यांचं प्रेशर येऊन, सगळ्यांचं दडपण येऊन मनोरुग्णांच्या संख्येत पण झपाट्यानं वाढ होऊ लागली. आता मानसिक आजारानं जो माणूस व्यापलेला असतो त्याला बरं करणारं एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राला आपण सर्वसाधारणतः ठोकताळेने मानसशास्त्र असं म्हणतो. आज संपूर्ण जगामध्ये मनोरुग्ण आणि अशा प्रकारच्या माणसांची संख्या वाढायला लागलेली आहे. मानसशास्त्राचा आधार घेऊन काउन्सिलिंगद्वारे, समुपदेशनाद्वारे अशा लोकांना काही वेळेला औषधांद्वारे बरं करायचा प्रयत्न केला जातो. मानसिक संतुलन ढळलेली अशा प्रकारची माणसं कुठलंही चुकीचं कृत्य कुठल्याही थराला जाऊन करतात. मानसशास्त्रातून मनाच्या विकृतीमुळे किंवा मनावरच्या परिणामांमुळे जी गुन्हेगारी होते त्या गुन्हेगारीशी उपाय म्हणून मानसशास्त्राकडे पाहिलं जातं. आता या शास्त्राचा जनक हा सिगमंड फ्राईड याचा अत्यंत आदराने उल्लेख केला जातो. त्यांनी या शाखेमध्ये अनेक संशोधन केलं, अनेक प्रयत्न केले. मनाचा जेव्हा ते अभ्यास करत होते तेव्हा त्यांना असं समजलं की मनाचे दोन कप्पे आहेत, एक सावध असलेलं मन आणि दुसरं बेसावध असलेलं मन. त्याचा अभ्यास केला मनाचा, त्यामुळे त्याच्यावर उपाय करणं त्यांना सोयीचं झालं. फ्राईडनं या विषयावरती खूप संशोधन केलं आणि त्याच्या संशोधनामुळे अनेक मानसिक आजारांवरती उपचार उपलब्ध झाले, मनोरुग्णांना दिलासा मिळाला. सर्वांच्या मनाची खास करून एकाग्रता, त्याचबरोबर ती मनाची शुद्धता याकडे लक्ष पुरवण्याची गरज असते हे मानसशास्त्राच्या उप

0: विचारामधलं मूलभूत तत्व सिगमंड फ्राईडने मानलं. रोज ताणतणाव असतात आणि त्या ताणतणावामध्ये माणूस असं विसंगत किंवा वेगळं का वागतो असा प्रश्न सर्वांनाच पडतो आणि याच विषयावरती सिगमंड फ्राईड यांनी संशोधन केलं. खास करून अहंकार किंवा मनाला मिळणाऱ्या प्रेरणा, ज्याला आपण अंतप्रेरणा म्हणतो, मनातला असंतोष, फ्रस्ट्रेशन असतं, वैफल्य असतं, या विषयांवरती त्यांनी अत्यंत महत्त्वाचं संशोधन केलं आणि त्याच्यावरती उपायाची एक शास्त्रीय पद्धत आखली. त्याच्यामुळे काय झालं की मानवी जीवनामध्ये मनाला जे आजार होतात त्याच्यावर मात करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं. अजूनही या विषयावरती संशोधन सतत चालू आहे आणि ते काळानुसार पुढेही जाते. तरी पण मूलभूत संस्थापक या विषयातला किंवा संशोधक म्हणून फ्राईड यांचंच नाव घेतलं जातं आणि मानवी आयुष्याच्या निरोगीपणासाठी, जीवनाच्या निरोगीपणासाठी या सिगमंड फ्राईडनी अतिशय महत्त्वाचं काम केलं.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे. केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
5: बावळटच आहेस. माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहेत.
4: काय?
5: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
4: कचसन?
5: कचसन, केसांवरचं एक अप्रतिम औषध.
6: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
3: मध्यम लहरी 262.47 मीटर्स तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय रसिकरंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी. श्रोते, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: सख्यांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, सण समारंभ, व्रतवैकल्यांचे दिवस. यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना.
2: भिजल्या मातीत श्रावण आला, गवरी मंदी गवार बाई मंगळा गवार.
1: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय. आणि श्रावणाबद्दल बरंच काही.
3: फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसते खेताना, सर्वांचा मेळ राखताना, सर्वांचा मेळ राखताना.
1: तेव्हा ऐकायलाच हवा बुधवारी 19 ऑगस्टचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: सुंदर साजिरा श्रावण आला.
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
5: सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा.
6: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
7: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24

0: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पुणे आणि परिसराला कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभारणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या 5 दिवसांच्या ICT परिषदेला पुण्यात सुरुवात. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल फडणवीस यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
1: मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतलेली आहे. राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली. केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे. काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली आणि एकूणच केंद्र सरकारकडनं काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे. अतिशय चांगली चर्चा झाली आहे. पूर्वी देखील जेव्हा जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागतो त्या त्यावेळी ती मदत मिळते, मग ती हायवेजच्या संदर्भात असेल, रेल्वेच्या संदर्भात असेल किंवा आपलं जो काही उत्तन विरार कॉरिडॉर असेल, अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाईट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता.
0: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी म्हणजेच उत्तन विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्राधान्यानं चर्चा झाली. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीमार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेतला. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीने निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. पुणे आणि परिसराला वाहतूक कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी 60,000 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांचं जाळं उभारणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते काल पुण्यात सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे संकुलात फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स या व्याख्यानमालेत बोलत होते. पुढील 2 वर्षात नवे प्रकल्प सुरू होणार आहेत तर पुणे शिरूर, हडपसर ते यवत, तळेगाव चाकण शिक्रापूर यांचं काम सुरू झालं असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार एस के कुलकर्णी यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल पुण्यात सत्कार करण्यात आला. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीनं कुलकर्णी यांच्या 90वीनिमित्त सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. कुलकर्णी यांच्या प्रदीर्घ पत्रकारिता कारकिर्दीचा गौरव करताना त्यांच्या अभ्यासू आणि विचारनिष्ठ पत्रकारितेचा विशेष उल्लेख गडकरी यांनी केला. ते म्हणाले,
2: या जमान्यामध्ये पण आपल्या विचाराप्रमाणे कोणी चांगलं म्हणो, कोणी वाईट म्हणो, कोणी मान करो, कोणी सन्मान करो, कोणी कौतुक करो, कोणी टीका करो, त्याची चिंता करायची नाही. आणि जे आपल्याला पटलं ते आपण मांडलं पाहिजे. देशाच्या इतिहासामध्ये आणि समाजकारणामध्ये हे जे फास्ट फूड सारखं लवकर यश मिळवणारे खूप लोक येतात आणि जातात, त्यांचा इतिहास फारशी काही नोंद घेत. पण जी व्रतस्थ रूपाने निष्ठेने जे कार्य करतात ते वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहतात. मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती म्हणून आपल्या विचाराला जीवननिष्ठा मानून यशाची अपयशाची चिंता न करता, आर्थिक लाभाची चिंता न करता आयुष्यभर हे व्रत पाळत कार्य करत राहणं हे फार कठीण कार्य आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देव यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं. 21 तारखेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात SIR आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज जमा करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. 22 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात येऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,07,93,916 मतदारांचे अर्ज अद्यापही BLO कडे जमा झालेले नाहीत. राज्यात 9,78,54,49 मतदार असून त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% अधिक आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर तसंच पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची काल घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गिकेमुळे दक्षिण पुण्याच्या दळणवळणाला गती मिळणार असून नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल असा विश्वास नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यात व्यक्त केला. महामेट्रोच्या स्वारगेट कात्रज मेट्रो प्रकल्पातील मार्केट यार्ड या स्थानकाचं भूमिपूजन काल मिसाळ यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. दक्षिण पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा मेट्रो मार्ग नागरिकांसाठी महत्वाचा ठरणार असल्याचं मिसाळ म्हणाल्या. श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी असा दुहेरी

0: असल्यानं पुण्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. यवतमाळ जवळच्या टाकळी तलाव परिसरात मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या 8 पैकी 3 महाविद्यालयीन तरुणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन तसंच आपत्ती प्रशासन पथकानं घटनास्थळी शोध मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं विजयी सुरुवात केली आहे. आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा सरळ 2 गेममध्ये पराभव करून सिंधूनं पुढील फेरीत प्रवेश केला. भारताच्या आयुष शेट्टीनं पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चीनच्या शी यू ची चा पराभव केला. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीनं स्पेनच्या पावला लोपेज आणि लुसिया रॉड्रिगेजचा पराभव करून दुसरी फेरी गाठली. पुरुष दुहेरीत हरिहरन अस्मा करुणन आणि एम आर अर्जुन यांनीही पुढील फेरीत प्रवेश मिळवला. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघादरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पुणे आणि परिसराला कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभारणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या 5 दिवसांच्या आयसीटी परिषदेला पुण्यात सुरुवात. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. मध्यम लहरी 1143 किलो हर्ट्सवर. श्रोतेहो, सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झाले आहेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 18 ऑगस्ट. आजचा दिवस हेलियम डे म्हणून साजरा केला जातो. सिंधुदुर्गामधल्या देवगड तालुक्यातल्या विजयदुर्ग किल्ल्यावर 18 ऑगस्ट 1868 रोजी वातावरणातल्या हेलियम वायूचा शोध लागला. आज या घटनेला 158 वर्ष होत आहेत. हेलियमचं पाळणाघर अशी ओळख असलेला आणि पराक्रमाची गाथा सांगणारा किल्ले विजयदुर्ग पर्यटकांबरोबरच आता अभ्यासकांनासुद्धा साथ घालतोय. जगात कुठेही हेलियम डे साजरा केला जात नाही, मात्र विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्यामुळे गेली अनेक वर्ष हेलियम डे साजरा केला जातो. विजयदुर्ग किल्ल्यावर साहेबाचे ओटे या ठिकाणी हेलियम डे साजरा करण्यात येतो.

श्रोतेहो, 18 ऑगस्ट 1841 रोजी ब्रिटनमध्ये जगातले पहिले राष्ट्रीय अग्निशमन दल स्थापन करण्यात आलं. आजच्याच दिवशी 1920 रोजी अमेरिकेतल्या महिलांना संविधानानुसार मतदानाचा अधिकार मिळाला. 18 ऑगस्ट 1945 सुकर्णो हे स्वतंत्र इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती म्हणून रुजू झाले. 18 आज आहे ज्येष्ठ भारतीय कवी, गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934. त्याचप्रमाणे प्रसिद्ध भारतीय गायक दलेर मेहंदी यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1967. आत्ताच आपण आजचे दिनविशेष ऐकले.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि

श्रोतेहो, आज सकाळी 8:40 संतवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत नामदेव महाराज यांच्याविषयीचा भाग दुसरा. लेखन अनुराधा दीक्षित यांचं. या कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम संतवाणी आज सकाळी 8:40. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पालकत्व एक अखंड प्रवास याविषयी विशाखा पाटोळे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते विवेक वानखेडे. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खर तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील, तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तात्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून, वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही

0: रक्कम भरू शकतो कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे, एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या एनपीए अकाउंट वरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी नॅशनलाइज एज वेल एज कमर्शियल बँकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेले आहे आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत. म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणारे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: तुम्ही हेअरकट किंवा त्याच्याविषयी समजावून सांगितलं तर आपल्या शेतकरी बांधवांना अजूनही की व्यापारी बँकांच्या कर्ज खात्यात काही तफावत दिसली किंवा हेअरकट याविषयी सवलती ज्या आहेत त्याविषयी अजून परत एकदा सांगू शकाल?
0: माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला जे बँकेमधला लेजर बॅलन्स आहे तो बॅलन्स किंवा आमचा महाआयटी पोर्टलवरती जी रक्कम तुम्हाला दिसते ती रक्कम आणि आम्ही ज्या याद्या लावलेल्या आहेत बँकेच्या ब्रांचमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये किंवा आमच्या पॅक्सच्या बाहेर कार्यालयामध्ये त्यामध्ये आपल्याला तफावत दिसते. ह्या ज्या याद्या आमच्याकडे मिळालेल्या त्या संबंधित बँकांनी एनपीए अकाउंट झालेल्या अकाउंटवरती त्यांनी हेअरकट घेतल्यानंतरच्या याद्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या महा आयटी पोर्टलवरची रक्कम, तुमचं अकाउंट, तुमचं नाव बरोबर आहे किंवा नाही हे फक्त बघावं आणि 2 लाखाच्या आतली संपूर्ण रक्कम तुम्हाला माफ होणार आहे. त्यामुळे यादीमधली रक्कम अजिबात आपण बघू नये, त्याकडे लक्ष देऊ नये. 100% आपल्याला 2 लाखाच्या आत पूर्ण कर्जमुक्ती होणार आहे. यामध्ये बँकेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मिटिंग घेतली होती, त्यांना आवाहन केलं होतं आणि 2017 आणि 2019 प्रमाणेच बँकांनी देखील त्यांचा आपला सहभाग या शेतकरी कर्जमुक्तीमध्ये द्यावा या दृष्टिकोनातून त्यांना आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानांना त्यांनी अतिशय चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. आणि ज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं अकाउंट एनपीए झालेलं असेल आणि ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एनपीए झालेलं असेल तर त्या ठिकाणी 1 लाखाचं जर कर्ज असेल तर फक्त 85,000 रुपये बँक घेऊन ते सेटल करणार आहेत 100% आणि बेबाकीचं सर्टिफिकेट देणार आहे, नील अकाउंटचं सर्टिफिकेट देणार आहे. 15,000 रुपये बँक स्वतः त्या अकाउंटमध्ये टाकणार आहेत. तसंच 2 वर्ष जर असेल

0: तर त्या ठिकाणी 70,000 रुपयावरती ते अकाउंट आपलं सेटल होणार आहे. आणि जरी तुमच्या अकाउंटला कर्ज घेतलेली रक्कम एनपे अकाउंट झालेली रक्कम 1 लाख रुपये दिसत असली तर 30,000 रुपयाची रक्कम बँक स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत एनपे अकाउंटमध्ये. अशा पद्धतीने 3 वर्ष जर असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्ष जर असेल तर 45,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहेत. 55,000 रुपये स्वतः बँक टाकणार आहे. आणि 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर अकाउंट आपलं जर एनपीए झालं असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँकेच्या माध्यमातून एनपीए अकाउंटमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट मिळणार आहे. एका दिवसाच्या नंतर तात्काळ आपल्याला नव्यानं खरीप पीक कर्ज देखील आपल्याला त्या बँकेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. संपूर्ण 100% त्यांना 2 लाखाच्या आतला कर्जमाफी मिळणार आहे.
1: सर, आता जी तुम्ही माहिती देतात त्याच्यामध्ये असा एक प्रश्न असा उभा राहतो की असे काही शेतकरी बांधव आहेत का की जे आता लाभार्थी आहेत पण ते अपात्र ठरू शकतात, असे काही गोष्टी आहेत का?
0: कुठलीही मला वाटत नाही की असे काही शेतकरी आहेत की ज्या आपण याद्या लावल्या आहेत की जे अपात्र ठरू शकतात असं नाही. आपल्या अपात्रतेमध्ये निकष ठरलेले आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी ज्यांचा पगार मासिक पगार 25,000 पेक्षा जास्त आहे, त्याचबरोबर आता जे सध्याचे विद्यमान आणि भूतपूर्व आपले लोकप्रतिनिधी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, मग त्यामध्ये बँकिंग सेक्टर असेल, अर्बन बँक असेल, रुरल बँक असतील, आमचे दूध संघ असतील, सूत गिरण्यांचे संघ असतील, यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण यामधून वगळण्यात आलेला आहे. फक्त जे गरीब शेतकरी आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत. आणि जे शेतकऱ्यांनी दिवंगत झालेले आहेत, मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देखील याचा आपल्याला लाभ मिळणार आहे. फक्त त्या वारसांनी आपली नावाची नोंद 7/12 तहसीलदारांच्या माध्यमातून करून घ्यायची आहे, ॲग्रीस्टॅकवरती नोंद करून घ्यायची आहे. त्यासाठी आमचे सर्व रेव्हेन्यूची मशिनरी आणि आमची सहकाराची मशिनरी आपल्याला मदत करेल. ॲग्रीस्टॅकवरती नोंदणी झाल्यानंतर आपला नवीन आधार क्रमांक त्यामध्ये नोंदणी करू आणि बँकेच्या माध्यमातून आमच्याकडे यादी येईल. आणि नव्यानं तुम्हाला देखील कुठलाही शेतकरी, दिवंगत झालेल्या शेतकऱ्याचे वारसदार देखील या योजनेपासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत.
1: नक्की सर, या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर सर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे, तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात. आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्वाचं पाऊल आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न घेऊ शकतील आणि शेतीतल्या उत्पन्नातून पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
1: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत. आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झालीय की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
1: सर, खरंच खूप खूप धन्यवाद. कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत.

रसिक श्रोते हो, आज आहे हिंदी सिनेसृष्टीतले शब्दशिल्पकार गुलजार याचा वाढदिवस. तेव्हा आज सकाळी 11:05 ऐकायला विसरू नका कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, कारण आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गुलजार यांच्याच काही शब्दरचना.

0: लक्षात असू द्या, कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आज सकाळी 11:05 आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोत्यांनो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आत्ता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
2: ओके.
3: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
2: ओके.
3: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारात

0: वाचले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.

0: हे गीत गायलं होतं देवकी पंडित यांनी.
1: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
2: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
1: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
3: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.
4: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
5: कारण आम्हाला ठाऊक आहे
4: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
5: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
4: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
5: वारणा पनीर.
4: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: श्रोते हो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हे गीत गायलं होतं स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी. जयश्री कुलकर्णी यांच्या या रचनेला संगीत होतं अभिजित राणे यांचं. या गीतरचनेबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

श्रोतो, आज सकाळी 8:40 संतवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत नामदेव महाराज यांच्याविषयीचा भाग दुसरा. लेखन अनुराधा दीक्षित यांचं. या कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा नक्की एका कार्यक्रम संतवाणी. यानंतर 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, त्याचप्रमाणे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ही सर्व बातमीपत्रं सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा। ब्रिक्स देशांच्या आयसीटी परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात। झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा। दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण। आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी म्हणजेच उत्तन विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्राधान्यानं चर्चा झाली। सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीमार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे। केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं। दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं। 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे। या परिषदेत सर्वसमावेशक, शाश्वत आणि सक्षम आयसीटी परिसंस्था विकसित करणं तसंच विश्वासार्ह, सुरक्षित आणि मानवकेंद्रित डिजिटल वातावरण, डिजिटल कौशल्य आणि क्षमता विकास यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांवर चर्चा अपेक्षित आहे। झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांच्या उमेदवारांनी केलेल्या 24 दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं 2024ची JSSC CGL परीक्षा आणि TDAPL एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या आहेत। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काल संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली। तसंच 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगांनी घेतलेल्या भरती परीक्षांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही राज्य सरकारनं दिले आहेत। आंदोलकांच्या काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत असं आंदोलक विद्यार्थी नेते पियुष कुमार यांनी सांगितलं आहे। पायाभूत सुविधांची वेळेवर पूर्तता, भूखंड वाटप, गुंतवणूक आणि उत्पादन सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं आहे। त्या काल नवी दिल्लीत राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी ट्रस्टच्या सर्वोच्च देखरेख प्राधिकरणाच्या बैठकीत बोलत होत्या। यावेळी त्यांनी PM गतिशक्तीच्या माध्यमातून एकात्मिक नियोजनाच्या आणि गुंतवणूकदार स्नेही भूखंड वाटप यंत्रणांचा वापर करण्याच्या गरजेवर भर दिला। लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना नेपाळ लष्कराच्या मानद जनरल या पदवीनं सन्मानित करण्यात आलं आहे। काठमांडू इथल्या एका विशेष समारंभात काल नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते हे मानद पद प्रदान करण्यात आलं। 1950 पासून चालत आलेल्या या परंपरेनुसार भारत आणि नेपाळ एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल हा दर्जा प्रदान करतात। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली। वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंग रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देव यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। दिल्लीत सुरू असलेल्या मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा काल पूर्ण झाला। दिल्लीत मुख्य निवडणूक आयोग कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत 1,45,00,000 अर्ज वितरित करण्यात आले होते। यासाठी 13,000 बीएलओंनी काम केलं तर 97,00,000 अधिक माहिती संकलन अर्जांचं डिजिटलायझेशन झालं आहे। 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या महिन्याभराच्या कालावधीत हरकती दाखल करता येणार आहेत तर अंतिम यादी 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल। महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात SIR आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज जमा करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता। प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत। 22 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात येऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 2,07,93,000

0: 916 मतदारांचे अर्ज अद्याप बिलोनकडे जमा झालेले नाहीत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या मतदार ओळखपत्र प्रणालीची प्रशंसा केली आहे. अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्याच्या दृष्टीनं ही प्रणाली आदर्श असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेतील मतदारांच्या ओळखीबाबत अधिक कडक निकष असावेत याबाबत ट्रम्प यांची आग्रही भूमिका आहे. इराण सैन्याशी वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेकडे अनौपचारिक संपर्क मार्ग असल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स म्हणजेच IRGC ने फेटाळून लावला आहे. हा दावा म्हणजे केवळ एक भ्रम आहे असं IRGC चे प्रवक्ते हुसेन मोहेबी यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि आमच्यात कोणताही संवाद सुरू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत चेक पॉईंट सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नदाव झाफरीर यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी कंपनीचा देशातला वाढता सहभाग, संशोधन आणि विकास क्षेत्रातील विस्तार तसंच डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीचा वापर याबाबत सविस्तर चर्चा केली. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघांदरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं चीनच्या शी युची याचा 21-14, 13-21, 21-19 असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला. तर महिलांमध्ये PB सिंधूनंही आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा 21-7, 21-11 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं स्पेनच्या जोडीचा पराभव केला. तर पुरुष दुहेरीत हरिहरन अमस्मा करुणन आणि MR अर्जुन यांनीही दुसरी फेरी गाठली. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या FIH हॉकी विश्वकरंडक स्पर्धेत काल भारताला इंग्लंडकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. उद्या भारताचा सामना पाकिस्तान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या प्रवेशासाठी भारताला या सामन्यात विजय अथवा बरोबरी आवश्यक आहे. पराभव झाल्यास भारत स्पर्धेतून बाहेर पडेल. FIH महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज नेदरलँडमधल्या ॲम्स्टबेरिन इथं होणाऱ्या स्पर्धेतील ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ ड गटात आघाडीवर आहे तर भारत आणि चीन समान गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आंध्र प्रदेशातल्या मच्छीमारांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बेपत्ता झाली आहे. हे मच्छीमार 3 ऑगस्टला मासेमारीसाठी निघाले होते आणि 10 दिवसांच्या आत त्यांनी परतणं अपेक्षित होतं. या बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यासाठी सागरी पोलीस आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. हिमाचल प्रदेशात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 87 रस्ते बंद पडले असून चंबा जिल्ह्यात एक लोखंडी पूल पुरामुळे वाहून गेला. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं असून आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं आजही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राज्यातील गढवाल क्षेत्रासाठीही हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यातल्या 97 रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे. नागरिक आणि पर्यटकांनी हवामानाच्या अंदाजानुसार प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन राज्य प्रशासनानं केलं आहे. हवामान विभागानं आज झारखंड तसंच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या ICT परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि PV सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह

ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 8:40 आणि 38 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम संतवाणी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत नामदेव महाराज यांच्याविषयीचा भाग दुसरा, लेखन अनुराधा दीक्षित यांचं. या कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: रामकृष्ण हरी। श्रोते हो, संत नामदेवांविषयी आजही आपण अधिक जाणून घेऊया। मागच्या भागात आपण बघितलं, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले। ते बाहेर पडले खरे, पण नामदेवांचं मन जणू एखादी माहेरवाशीण माहेराहून परत जायला निघाली की तिला जसे अश्रू अनावर होतात, आई बाबा बहीण भाऊ यांच्या प्रेमानं तिचे पाय जणू मणामणाच्या बेड्या घातल्यासारखे जड होतात, तसंच नामदेवांचं मन पांडुरंगाकडे पुन्हा पुन्हा ओढ घेत होतं। ते पुन्हा पुन्हा पंढरीच्या दिशेला वळून पाहत होते, इतकं माय लेकराचं नातं त्यांच्यात होतं।
1: त्यांची ही करुण अवस्था पाहून ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, भगवत प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या अंतःकरणात भरपूर आहे, मग तू उगीच खंत का करतोस? ही द्वैतभावना सोडून दे। सर्वव्यापी स्वानंद स्वरूप तुझ्या हृदयातच साठलेलं आहे, परमात्मा सर्व विश्व व्यापून उरलाय, मग तू एवढा कष्टी का होतोस? नामदेव म्हणाले, ज्ञानदेवा, मी ज्ञानी नाही किंवा योगीही नाही, मला पंढरीनाथाशिवाय दुसरं विश्रांतीचं स्थानच नाही।
0: यावर ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, तुझा पांडुरंग केवळ एकाच ठिकाणी नसून तो सर्वत्र व्यापून राहिलाय, तो जिथे नाही असं कोणतंही स्थान नाही, मग उगीचच कष्टी का होतोस? ज्ञानदेवांचं हे बोलणं काही केल्या नामदेवांच्या गळी उतरत नव्हतं। एखाद्या लहान मुलासारखा जणू त्यांचा हट्ट चालला होता। ते ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले, आपलं हे म्हणणं खोटं नाही, पण पृथ्वीवर सर्वत्र पाणीच पाणी असूनही चातक पक्षी ढुंकूनही तिकडे पाहत नाही, तो मेघाकडेच चोच वासून त्याच्याकडून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाची वाट पाहतो। त्याप्रमाणे माझं मन अहोरात्र विठ्ठलाचंच चिंतन करतं, तोच माझा जीवन मेघ आहे।
1: यावर ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, पांडुरंगाच्या चरणी असलेला तुझा एकविध भाव पाहून तू खरोखर धन्य आहेस असंच म्हणावंसं वाटतं। अशा प्रकारे सुखसंवाद करत चाललेले असताना दोघांच्याही हृदयात भक्तिप्रेम ओसंडून वाहत होतं। कधी ज्ञानदेव नामदेवांना प्रश्न विचारत, नामदेवा, हे अविनाशी भक्तिभाग्य तू कसं जोडलंस? तो भक्तिमार्ग मला सांग। तुझा तो भजनविधी सर्वांगाने कसा साधावा? निर्विकार ध्यानाचा प्रकार मला समजावून सांग। श्रवण मनन निजध्यास कशाला म्हणावं? भक्ती धृती आणि विश्रांती म्हणजे नक्की काय? मला स्पष्ट करून सांग। मला या भक्तिसुखाची फार उत्कंठा लागली आहे।
0: नामदेव म्हणाले, मी बहुश्रुत नाही, ज्ञानी नाही, मी तर वैष्णवांचा दुबळा दास आहे, पण शेवटी खूप वेळानंतर ते काही सांगायला तयार झाले। ते म्हणाले, मी तू पण मावळून सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी त्याच्याच स्वरूपाचं दर्शन रजतमसहित सर्व गुणांच्या बंधनातून मुक्त होऊन केवळ ईश्वर प्रेमाचाच आनंद भोगणं म्हणजे भक्ती। स्थिर बुद्धी होऊन अनासक्तपणे वैराग्ययुक्त अंतःकरणाने भगवत प्रेमात तल्लीन होऊन देहभान हरपणं आणि प्रारब्ध भोगही भोगणं म्हणजे धृती, आणि एकांतवासात राहून ध्यान करणं हीच खरी विश्रांती असं मी मानतो। ज्ञानदेवा, कायिक वाचिक आणि मानसिक अशा त्रिविध भक्तीचा अनुभव त्या सर्वज्ञ पांडुरंगानं माझ्या

कडून वदवला आहे. हे सर्व ऐकल्यावर ज्ञानदेव सद्गतीत झाले. ते म्हणाले, भक्त भागवत पुष्कळ ऐकलं, पण नामदेवांची सर इतरांना येणार नाही. त्यांच्या बोलण्यात जी सुखविश्रांती लाभते ती इतरत्र कधीही आणि कुठेही लाभणार नाही.

0: पंढरपूरहून कऱ्हाड तरेगावच्या मार्गाने हा वैष्णव मेळा चालला होता. त्यांना पाहणाऱ्या दर्शनोत्सुक डोळ्यांचं पारणं फेडत तो तापी नर्मदा तीरावर आला. तिथून प्रभासपट्टण, सोमनाथ, द्वारका, मथुरा, कुरुक्षेत्र अशी यात्रा करून राजस्थानमधल्या बिकानेर नजीक तो आला. त्या वालुकामय प्रदेशात दोघांनाही खूप तहान लागली. पाण्याच्या शोधात असताना त्यांना एक खोल विहीर दिसली. ज्ञानदेव योगाभ्यासाचा आधार घेऊन सूक्ष्म रूपाने विहिरीत उतरले आणि त्यांनी तृषा शांत केली. नामदेवांसाठी ते पाणी आणणार होते, पण नामदेवांनी विठ्ठलाचं स्मरण करून त्याचा धावा केला तेव्हा ती विहीर पाण्याने पूर्ण भरून वाहू लागली. नामदेवांच्या भक्तीचा प्रभाव पाहून तीर्थयात्रेस जाणे काही न लगे करणे असे ज्ञानदेवांनी धन्योद्गार काढले. या प्रवासात अनुभवलेली भक्ती आणि योग यातला फरक दाखवणारी ही कथा मोठी उद्बोधक आहे.
1: श्रोते हो, योगमार्ग आणि ज्ञानमार्ग हे कष्टसाध्य आहेत, तर भक्तिमार्ग काठोकाठ भरलेल्या विहिरीसारखा सर्वांना सोपा आहे. ती विहीर नामदेव कुवा या नावानं आजही ओळखली जाते. ती प्रख्यात तीर्थस्थान बनली आहे. ही वैष्णव मंडळी शके 1212 बाहेर पडली होती. ती शके 1217 म्हणजे इसवी सन 1295 महाराष्ट्रात परतली आणि शके 1218 आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल झाली. नामदेवांनी एखादं मूल बऱ्याच काळानं आई भेटल्यावर जशी पायाला मिठी मारतं ना, तशीच त्यांनी पांडुरंगाच्या पायांना मिठी मारली. त्यांचा कंठ दाटून आला. ह्या तीर्थाटनात पुढे गोरा कुंभार, विसोबा खेचर, सावतामाळी, परिसा भागवत अशी सारी संत मंडळी या वैष्णवांना येऊन मिळाली.
0: हे सगळे पंढरपूरला परत आल्यानंतर मावंद्याचा सोहळा पार पडला तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंगाने संकल्प केला की अवघे संत जनाबाई आमूचे सांगाती, जेऊ एका पंक्ती सरीसे आम्ही. त्यामुळे त्या काळात ज्ञातीहीन मानले गेलेले संत चोखोबा, बंका यांनाही त्या उद्यापनात सर्वांबरोबर बसवण्यात आलं. उच्च नीच भावाचं अस्तित्व नाहीसं झालं. अशा प्रकारे चंद्रभागेच्या पवित्र तीरावर सर्व महाराष्ट्रातले संत एकत्र येण्याचा तो अखेरचा प्रीतिसंगम होता.

0: श्रोते हो, यानंतर 26 वर्षातच ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांनी आणि चांगदेवांनी सुद्धा समाधी घेतली. त्यावर आर्तवाणीत नामदेव लिहितात, गेले दिगंबर ईश्वरी विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही.
1: श्रोते हो, संत ज्ञानदेवांच्या समाधीनंतर शोकविवल झालेल्या नामदेवांनी पदयात्रा सुरू केली. ते महाराष्ट्रातून पार पंजाबमध्ये जाऊन पोहोचले. तिथं ते तब्बल 20 वर्ष राहिले. तिथलं धर्मपरिवर्तन त्यांनी थांबवलं. पंजाबमधल्या घुमान इथं त्यांचं मंदिर आहे. तिथे आजही त्यांचे अभंग आणि पदांचं पठण चालू असतं. नामदेवांचे तिथले शिष्य बोहरदास यांचे वंशज हे तिथली व्यवस्था पाहतात. शीख धर्माच्या स्थापनेपूर्वी नामदेवांनी आपल्या रसाळ वाणीनं भागवत धर्माचा संदेश पंजाबात प्रस्तुत केला. त्यांनी सुमारे 750 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाची पताका अटके पार नेली.
0: भक्त भागवत बहु साल ऐकिले, बहु होऊनी गेले होती पुढे,
1: परी नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व, हा रस अद्भुत निरपमू.
0: नामयाची वाणी अमृताची खाणी, घ्यावी आता धनी सर्वत्राही. श्रोते हो, नामदेव अभंग गाथेतला हा अभंग असला तरी हा अभिप्राय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. नामदेवांची प्रत्येक कृती, श्वास हा ईशभक्तीचा हुंकार होता. त्यांचं बोलणं नुसते शब्द नाहीत, तर तो सरस्वतीचा अद्भुत असा साक्षात्कार आहे. माझा जीवलग कोण याचं उत्तर देताना ते म्हणतात, जीवलग कोण तुझं विण होईल, जे माझे जाणेल जड भारी.
1: अन्यायी अपराधी तुम्हा शरणागत, तुझं विणहित कोण करी.
0: नामा म्हणे आई धावावे लवलाही, बुडतोया डोही दंभाजिया. म्हणजेच त्यांनी पांडुरंगालाच आपला जीवलग मानलं आहे. ते म्हणतात, माझं दुःख उणीवा अपराध हे सारं मी तुझ्या पायावर अर्पण करतो, तुला मी शरण येतो. देवा, तुझ्याशिवाय माझं हित कोण करणार. आई जशी संकट

0: संकटात सापडलेल्या आपल्या मुलाला प्रसंगी प्राण अर्पण करूनही वाचवते, तद्वत हे पांडुरंगा तू मला वाचव, कारण या जगातल्या दंभाच्या डोहात मीही खोल खोल बुडतोय, म्हणून तू माझा उद्धार कर, मला वाचव.
1: नामदेव महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, तुझं नाव अतिशय मधुर अमृततुल्य आहे, पण माझं मनच नामस्मरणात एकाग्र होत नाही, ते कीर्तनात रमत नाही, ते निद्रेत रमतं, वैषयिक सुखांकडे ओढ घेतं. हे सगळं होऊ नये म्हणून मी काय करावं यासाठी तूच मला उपाय सांग. आणि शेवटी ते अगदी आर्ततेनं विठुरायाला विनवतात.

0: श्रोते हो, संत नामदेव महाराजांच्या विषयी आणखीही आपण जाणून घेणार आहोत, ते संतवाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.
1: निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम.
2: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
0: लेखन अनुराधा दीक्षित. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर.
2: सादर करते विवेक वानखडे.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आता लखलख चंदेरीमध्ये आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत निलेश मिश्रा यांचं रणजित बारोट यांनी संगीतबद्ध केलेलं. हॉलिडे या चित्रपटासाठी हे गीत गायलंय श्रेया घोषाल आणि विजय प्रकाश यांनी.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पालकत्व एक अखंड प्रवास याविषयी विशाखा पाटोळे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30 वाजता.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर बाबुल सुप्रियो आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं वादा या चित्रपटातलं गीत, रचना समीर यांची, संगीत हिमेश रेशमिया यांचं.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रावण मासानिमित्त महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर HDFC म्युच्युअल फंड व एनजे एक्सप्रेस यांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता हॉटेल विवा मारुती मंदिर येथे फक्त महिलांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे। सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा। संपर्क 77 77 07 32 18।
2: श्रोते हो, लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

कार्यक्रमात आता सूर या चित्रपटातली एम एम क्रीम यांनी संगीतबद्ध केलेली निदा फाजली यांची गीतरचना सुनिधी चौहान यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9405573485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता।
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर।
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त।

0: हे गीत गायलं होतं सोनू निगम आणि संजीवनी यांनी सोचा ना था या चित्रपटासाठी. इर्शाद कामिल यांच्या या गीताला संगीत होतं संदेश शांडिल्य यांचं.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
2: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.
0: श्रोते हो, लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी चलते चलते या चित्रपटासाठी जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेली जावेद अख्तर यांची गीतरचना अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरात.

अभिजित आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 9:30 आणि 16 सेकंद झाली आहेत. काही क्षणातच प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य, पण या जाहिरातींनंतर.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रोते हो, आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पालकत्व एक अखंड प्रवास, याविषयी विशाखा पाटोळे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली ही मुलाखत। सादर करते विवेक।

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मूल जन्माला येतं आणि त्याच क्षणापासून सुरुवात होते एका नव्या सुंदर अशा प्रवासाची, ज्याचं नाव आहे पालकत्व. मुलाचं पहिलं पाऊल, त्याचा पहिला शब्द, शाळेचा पहिला दिवस, इथपासून ते त्याच्या करिअरच्या निवडीपर्यंत, त्याच्या लग्नापर्यंत प्रत्येक टप्प्यावर पालकांची भूमिका बदलत जाते. पण पालकत्व केवळ मुलं लहान असतानाच असतं का? मुलं मोठी झाली, स्वावलंबी झाली, त्यांची लग्न झाली तर पालकत्व संपतं का? या सगळ्या प्रवासात पती पत्नी म्हणून एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना समजून घेणं यालाही पालकत्वाचीच एक वेगळी किनार आहे. आजच्या या बदलत्या काळात पालकत्वाची बदलती व्याख्या, मुलांच्या वाढीचे विविध टप्पे याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत विशाखा विजय पाटोळे. विशाखा मॅडम या एम ए मराठी, एम ए संस्कृत आणि बी एड असून रत्नागिरीमधल्याच एका शाळेच्या त्या निवृत्त शिक्षिका आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना नगर परिषद रत्नागिरीचा आदर्श शिक्षिका हा पुरस्कारही देण्यात आला आहे. कथा, लेख, कविता आणि गझल या विविध प्रकारच्या लेखनातही त्यांचा विशेष सहभाग आहे. नाळ कथासंग्रह, वेगवेगळी मासिकं, विविध दिवाळी अंक तसंच वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून त्यांचं साहित्य अनेकदा प्रसिद्ध झालं आहे. त्यांच्या कविता आणि गझल यांना राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या कार्यक्रमांमधून आकाशवाणीवर त्या सहभागी झालेल्या आहेत. अनेक राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळांमध्ये समुपदेशक आणि मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. तसंच नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांची भूमिका या विषयावर त्यांनी राज्यस्तरीय वेबिनारही घेतलेला आहे. श्रोते हो, विशाखा मॅडम या एका शैक्षणिक विषयावर कार्य करणाऱ्या संस्थेमध्ये कंटेंट काउन्सिल मेंबर म्हणूनही सध्या कार्यरत आहेत. तर अशा विविधांगी क्षेत्राचा अत्यंत गाढा असा अनुभव असलेल्या विशाखाताईंशी आज आपण पालकत्व एक अखंड प्रवास या विषयावर अतिशय मनमोकळा असा संवाद साधणार आहोत. विशाखाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, पालकत्व म्हणजे नेमकं काय आणि आजच्या काळात या पालकत्वाची व्याख्या बदलली आहे का?
1: पालकत्व हा पालकांचा आयुष्यभर चालणारा एक सुंदर, समाधान आणि आनंद देणारा असा अखंड प्रवास आहे. मुलाच्या जन्मापासून त्याच्या स्वावलंबनापर्यंत प्रेम, समजूतदारपणा, संयम, त्याग, विश्वास यांच्या आधारावर मुलाला स्वतःचे आयुष्य घडवण्यासाठी सक्षम बनवण्याची ही एक जीवन पद्धती आहे. मुलांची काळजी घेणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे इतक्याच गोष्टी इथे मर्यादित नाही आहे. पूर्वी काय असायचं? पालकत्व म्हणजे मुलांना शिस्त लावणे, मुलांनी आज्ञापालन करणे, मुलांवरती पालकांचं नियंत्रण असायचं किंवा पालक जे सांगतील तेच योग्य असं वातावरण होतं. मुलांनी चांगले गुण मिळवावेत, चांगली नोकरी करावी, चांगला व्यवसाय करावा यामध्ये पालक समाधानी असत. परंतु आत्ताच आपण विचारलं की आजच्या काळामध्ये पालकत्व आणि त्याची व्याख्या ही बदललेली आपल्याला दिसते. परंतु पालकत्वाची जी मूलभूत धारणा आहे की मुलांविषयी प्रेम, काळजी, त्यांचं संरक्षण इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या बदललेल्या नाही आहेत. फक्त त्या व्यक्त करण्याची पालकांची पद्धत आणि त्यांची भूमिका बदललेली दिसते. स्पर्धेच्या युगामध्ये मुलांनी टिकून राहणं यासाठी प्रयत्न करावे लागतात. मुलांच्या मतांचा आदर करावा लागतो. त्यांना सजग आणि निर्णयक्षम बनवणे या गोष्टींना आता महत्त्व आलं आहे. आणि सध्याच्या या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर अतिशय जबाबदारीने केला पाहिजे. आता आपण सध्या बघतोच की आपली जी सामाजिक परिस्थिती आहे, आज तिथे नव्याने रोज रोज नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. तर अशा परिस्थितीमध्ये बरे वाईट काय आहे हे मुलांना समजावून सांगणं, अशा प्रकारची मुलांच्या वयाच्या टप्प्यानुसार काळाशी सुसंगत अशी पालकांची भूमिका आज बदललेली आपल्याला दिसत आहे.
0: पालक

0: पालकत्वाची व्याख्या आणि आजच्या काळातलं बदललेलं पालकत्व म्हणजे नेमकं काय हे अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही उलगडून सांगितलं. मला सांगा की मूल जन्माला आल्यापासून मोठं होईपर्यंत त्या दरम्यान पालकत्वाचे जे टप्पे असतात ते कशा पद्धतीने बदलत जातात?
1: खरं म्हटलं तर पालकत्व हा एक विस्तृत आवाका आहे. ही न संपणारी भूमिका आहे. पालकत्व हा एकाच स्वरूपाचा अनुभव नसून मुलांच्या वाढीनुसार सतत बदलत जाणारा हा प्रवास आहे. त्यानुसार पालकत्वाचे टप्पे पडत जातात. खरं तर बाळ गर्भावस्थेत असतानाच पालकत्व सुरू होतं हा पहिला टप्पा म्हणता येईल. यानंतर मूल जन्माला आल्यापासून साधारण 2 ते 2.5 वर्षापर्यंतचा कालावधी हा त्यापुढचा टप्पा आहे. यानंतर मुलाच्या वयाचा 2.5 ते 6 वर्षापर्यंतचा पुढचा टप्पा, त्यानंतर वय वर्ष 6 ते 12 वर्षापर्यंतचा पुढचा टप्पा, यानंतर 12 ते 18 वर्षापर्यंतचा जो पुढचा टप्पा आहे जिथे मुलांची किशोरावस्था सुरू होते हा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा आहे. यानंतर आपल्याला सांगता येईल की युवावस्था व मुलांनी स्वावलंबी होण्यापर्यंतचा जो कालावधी आहे तो त्यापुढील टप्पा आहे. मग मुलं स्वतःच्या पायावर उभं राहतात, त्यांचं लग्न कार्य होऊन ती स्थिर स्थावर होतात हा एक पुढचा टप्पा आहे. आणि मग मुलं स्वावलंबी झाली तरी पालकांचं पालकत्व हे संपत नाही, तर पालकांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील पालकत्व हा शेवटचा टप्पा. असे हे पालकत्वाचे विविध टप्पे अनेक आव्हानांना सामोरे जाणारे असे आहेत.
0: या प्रत्येक टप्प्यांवर पालकांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं, तर त्याच्याविषयी थोडंसं सांगाल का?
1: हो मॅडम, या प्रत्येक टप्प्यावरती पालकांसमोर आव्हानं असतात. खरं म्हणजे एखादा आव्हान पेलणं म्हणजे त्या व्यक्तीच्या सामर्थ्याची किंवा गुणांची कसोटी असते. आणि पालकत्वातील ही जी आव्हानं आहेत ती पालक अतिशय जबाबदारीने, प्रेमाने, मायेने आणि सतर्कपणे झेलत असतात. आता आपण असं म्हटलं की पहिला टप्पा बाळ गर्भावस्थेत असताना जो पालकत्वाचा टप्पा आहे याच्यामध्ये त्याच्या आईच्या आरोग्याची काळजी, तिला भावनिक मानसिक आधार देणे आणि या सगळ्यासाठी आधी मुळात आर्थिक नियोजन हे योग्य पद्धतीने व्हावं लागतं.
0: ते सगळ्यात महत्वाचं.
1: अगदी. बाळ जन्मल्यापासून साधारण 2.5 ते 3 वर्षांचं होईपर्यंत बाळाचं आरोग्य आहे, त्याचा आहार, झोप, व्यवस्थित देखभाल यासाठी पालकांना जो वेळ द्यावा लागतो तो वेळ त्यांची नोकरी, घर, बाळ या सगळ्या गोष्टींना सांभाळून करावं लागतं. आणि साहजिकच आहे, त्यामुळे येणारा थकवा आहे किंवा अवतीभोवतीचं वातावरण सुरक्षित आहे की नाही या सगळ्या गोष्टींविषयी पालकांना सतर्क राहून म्हटलं तर ते एक आव्हानच असतं. यानंतर मूल साधारण 6 वर्षाचं होईपर्यंत त्याला लागणाऱ्या सवयी, त्याची भाषा, त्याचे संवाद, मुलांचे हट्ट असतात या वयामध्ये, या सर्व गोष्टींचं व्यवस्थापन, त्यांना शिस्त लावणे, चुकांमधून खेळांमधून शिकण्यासाठी संधी निर्माण करून देणे या गोष्टीसुद्धा योग्य पद्धतीने होण्यासाठी पालकांसाठी आव्हानात्मकच असतं. आता आपण 6 ते 10 वर्षाच्या मुलांचा जर विचार केला तर या मुलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो त्याच्यासाठी शाळा निवडणं, कोणत्या माध्यमाची असावी, कोणत्या अभ्यासक्रमाची असावी, तसंच शाळेविषयी आवड निर्माण करणं, त्याचं मूल्य शिक्षण त्याला देत राहणं, किंवा या वयामध्ये मुलं काही खेळ, काही कला जोपासतात तर त्या कोणत्या निवडाव्यात याविषयीसुद्धा पालकांनी अतिशय सतर्कपणे, जेणेकरून त्याच्या पुढील आयुष्यासाठी ते सगळं सहाय्यभूत ठरेल यासाठी त्याची निवड करणं हे आव्हानच असतं. 10 ते 13 वर्षाच्या मुलांमध्ये किंवा हल्लीच्या काळामध्ये याही आधी मुलांमध्ये शारीरिक बदल घडायला सुरुवात होते. मग त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या भावना बदलत असतात. इथे मुलांच्या स्वावलंबनाचीही सुरुवात होते की आत्ता मुलांना शाळेत जायचे तर ते स्वतः तयारी करतात किंवा आंघोळ करणे वगैरे, आई वडिलांवर ते अवलंबून नसतात. अशा वेळेला त्यांना सोशल मीडियाचा वापर सुद्धा मुलांचा सुरू झालेला असतो. यानंतर 13 ते 18 वर्षाचा जर विचार केला तर मुलांना त्यांचं स्वातंत्र्य म्हणजे त्यांची स्पेस हवी असते. इथे मुलांचा अभ्यास, त्यांची करिअर निवड या गोष्टींचा ताणही मुलांवरती असतो, किंवा समवयस्क मित्रमैत्रिणींचा प्रभावही मुलांवरती असू शकतो. याशिवाय जे कौटुंबिक वातावरण आहे, सामाजिक वातावरण आहे, यातली सुरक्षितता सुद्धा फार महत्त्वाची असते. आणि या सगळ्याचा योग्य मेळ घालणं किंवा मूल योग्य मार्गावर आहे की नाही हे पाहणं हे सुद्धा पालकांसाठी आव्हानात्मकच असतं.
0: बरोबर.
1: यानंतर मुलांची युवावस्था आणि उच्च शिक्षण घेण्याचा कालावधी, इथे पुन्हा करिअर निवड असते. या वयामध्ये मुलं

0: साधारणपणे पालकांपासून दूर राहतात. आता आपण पाहतो 10वी 12वीनंतर मुलं बाहेर शिक्षणासाठी राहत असतात. मग इथे आर्थिक जबाबदारी असते. ही आर्थिक जबाबदारी पेलणं किंवा त्या दृष्टीने नियोजन करणं हे सुद्धा पालकांसाठी आव्हानात्मकच असतं. यानंतर मग मुलं नोकरीधंदा करतात, लग्न कार्य होतात किंवा ती स्थिरावतात आणि त्यावेळेला त्यांचं स्वतंत्र निर्णय घेण्याची सुरुवात होते. मग ह्या स्वतंत्र निर्णयांचा स्वीकार करणं किंवा मुलांमध्ये गैरसमज न होता, पालकांचा गैरसमज न होता, त्या नात्यामध्ये संवाद टिकवून ठेवणं हे सुद्धा पालकांसाठी आव्हानात्मक असतं.
1: म्हणजे अगदी मूल जन्माला आल्यापासून त्याचं लग्न होईपर्यंत पालकत्व कधी संपत
0: नाही,
1: स्थिरस्थावर होईपर्यंत चालूच
0: राहत.
1: किशोरवयीन मुलं जी असतात तर त्यावेळेला त्यांच्या वर्तनात काही वेळेला बदल जाणवतात. कधी कधी पालकांशी त्यांचा संवादही कमी होतो, स्वतःच्याच विश्वात ही मुलं रमायला लागतात. तर मग अशा वेळेला पालकाने या मुलांकडे म्हणजे त्यांच्या वर्तनाकडे कसं बघावं आणि त्यांना कशा पद्धतीने समजून घ्यावं?
0: मुलांच्या वर्तनात होणारे हे बदल जे आता आपण सांगितलेत हे त्यांची शारीरिक वाढ, त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्या भावनांमध्ये होणारे बदल याकडे नैसर्गिकपणे हे बदल घडत असले तरीसुद्धा मुलांमध्ये विशेषत्वाने जाणवणारे बदल आणि त्यामागील कारणे पालकांनी विश्वासाने आणि समंजसपणे समजून घेतली तर मुलांच्या निकोप विकासाला त्याची नक्कीच मदत होत असते. मग अशा वेळेला पालकांनी काय करायचं असतं तर मुलांचे विचार, मतं, भावना यांना न अडवता किंवा मुलांना न घाबरवता त्यांना व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे. मुलांवर केवळ टीकाटिप्पणी न करता, केवळ शिक्षा न करता, केवळ दोष न देता त्यांचं बोलणं पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे. किंवा तू असाच आहेस, तू अशीच आहेस असे जे शब्द आहेत हे मुलांसाठी वापरायला नको आहे. काही वर्षापूर्वी माझं मूल असं वागत होतं, आत्ता हे असं का वागतंय किंवा त्याची कारणं काय असतील ही पालकांनी समजून घेणं फार गरजेचं आहे. मुलांना लावण्यात येणारी जी शिस्त आहे ती सुद्धा सकारात्मक पद्धतीने लागली तर त्याचा चांगला उपयोग होतो. प्रत्येक मूल हे स्पेशल असतं. प्रत्येक मुलाची गती आणि क्षमता निरनिराळी असते, त्यामुळे त्याची इतरांशी तुलना करू नये. त्याने मिळवलेलं यश जे आहे ते स्वीकारून त्याचा आदर करायला हवा. मुलांवरती उगीचच अवास्तव अपेक्षांचं ओझं लादू नये. आता आपण पाहतो अगदी 90-91% गुण मिळाले तरी सुद्धा काही पालकांची अपेक्षा असते की 97-98% मार्क्स मिळायला हवे होते आणि हे आता सध्या आपण ऐकतो. तर इतक्या अपेक्षांचं ओझं मुलांवरती लादू नका. मुलांना समजून घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुलांचे आदर्श हे पालकांनी स्वतः बनायचं आहे. कदाचित काही वेळा मुलं अगदी शांत राहतात, कुणाशीही बोलत नाहीत. मग यामागे एखादी भीती आहे का, असुरक्षितता आहे का, किंवा मूल स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतंय का, या गोष्टी पालकांनी समजून घ्यायला हवीत. म्हणजे योग्य वेळी मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळतं आणि ते त्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरतं.
1: निश्चितच खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेत. याला जोडून मी आणखीन एक विचारेन की जेव्हा अशी कधी परिस्थिती आपल्या मुलाच्या बाबतीत होताना दिसते तर अशा वेळेला पालकांना कोणी सांगितलं की या मुलाचं तुम्ही समुपदेशन करून घ्या तर त्या गोष्टीकडे पालकांनी कसं बघावं?
0: मॅडम, तुमचा प्रश्न अगदी योग्य असा आहे आणि विचार करण्यासारखा आहे. समजा एखाद्या टप्प्यावरती मुलाला समुपदेशकाची गरज असेल आणि ती लागते. काही मुलं ही विशेष गरजा असणारी मुलं असतात. अशा मुलांच्या भावनिक आणि शिकण्याच्या विकासासाठी अतिरिक्त आधार, विशेष शिक्षण किंवा विशिष्ट सेवांची गरज असते. ही मुलं इतरांपेक्षा कमी नसतात, पण त्यांची शिकण्याची आणि विकसित होण्याची जी पद्धत असते ती वेगळी असते. अशा वेळी पालकांनी मुळात या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. हे स्वीकारण्यामध्ये कोणताही कमीपणा नसतो. पालकांची भूमिका ही अशा वेळेला नक्कीच संवेदनशील, सहकार्याची आणि सकारात्मकच असायला हवी. जे समुपदेशक असतील त्यांना घरातली परिस्थिती किंवा मुलाच्या वागण्यामधील खरी कारणं काहीही न लपवता सांगावीत आणि समुपदेशकांनी सांगितलेल्या किंवा आवश्यक त्या उपायांचा अवलंब पालकांनी करायलाच हवा. इथे पालकांचा संयम आणि कृतीतलं सातत्यही महत्वाचं आहे की मुलामध्ये बदल अगदी लगेच सांगितला आणि झाला असं होणार नाही. ते बदल हळूहळू घडणार आहेत आणि हेही पालकांनी स्वीकारायला हवं. समुपदेशकाची किंवा मेडिकल ट्रीटमेंटची गरज लागत असेल तर ते पालकाचं अपयश नाही, तर योग्य वेळी योग्य मदत स्वीकारणं हा शहाणा

0: म्हणा किंवा सजग पालकत्व असं आपण त्याला म्हणू शकतो.
1: त्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने आत्ता ते आवश्यक आहे
0: अगदी
1: हे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे.
0: आणि मॅडम या गोष्टी पालकांनी स्वीकारल्या, समजा एखाद्या मुलामध्ये गतिमंदता असेल, त्याला लिहिण्याला त्याचा खूप वेळ लागतोय, सर्वसामान्य मुलं ज्या वेळात लिहितात त्यापेक्षा त्याला पेपर लिहायला वेळ लागतोय, तर गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत पुन्हा की त्या मुलासाठी अर्धा तास वेळ वाढवून दिला जातो बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेला वगैरे, म्हणजे या दृष्टीने या मुलांचा फायदाच होत असतो. तर यासाठी पालकांनी या गोष्टीचा अगदी काळजीपूर्वक विचार करायला हवा आणि त्या गोष्टी स्वीकारायला हव्या.
1: निश्चित. मुलांच्या संदर्भातल्या वर्तनातील बदल, समुपदेशकाची गरज, या संदर्भातला मुद्दा तुम्ही छान पद्धतीने समजावलात. मला सांगा की काही गोष्टी असतात ज्या मुलांसमोर करू नयेत असं म्हटलं जातं, तर अशा कोणत्या चुका करण्याचं पालकांनी टाळावं?
0: मॅडम हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण म्हणतो की पालक लहानपणापासून मुलांचे आदर्श असतात, मग अशा वेळेला तसेच आदर्श पालकांनी मुलांसमोर उभे करायला हवे. या दृष्टीने जर आपण विचार केला तर मुलांवर पालकांनी

0: गोष्टी असतात ज्या मुलांसमोर करू नयेत असं म्हटलं जातं, तर अशा कोणत्या चुका करण्याचं पालकांनी टाळावं?
1: मॅडम, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण म्हणतो की पालक लहानपणापासून मुलांचे आदर्श असतात, मग अशा वेळेला तसेच आदर्श पालकांनी मुलांसमोर उभे करायला हवे. या दृष्टीने जर आपण विचार केला तर मुलांवर पालकांचेच संस्कार होत असतात आणि त्याचा खोल परिणाम मुलांच्या मनावर होत असतो अगदी लहानपणापासून. मग अशा वेळेला आई वडिलांनी मुलांच्या समोर सतत भांडणं किंवा एकमेकांना अपमानास्पद बोलणं, तशी भाषा वापरणं अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत, किंवा खोटं बोलणं, दुसऱ्यावर टीका करणं याही गोष्टी पालकांनी करता कामा नयेत. काही पालकांना व्यसनं असतात, तर ह्या व्यसनांचं प्रदर्शन मुलांसमोर नको, किंवा मी तर असं म्हणेन की व्यसनं तुम्ही करूच नका. याशिवाय सतत मोबाईल, TV, सोशल मीडिया यामध्ये पालक गुंतून असतात, तर असं मुलांसमोर हा आदर्श नको. मुलांना वेळ द्यायला शिका किंवा ह्यापासून थोडं लांब राहिलं पाहिजे, मुलांशी संवाद साधला पाहिजे, अशा गोष्टीही होणं गरजेचं आहे. मुलांना दिलेला शब्द पालकांनी पाळायला हवा. मग उगीच मुलांशी काहीतरी डील पण करून ठेवू नका आणि त्यांचा तुम्ही जर काही शब्द दिला असेल तर तो पाळला पाहिजे. याशिवाय अवास्तव अपेक्षांचं ओझं नको हे आपण म्हणतोयच. त्याशिवाय तू काहीच करू शकत नाहीस, तुझ्यामुळं अमुक एक गोष्ट बिघडली, अशा प्रकारचे दोष मुलांना देऊ नका. अशा शब्दांचा दीर्घकालीन परिणाम मुलांवरती होऊ शकतो. म्हणून आत्ता ज्या मी म्हटलं त्या अशा प्रकारच्या काही ज्या चुका आहेत किंवा काही वर्तनातल्या गोष्टी आहेत ज्या पालकांनी मुलांसमोर नाही केल्या पाहिजेत, त्याही गोष्टी पालकांनी टाळल्या पाहिजेत. यामुळे काय होणार आहे की हे सगळं टाळलं तर पालकांनी स्वतःच्या वागण्यातून प्रामाणिकपणा, संयम, आदर, शिस्त आणि आपुलकी यांचा आदर्श जर ठेवला तर हे गुण मुलांच्यात आपसुकच उतरत जातात.
0: आई वडील दोघांनी मिळून कोणत्या चुका टाळाव्यात याविषयी आपण आत्ता बोललोच, पण काही वेळेला एकल पालकत्व देखील असतं, स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकतं. मग अशा वेळेला या पालकांच्या समोरची आव्हानं नेमकी कोणती असतात?
1: हा अतिशय महत्त्वाचा आणि विचार करण्यासारखा असा विषय आहे. मुळात एकल पालकत्व म्हणजे आई किंवा वडील यापैकी एकट्याने मुलाचे संगोपन करणे असं आहे. अशा पालकत्वामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की मुलांना अनेक भावनिक ताणांचा सामना करावा लागतो. एकटेपणा असतो, असुरक्षितता असते, नैराश्य असतं, अशा गोष्टी इथे मुलांना जाणवू शकतात. काही वेळा असं होतं की मुलांना काही प्रसंगांमध्ये दोघांचंही प्रेम आणि दोघांचीही उपस्थिती हवी असते. अशा वेळी या त्याच्या भावनिक गरजा अतिशय संवेदनशीलतेने समजून घ्याव्या लागतात. मुलांच्या संगोपनात एकट्याच व्यक्तीवर आर्थिक भार पडतो. वेळेचा जर विचार केला तर नोकरी, घरकाम, मुलांची काळजी याचा समतोल राखताना अक्षरशः दमछाक होते. मुलांना योग्य संस्कार किंवा शिस्त लावताना, त्या दृष्टीने मार्गदर्शन करताना दुसऱ्या पालकाची अनुपस्थिती जाणवू शकते. आपला समाज जो आहे त्या समाजामध्ये लोकांचे खूप गैरसमज असतात, दुसऱ्यावर टीका करत असतात किंवा लोकांची बोलणी असतात, या सगळ्याचा सामना या व्यक्तीला करावा लागतो. कधीकधी तर सहानुभूती इतकी दिली जाते की त्या सहानुभूतीच्या अतिरेकेचा सुद्धा त्याला त्रास होऊ शकतो. तर अशा दृष्टीने एकल पालकत्वामध्ये या स्त्री किंवा पुरुषांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. अशा वेळी जर इतर कुटुंबीय, मित्र किंवा यांचा आधार नसेल तर ते अधिकच त्रासदायक ठरतं. या सगळ्यामध्ये पुन्हा स्त्री किंवा पुरुष यांच्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक अशा गरजा असतात. यामुळे हे एकल पालकत्व स्त्री असो किंवा पुरुष या दोघांसाठीही आव्हानात्मकच असतं आणि मुलासाठी सुद्धा ह्या ज्या गोष्टी सहन करणं आहे ते भावनिक ताण त्याच्यामध्ये निर्माण करण्याला कारणीभूत ठरत असतात.
0: त्याच्यामुळे हे भावनिकदृष्ट्या आपल्या मुलाला कणखर करणं आणि ती भावनिक ऊप त्याला देणं, कारण आई असेल तर तिला बाबांचीही भूमिका वठवावी लागते, बाबा असेल तर त्याला आईही व्हावं लागतं. मॅडम, एकल पालकत्वाविषयी तर तुम्ही आता सांगितलंच, एक काळ असा येतो की मूल स्वावलंबी होतं. मग जेव्हा हे मूल स्वावलंबी होतं त्यानंतर आता आपलं पालकत्व संपलं असं समजायचं का, की त्याचं स्वरूप तिथेही बदलतं?
1: मूल स्वावलंबी झाल्यानंतर पालकत्व संपत नाही, फक्त त्याचं स्वरूप बदलतं. लहानपणापासून मुलांना हात धरून चालायला आपण शिकवतो असं जे आपण म्हणत असतो, तीच मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका पालकांना आता निभावायची असते. पालकांना नियंत्रकाच्या भूमिकेतून भावनिक आधार देणाऱ्या मार्ग

0: दर्शकाच्या भूमिकेत इथे जावं लागतं. आता आपल्याला असंही दिसतं की काही पालकांच्या बाबतीत एखाद्या शारीरिक किंवा मानसिक अपंगत्वामुळे मूल कायमस्वरूपी पालकांची जबाबदारी असते, किंवा लग्न करण्याचं वय हे वाढलेलं दिसतं, तो टप्पा वाढलेला दिसतो, त्यामुळे याही मुलांची जबाबदारी पालकांवरती असते. याशिवाय काही उच्च शिक्षित मुलं अशी आहेत की त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळाली नाही किंवा व्यवसाय करता आला नाही म्हणून ते काहीच करत नाहीत, ते घरीच बसून असतात, अशी मुलं आहेत, तर यांची जबाबदारी सुद्धा पालकांवरती असते. म्हणजेच मुलं स्वावलंबी झाली तरी पालकत्व संपत नाही, त्याचं स्वरूप बदलतं. अशावेळी मुलांना योग्य मार्गदर्शन करणं, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप न करता आवश्यक तेव्हाच त्यांना सल्ला देणं, मुलांच्या निर्णयक्षमतेचा आदर करणं किंवा त्यांच्यावर विश्वास दाखवणं, त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यावेळेला त्यांना मदत करणं, मुलांचा सन्मान करणं, त्यांच्याकडून काही नवीन गोष्टी शिकता येतात हे स्वीकारण्याची पालकांची मानसिकता असली पाहिजे, आणि अशा गोष्टीही पालकांनी केल्या पाहिजे. थोडक्यात काय, तर पालकत्व हा मुलांना आपल्यावर अवलंबून ठेवण्याचा प्रवास नसतो, तर त्यांना सक्षम बनवण्याचा हा प्रवास आहे. त्यामुळे मुलं स्वावलंबी झाली तरी पालकत्व संपत नाही, ते एका नव्या आणि अधिक परिपक्व नात्यात रूपांतरित होतं.
1: वा, क्या बात है, अगदी समर्पक वाक्यात तुम्ही हे सांगितलं. कारण बरेचदा असं होतं की मूल मोठं झालं तरी ते लहानच असतं आईसाठी, हे वाक्य तर आपण कायम ऐकतो. काही अंशी ते खरंही असेल, पण मुलाला एका ठराविक वयात आल्यानंतर त्यांच्या पंखात बळ येण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्याचं त्याचं त्याला उडायला शिकवणं हे खरं पालकत्व आहे. आणि जसं आता तुम्ही म्हटलं की मुलांकडनंही काही गोष्टी पालकांनी शिकण्याची तयारी ठेवावी, तो स्वीकार करणंही गरजेचं आहे. मुलांचं लग्न झाल्यानंतर पालकत्वाचा एक आणखीन वेगळा टप्पा सुरू होतो.
0: अगदी,
1: या टप्प्यावर योग्य समतोल कसा साधावा?
0: मुलांची लग्न झाली, त्यांचे स्वतःचे संसार सुरू झाले, आणि ते जरी आपल्या आई वडिलांजवळ राहत असले तरी त्यांना त्यांची स्पेस किंवा त्यांचे निर्णय त्यांनी घेणं या गोष्टीसाठी पालकांनी तयारी असली पाहिजे. त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. सून असो किंवा जावई असो, जी नव्याने आपल्या घरात व्यक्ती सामावणार आहे, त्यांना आपल्या कुटुंबात समान सदस्य म्हणून प्रेमानं स्वीकारलं पाहिजे. आता सध्याच्या ज्या काही मालिका आपण पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की सून आणि सासू यांचं पटत नाही, किंवा त्यांच्यामध्ये भांडणं होत असतात, किंवा कुरघोड्या केल्या जातात. तर प्रत्यक्ष आयुष्यात असं काही नसतं. अतिशय समंजसपणा समाजातल्या सर्व स्तरांमध्ये आपल्याला बघायला मिळतो, आणि त्यामुळे या गोष्टींचा कुठेही परिणाम आपल्या संसारावरती न करता पालकांनी या गोष्टी सकारात्मकतेनेच घेणं फार गरजेचं आहे. नातवंडांच्या संगोपनात आपल्या मुलांच्या निर्णयाचा आदर करायला हवा. जसं की प्रत्येक आजी आजोबांसाठी त्यांचं नातवंड हे ते दुधावरची साय असते, आणि नातवंडाच्या आई वडिलांना त्याला शिस्त लावायची असते. आजी आजोबांनी स्वीकारलं पाहिजे की हे चांगल्यासाठी होतंय. तर ह्या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या आहेत. आणि एकंदरीत हे सगळं पाहिलं तर मुलांच्या लग्नानंतर पालकत्व संपत नाही, तर ते अधिकारातून विश्वास जपण्याकडे, नियंत्रण ठेवण्याकडून सहकार्य करण्याकडे आणि आदेश देण्याऐवजी मार्गदर्शन करण्याकडे परावर्तित होतं.
1: कारण त्यांच्या उभ्या आयुष्याच्या अनुभवाची पुंजी किंवा अनुभवांची शिदोरी आता त्यांच्या मुलांच्या सुनांच्या जावयांच्या पाठीशी असते. मॅडम, खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर आतापर्यंत आपण संवाद साधलेला आहे. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना असं विचारावं असं वाटतं की आपलं मूल लांब जातं कुठेतरी आणि आई वडील दुसरीकडे राहतात, आता तिथे मुलांचं पालकत्व असं राहत नाही,
0: पण
1: पती पत्नी म्हणून एकमेकांचं पालकत्व अशी एक वेगळीच भूमिका त्यांच्या समोर उभी ठाकते. त्याच्याबद्दल थोडं सांगा ना.
0: मॅडम, आत्ता आपण जो मुद्दा मांडला आहे तो अगदी बरोबर आहे. आणि आपण जर आत्ता सगळीकडे पाहिलं तर अशी परिस्थिती दिसून येते की आई वडील दोघंच घरी असतात, मुलं त्यांची नोकरीच्या निमित्ताने किंवा वेगळ्या ठिकाणी ते राहत असतात. यावेळेला त्या पालकांची दैनंदिन पालकत्वाची जबाबदारी कमी झालेली असते, परंतु पालकत्व संपलेलं नसतं. कारण इथे पती पत्नी म्हणून त्या एकमेकांसाठी त्या दोघांचं पालकत्व सुरू झालेलं असतं. मग अशा वेळेला पती पत्नी म्हणून एकमेकांना पुन्हा वेळ देणं किंवा परस्परातला संवाद वाढवणं, जो आता बऱ्याच वर्षामध्ये संसाराच्या हाटगडग्यात राहून गेलेला आहे, तर तो संवाद वाढला पाहिजे. त्यांच्या आवडीनिवडी छंद तर त्या जोपासल्या पाहिजेत. आणि काही वेळा असंही होतं की हे जे पालकत्व एकमेकांचं चाललेलं असतं पती पत्नी म्हणून, कदाचित ती दोघं असतात, कदाचित दोघांपैकी एखादंही मागे शिल्लक राहू शकतं. आणि अशा वेळेला काही

0: मुलं अशी असतात की ते आई वडिलांजवळ राहत असतात, ज्यांचं पालकत्व आयुष्यभर आपण केलं ती मुलं आपल्या पालकांचं पालकत्व स्वीकारतात. ते अतिशय समजूतदारपणे आणि आनंदाने या पालकांनी स्वीकारणं फार गरजेचं असतं आणि हे पालकत्व अशा प्रकारे कायमस्वरूपी चालूच असतं. हा एक अखंड प्रवास असतो. पालकत्व म्हणजे आशीर्वादाचं कुंपण. पालकत्व म्हणजे आशीर्वादाचं कुंपण, मुलांच्या भावविश्वाला फुलवणारं स्पंदन. मुलांच्या भावविश्वाला फुलवणारं स्पंदन. पालकत्व म्हणजे प्रेमाचा न संपणारा झरा, विश्वासासह संस्कारांचा उबदार किनारा. विश्वासासह संस्कारांचा उबदार किनारा. कर्तव्यपूर्तीचा घेऊनी निरंतर ध्यास. पालकत्व म्हणजे एक आनंददायी अखंड प्रवास. पालकत्व म्हणजे एक आनंददायी अखंड प्रवास.
1: वा वा वा, क्या बात है. खूप सुंदर, खूप सुंदर.
0: धन्यवाद मॅडम.
1: विशाखाताई, आज आपण पालकत्वाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून ते मूल स्वावलंबी होण्यापर्यंत आणि त्यानंतरच्या पालकत्वापर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवर सांगोपांग अशी चर्चा केली, संवाद साधलेला आहे. या संवादातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे पालकत्व ही एखाद्या ठराविक वयापर्यंत निभावायची जबाबदारी नाहीये, तर तो आयुष्यभर चालणारा एक भावनिक प्रवास आहे.
0: नक्की.
1: पालकत्व म्हणजे मुलांना कायम आपल्या सावलीत ठेवणं नव्हे, तर योग्य वेळी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बळ देणं. या संपूर्ण प्रवासात पालकांनी स्वतःलाही विसरता कामा नये, कारण मुलांचं आयुष्य वेगळ्या दिशेने पुढे जात असताना पती पत्नी म्हणून एकमेकांची साथ, एकमेकांची काळजी, समजूत आणि भावनिक आधार अधिक महत्वाचा ठरतो.
0: अगदी बरोबर.
1: विशाखाताई, पालकत्व एक अखंड प्रवास या विषयाच्या संदर्भात एक शिक्षिका, एक लेखिका, एक मार्गदर्शिका म्हणून अत्यंत सुंदर आणि महत्वपूर्ण असे विचार तुम्ही मांडलेत. आमच्या आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात, त्याच्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी सोनाली सावंत आता आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. पुन्हा भेटूया इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

पालकत्व एक अखंड प्रवास याविषयी विशाखा पाटोळे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 10:40 झाले आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला दगडी चाळ या चित्रपटातलं अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं मंदार चोळकर यांचं गीत आदर्श शिंदे यांच्या मुख्य स्वरात.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रावण मासानिमित्त महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर HDFC म्युच्युअल फंड व NJ एक्सप्रेस यांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 हॉटेल विवा मारुती मंदिर येथे फक्त महिलांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा. संपर्क 77 77 07 32 18.
3: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अमित राज, हर्षवर्धन वावरे आणि सहकलाकारांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत फ्रेंड्स या चित्रपटासाठी संगीत आहे अमित राज यांचं.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
3: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं हाफ तिकीट या चित्रपटातलं गीत, शब्द क्षितिज पटवर्धन यांचे, संगीत GV प्रकाश कुमार यांचं.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143।

0: हे गीत गायलं होतं अजय गोगावले, योगिता गोडबोले आणि सहकलाकारांनी. जाऊ द्या ना बाळासाहेब या चित्रपटातली ही गीतरचना होती रूह यांची. या गीताला संगीत होतं अजय अतुल यांचं.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ती सध्या काय करते या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे आणि आर्या आंबेकर यांनी गायलेलं गीत, शब्द विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांचे, संगीत विश्वजीत जोशी यांचं.

ऋषिकेश रानडे आणि आर्या आंबेकर यांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र.
2: श्रोत्यो, सकाळचे 10:30 आणि 6 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
3: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
2: आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, आज आहे शब्दशिल्पकार गुलजार यांचा वाढदिवस. तेव्हा आज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात जरूर ऐका गुलजार वाढदिवस स्पेशल गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, सकाळचे 11:00. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना वंदना मुसळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, काही शब्द ऐकू येतात, काही शब्द मनात उतरतात, तर काही शब्द असे असतात की ते मनात उतरून तिथेच एखादी आठवण बनून राहतात. म्हणजे बघा ना, चांद, बारिश, रात, खुशबू, हवा, खिडकी, रस्ता, हे अगदी साधे साधे शब्द, पण या शब्दांना जेव्हा गुलजारांचा स्पर्श होतो ना, तेव्हा त्यांच्यातून एक वेगळंच विश्व उभं राहतं. कधी प्रेमाचं, कधी विरहाचं, कधी आठवणींचं, तर कधी आपल्या आसपासच्या माणसांच्या आयुष्याचं. रसिक हो, आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण भेटणार आहोत हिंदी सिनेसृष्टीतल्या या शब्दशिल्पकाराला, गीतकार, कवी, लेखक, दिग्दर्शक आणि कथाकार गुलजार. आज आहे त्यांचा वाढदिवस, तेव्हा आजचा गाता रहे मेरा दिल गुलजार के नाम.

गुलजार म्हणजे केवळ गीतकार नाहीत तर भावनेला शब्द देण्याची एक स्वतंत्र शैली. त्यांचं मूळ नाव संपूर्ण सिंह कालरा. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 पंजाब इथला. फाळणीच्या काळाने त्यांच्या आयुष्यावर खोल ठसा उमटवला. पुढे मुंबईत आल्यावर संघर्षातून त्यांनी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. तर झालं असं की 1963 बंदिनी या चित्रपटासाठी गुलजार बिमल रॉय यांचे सहाय्यक म्हणून काम करत होते आणि बंदिनीच्या गीतलेखनाची जबाबदारी शैलेंद्र यांच्यावर होती. पण काही कारणामुळे शैलेंद्र आणि संगीतकार एस डी बर्मन यांच्यात मतभेद झाले आणि नेमकं त्याच वेळेला सचिन दांनी संपूर्ण दांशी बोलताना त्यांच्यात दडलेला शायर हेरला आणि एका गाण्यासाठी गुलजारांना विचारण्यात आलं. सुरुवातीला गुलजारांनी नकार दिला खरा, पण अखेर काही दिवसातच मोरा गोरा अंक लैले या गाण्याने गुलजारांचा गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. हे गाणं हिट तर झालंच आणि गुलजार हे नाव देशभरात पोचलं.

गुलजार हे बिमल रॉय यांना आपले गुरु मानतात. बिमल रॉय यांच्या मृत्यूनंतर गुलजार यांनी ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत काम सुरू केलं. ही जोडी चित्रपटसृष्टीतली सगळ्यात यशस्वी जोड्यांपैकी एक. ऋषिकेशदांसाठी गुलजार यांनी सर्वप्रथम संवाद आनंदसाठी लिहिले. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संवादलेखनाचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला. या चित्रपटाबरोबरच गुलजार यांनी असित सेन यांच्यासाठीही पटकथा लेखन सुरू केलं. गुड्डी, बावरची, नमक हराम, दो दुनी चार, खामोशी, सफर हे गुलजार यांच्या लेखणीतून अवतरलेले चित्रपट. मौसम, खुशबू या चित्रपटांनंतर 1975 आंधी हा चित्रपट म्हणजे गुलजार यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड. रसिक हो, गुलजारांच्या शब्दांचं वैशिष्ट्य ते काय? तर ते प्रेमाबद्दल लिहितात, पण नेहमी प्रेम हा शब्द वापरावाच लागतो असं नाही. ते विरहगीत लिहितात तेव्हा अश्रूंचा उल्लेख करावाच लागतो असं नाही. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंधी या चित्रपटातलं हे गाणं.

गुलजार या शब्दाचा अर्थ बहरलेली बाग असा होतो, जी त्यांच्या कवितेतला समृद्धपणा आणि ताजेपणा प्रतिबिंबित करते.

संगीतकार असण्यासोबतच गुलजार हे एक यशस्वी चित्रपट निर्माते देखील आहेत. संजीव कुमार आणि जया भादुरी हे गुलजार यांचे आवडते कलावंत. या दोघांच्या अभिनयाने सजलेला कोशिश हा गुलजार यांची निर्मिती असलेला चित्रपट. या चित्रपटाला आणि त्यांचीच निर्मिती असलेला मौसम या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. या चित्रपटांबरोबरच परिचय या चित्रपटालासुद्धा समीक्षकांची खूप प्रशंसा मिळाली. त्यांनी जितेंद्र, विनोद खन्ना, अमोल पालेकर या कलावंतांसोबतही पुढे काम केलं. श्रोतेहो, गुलजारांच्या लेखणीत प्रेमाची भाषा म्हणजे कमी शब्द आणि जास्त भावना. आपकी आँखों में कुछ हे घर या सिनेमातलं गाणं म्हणजे यात मोठे मोठे शब्द नाही आहेत, तर प्रिय व्यक्तीच्या डोळ्यात काहीतरी आहे ते नेमकं काय हे शब्दांपेक्षा भावनात सांगते.

चित्रपट क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यापूर्वी गुलजार यांनी चित्रकार होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. ते साईनबोर्ड आणि कार रंगवण्याचं कामही करायचे, पण शब्दांवरच्या प्रेमानेच त्यांना अखेर या चंदेरी दुनियेत आणलं. आणि या चंदेरी दुनियेत आल्यावर त्यांची पुढे जोडी जमली ती आर डी बर्मन यांच्यासोबत. आर डी बर्मन म्हणजे पॉप म्युझिक अशी लोकांची धारणा होती, पण गुलजार यांच्याबरोबर आर डी यांची जोडी जमली आणि अनेक अप्रतिम गाणी आपल्या भेटीला आली. सांगायचीच झाली तर बीती ना बीता ही रैना, ओ माझी रे इस मोड से जाते है, मेरा कुछ सामान ही गाणी. श्रोते हो, परंपरागत गीतांमध्ये यमक, छंद, मुखडा, अंतरा यांची एक ठरलेली रचना असते, पण इजाजत या सिनेमाच्या मेरा कुछ सामान या गाण्यात एखादी व्यक्ती जणू आपल्या जुन्या नात्यातल्या वस्तूंची यादीच करते असं आपल्याला वाटतं. पण गाणं ऐकता ऐकता आपल्याला लक्षात येतं की सामान म्हणजे वस्तू नाही आहेत, तर त्या आहेत आठवणी. या गीतासाठी गुलजारांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत आपण ऐकताय गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आजच्या कार्यक्रमात आपण आनंद घेताय गीतकार गुलजार यांच्या काही गीतरचनांचा. रसिक हो, गुलजारांनी कधीच काळाशी स्पर्धा केली नाही. काळ बदलला तशी त्यांच्या शब्दांनी स्वतःची नवी भाषा शोधली. कदाचित म्हणूनच गुलजारांचं गाणं जुनं होत नाही, कारण ते फक्त त्या काळासाठी लिहिलेलं नसतं तर ते आपल्या मनासाठी लिहिलेलं असतं. म्हणूनच 60-70 दशकापासून 90-2000 दशकातले गुलजार प्रत्येक वेळी आपल्याला नवीन वाटतात.

श्रोते हो, 1963 च्या बंदिनीमधून सुरू झालेला गुलजारांचा हा प्रवास 1998 च्या दिलसेमधून ए आर रहमानसारख्या नव्या पिढीच्या संगीतकारासोबत तितक्याच ताकदीने उभा राहिला. इथे गुलजारांच्या कारकिर्दीत एक नवा अध्याय सुरू झाला. ए अजनबी, जिया जले या गाण्यांबरोबरच सतरंगीमध्ये प्रेमाच्या 7 रंगाची कल्पना शब्दात उतरवली गेली. एका चित्रपटात प्रेमाचे इतके रंग, इतक्या वेगवेगळ्या प्रतिमा आणि इतक्या वेगळ्या शब्दात मांडणं, हीच तर गुलजारांच्या लेखणीची जादू.

18 एप्रिल 1973 गुलजार यांनी अभिनेत्री राखी यांच्यासोबत प्रेमविवाह केला. चित्रपट दिग्दर्शिका मेघना गुलजार ही त्यांची मुलगी. बिकॉज ही इज हे गुलजार यांचं चरित्र त्यांची मुलगी मेघना हिने लिहिलंय. गुलजार यांना 6 ते 7 भाषा चांगल्या प्रकारे अवगत आहेत. गुलजार यांचा मराठी श्वास आहे. त्यांनी अनेक कथा आणि काव्यसंग्रह मराठीत भाषांतरित केलेले आहेत. श्रोतेहो, गुलजार यांचे थोडीशी बेवफाई, माया मेमसाब, सदमा, सत्या, माचीस, हुतुतू हे काही लक्षवेधी चित्रपट. मगाशी मी म्हटलं ना तसं गुलजारांच्या लेखणीत प्रेम कधीच मोठ्यानं बोलत नाही. आता हेच बघा ना, 2002 साथियामधल्या चुपके से या गाण्यात तर प्रेम जणू रात्रीच्या चांदण्यासारखं अलगत उतरतं. चंद्राचीही चाहूल लागू नये, ढगांच्या आडून जावं आणि प्रियकराने प्रियसेला हळूच साथ घालावी ही कल्पना गुलजारांच्या लेखणीची खासियत दाखवते.

गुलजार यांनी पटकथा लेखनासोबतच मालिकांसाठीही लेखन केलं. मिर्झा गालिब या मालिकेसोबतच जंगल जंगल बात चली हे त्यांचं गाजलेलं गीत. शिवाय त्यांचा रावी पार हा कथासंग्रही गाजला. गुलजार यांना 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार, 14 वेळा फिल्मफेअर पुरस्कार तसंच चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. शिवाय स्लॅमडॉग मिलेनियर या चित्रपटातल्या जय हो या गाण्याला ऑस्करही मिळाला. श्रोते हो, साथियानंतर 2005 आला बंटी और बबली. बंटी बबलीचं नातं खोडकर, मोकळं आणि साहसी, त्यामुळे गुलजारांनी त्यांच्या प्रेमाला फार गोड पारंपरिक भाषेत न मांडता शरारती आणि थोडीशी बेधुंद भाषा वापरली. चुपचुप के चोरी से चोरी या गाण्यातून आकाश, जमीन, पाणी यांच्याशी संबंधित प्रतिमा वापरून प्रेमी युगुलाच्या बदललेल्या विश्वाचं गुलजारांनी केलेलं काव्यमय चित्रण आपल्याला ऐकायला मिळतं.

गुलजारांनी काळ बदलताना स्वतःला बदललं नाही तर आपल्या शब्दांना काळानुसार नवा श्वास दिला. म्हणूनच त्यांची गाणी जुन्या पिढीला आठवणी देतात आणि नव्या पिढीला नवे अर्थ. गुलजार म्हणतात, मेरी लिखी बातों का हर कोई समझ नहीं पाता क्योंकि मैं एहसास लिखता हूँ और लोग अल्फाज पढ़ते हैं. खरंच गीतकार अनेक आले अनेक गेले, पण काही गीतकार गाणी लिहित नाहीत तर ते आपल्या आयुष्यातल्या भावनांना शब्द देतात. गुलजार त्यापैकीच एक. श्रोते हो, शब्दांना सुगंध देणाऱ्या गुलजारांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आमच्या 94035 73485 या नंबरवर. आजच्या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतोहो, यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा आजच्या पहिल्या प्रसारण सभेतून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. महिलांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आज कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात ही आपल्यापुढे सादर करणार आहेत दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. या कौटुंबिक श्रोतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी. सादर करीत आहोत आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका.

0: दादा बाहेर बघ ना, किती सुंदर रिमझिम पाऊस पडतोय. सकाळपासून आभाळ भरून आलं होतं, पण पाऊस पडायचं नावच घेत नव्हता. आता मात्र सगळीकडे एकदम हिरवं गार गारे गार झालंय. खरं सांगू, असा पाऊस पडायला लागला की बाकी काही आठवत नाही, सरळ श्रावण आठवतो.
1: आणि श्रावण म्हटलं की तुला लगेच गाणी कविता हे सगळं आठवायला लागतं. मला चांगलंच माहिती आहे तुझं.
0: हो ना, गाणी आठवणारच ना. श्रावण आणि गाणी यांचं नातंच वेगळं आहे. लहानपणी की नाही पाऊस पडायला लागला की कुठल्या तरी घरातून रेडिओवर गाणं लागलेलं असायचं, आणि मग घरातल्या कामाच्या आवाजात, भांड्यांच्या आवाजात, पावसाच्या सरीतून ते गाणं ऐकू यायचं.
1: हो ना, बघ ना, आज सुद्धा अचानक मनातल्या मनात कधीतरी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशी कविता गुणगुणायला लागतो आपण.

0: आणि त्या पाठोपाठ त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती, आपल्याला आठवतं. आणि जणू काही म्हणजे लहान मुलांना असं वाटायला लागतं की आपण फुलराणीच झालोय की काय, नाही का?
1: हो ना,
0: म्हणजे जसं आज आमच्या बहिणाबाई फुलराणी झालेल्या आहेत
1: दादा.
0: अर्थात या कविता आणि गाण्यांमधला श्रावण म्हणजे फक्त ऋतू नाहीये, तर संपूर्ण वातावरणातली एक प्रसन्नता आहे. बाहेर हिरवाई, आकाशात ढग, पावसाच्या सरी आणि घरामध्ये सणांची तयारी.
1: वा वा वा, श्रावण म्हणजे जणू निसर्गाने संपूर्ण जगात हिरवा रंग उधळलेला महिना.
0: फक्त हिरवाच नाही, इंद्रधनुषी म्हण, कारण क्षणात पाऊस पडतो आणि पापणी लवायच्या आत ऊन पडलेलं दिसतं आणि मग आकाशात झळकतं ते इंद्रधनुष्य.
1: अरे हो, त्यावरून आठवलं,
0: काय
1: आपल्या घरातलं इंद्रधनुष्य कुठे आहे, म्हणजे सुखदा कुठे आहे?
0: अच्छा, इंद्रधनुषी सुखदा असं तुला म्हणायचं?
1: हो,
0: ती तिच्या मैत्रिणींसोबत पावसाळी सहलीला गेली, तुला माहितीच आहे कोकणामध्ये गेल्यात त्या.
1: किती मस्त ना, छान हिरवं गार वातावरण, थंडगार हवा, वा
0: आणि सोबत चहा भजी, वा वा वा वा. आपण सगळं हे मिस करणार आहोत, आणि म्हणजे सुखदाच्या हातचा स्वयंपाक सुद्धा मिस करणार. 4 दिवसांसाठी गेली आहे ती मैत्रिणींबरोबर, कितीतरी दिवसांपासून त्यांचा बेत चाललेला होता, शेवटी सगळ्यांची वेळ जुळली आणि गेल्या. मला मात्र तुला खरं सांगतो शर्वरी, करमत नाही हा, वाटलं होतं की ती नाहीये तर आपणही जरा मजा करूया, पण सुखदाशिवाय काय मजा नाही ग.
1: म्हणून तर मी आले ना तुझ्यावर लक्ष ठेवायला.
0: काय
1: कंपनी द्यायला आले दादा.
0: ठीक आहे ठीक आहे, म्हणजे डिटेक्टिव्ह पेरून गेली आहे तर ती. तरीच म्हटलं काल सकाळी सुखद गेली आणि आज सकाळी लगेच तू हजर, हे कसं काय झालं?
1: अहो, नाहीतर ती येईपर्यंत घरात भूकंप आला असता ना, मग तिने घरी आल्यावर तुझी चांगलीच हजेरी घेतली असती. पण एक बरं झालं, ती संधी मिळाल्यावर ट्रिपला गेली ते. कारण आपल्याकडे ना स्वतःसाठी वेळ काढताना सगळ्यात आधी आपण विचार करतो, रोहितचं कसं होईल, माझं तर हे काम पेंडिंग आहे, ते झाल्यावर जाऊ, नंतर जाऊ, पुढे कधीतरी जाऊ, आणि हे नंतर ना अंतर देऊन पुन्हा कधीच येत नाही.
0: करेक्ट, काल पोहोचल्यावर फोन केला होता तिनं, म्हणाली इथेही पाऊस आहे पण आपल्या मुंबईच्या पावसापेक्षा वेगळा. लगेच छान छान फोटो सुद्धा पाठवले, म्हणजे तिच्या फोटोंमधून मी तिच्यासोबत पोहोचलो सुद्धा तिकडे.
1: हा, म्हणजे ती घरात नसली तरी मोबाईल मधून घरात आहे म्हणायचं तर.
0: हो, खरंय खरंय. आली वाटत दुसरी डिटेक्टिव्ह
2: मिया.

0: घेतली भरारी तुफाना परी बेभान मी झाले.
1: अग अग अग रेवा, आज एकदम खुश आहेस.
0: सुखदा म्हणाली की जरा रोहित वर लक्ष ठेव म्हणून खुश आहे मी.
2: अच्छा का बुवा?
0: हो मग, एरवी तिच्या हातचा चहा मिळतो. रोहितच्या हातचा चहा प्यायचा योग मी कसा काय सोडणार होते.
2: अच्छा, म्हणजे माझ्या हातचा चहा तुला इतका आवडतो तर. वा वा वा.
0: नाही नाही, मग सुखदाकडे गॉसिप करता येतं. किती वाईट बनवतो गा हा चहा.
2: काय
0: अशी संधी सारखी येत नाही ना.
1: आम्ही आत्ताच सुखदाची आठवण काढत होतो
0: म्हणून तर मी आले, नाहीतरी आम्ही बहिणी सारख्या.
2: अरे काय सारख्या, तुला सांगतो तिच्याशिवाय घरामध्ये शांतता आहे.
0: म्हणजे तिच्या नसण्याचा फायदा घेताय तुम्ही.
1: अजिबात नाही, उलट ती असती तर आत्ता आपल्या गप्पांमध्ये तीन विषय आणखी वाढले असते.
2: खरंय, पण एक बरं आहे तिचं सुखदाचं बरं का, घरामध्ये सणाचा माहोल तयार करायला तिला वेगळं निमित्त लागतच नाही.
1: हो हो,
0: बाहेरचा पाऊस बघितलात का? मला तर पाऊस सुरू झाला की आमच्या लहानपणीचं घर आठवतं. श्रावण आला की आई सकाळपासून घर आवरायची, दारात रांगोळी, देवघरात फुलं आणि रेडिओवर एखादं श्रावण गीत.
1: अगदी, आणि आम्ही कामात मदत करण्यापेक्षा गाणं ऐकण्यात जास्त रस घ्यायचो.
2: तुम्ही दोघी ना आजही तशाच आहात अगदी.
0: काय म्हणालास?
2: काही नाही काही नाही.
1: आम्हाला सगळं ऐकू आलं बरं का.
0: मला श्रावणातली गाणी म्हणजे ऋतूचं दुसरं रूप वाटतं. काही गाण्यात पाऊस आहे, काहीत हिरवाई आहे, काहीत सण आहेत, काहीत विरह आहे, पण प्रत्येक गाण्यात श्रावणाची एक वेगळी छटा दिसते.
1: आणि मंगळागौरीची गाणी तर वेगळीच रंगत आणतात.
2: आता तुमच्या दोघींच्या डोळ्यासमोर फुगडी आली असणार.
1: फक्त फुगडी नाही हा, चिम्मा, फुगडी, उखाणे, गाणी, सगळं आलं डोळ्यासमोर.
0: आणि मंगळागौरीच्या रात्रीचा तो गोंधळ, घरातल्या सगळ्या बायका एकत्र यायच्या, कुणी खेळ सुरू करायचा, कुणी गाणी म्हणायचं, कुणी मध्येच हसत बसायचं.
1: त्या सगळ्यात एक गोष्ट सुंदर होती, महिलांना एकत्र येण्यासाठी एक निमित्त मिळायचं.

0: घरकाम, संसार, मुलं, रोजची धावपळ, त्या सगळ्यापासून थोडा वेळ स्वतःसाठी.
1: आजही ते तितकंच महत्त्वाचं आहे, फक्त पद्धत बदलली आहे. आता सगळ्यांना एकाच मोठ्या घरात जमणं शक्य नसतं. कधी सोसायटीच्या हॉलमध्ये मंगळागौर होते, कधी एखाद्या मैत्रिणीच्या घरी. काही जणी पारंपरिक खेळ खेळतात तर काही नव्या पद्धतीचे खेळ करतात.
0: पण गप्पा तशाच असतात हा,
1: त्या कुठे बदलणार.
2: म्हणजे मंगळागौरीचा खरा कार्यक्रम खेळ नसून गप्पाच असतात, नाही का?
0: पुरुषांना हे समजायला अजून काही शतक लागतील.
2: नाही नाही, काही गरज नाही.
1: आणि एखादं आवडीचं गाणं सुरू झालं की सगळ्या जणींच्या आवाजात आवाज मिसळतो. रेडिओवरही एखादी जुनी चाल लागली की मन लगेच त्या वातावरणात जातं. आणि मग सुरू होते मैत्रिणींची चिडवाचिडवी. खुर्ची की मिरची, जाशील कैसी, सासूबाई बोलावतात बरं करीतात, असं म्हणत म्हणत सगळ्या सासरच्यांची नावं घेतली जातात.
0: श्रावणात माहेरी यायची ओढ स्त्रियांना असते. मग सासूबाई म्हणतात, कारल्याचं बी लाव ग सूनबाई, मग जा आपल्या माहेरा. असं करत करत माहेरी जायला न मिळालेल्या स्त्रीचं दुःखही मंगळागौरीची गाणी सांगतात.
2: खरे. आणि गंमत म्हणजे अशी गाणी ऐकत असताना आपल्याला सुरांपेक्षा आठवणी जास्त ऐकू येतात, नाही का?
1: हो ना, श्रावण सुरू झाला की अशी मजा असते. सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी.
2: नागपंचमी म्हटलं की अजून एक गोष्ट आठवते मला.
0: काय?
2: त्या दिवशी केलेले पदार्थ.
0: बस, मी तोच विचार करत होते, हा अजून खाण्यावर कसा नाही आला.
1: अरे, सण आणि पदार्थ वेगळे कसे, प्रत्येक सणाची चव असते. काही पदार्थ एखाद्या सणाशिवाय आठवतच नाहीत.
2: हो, हे मात्र खरं. म्हणजे श्रावणातल्या सणांचा विचार केला की स्वयंपाक घरातून येणारे ते सुगंध आठवतात.
0: आणि घरातले लोक.
1: आणि हो, पदार्थाची चव आणि तो सर्वोत्तम कोण बनवतं हे कायम लक्षात राहतं.
2: ही गोष्ट मला खरी वाटते. बाकी म्हणजे सणांची आठवण वस्तूंमुळे कमी आणि व्यक्तींमुळे जास्त राहते.
0: रोहित दादा, आता तर उपासही सुरू झालेत ना.
2: हो तर, आईची सकाळपासून केवढी गडबड सुरू व्हायची, नाही का? आपल्याला मंदिरात घेऊन जायची, बाहेर पाऊस पडत असायचा, रस्त्यावरती चिखल झालेला असायचा, आणि तरी सुद्धा ती म्हणायची, आज सोमवार आहे, मंदिरात जायला हवं.
1: आणि तुम्ही जायचात?
2: श्रद्धेपेक्षा आई बरोबर जाणं महत्वाचं वाटायचं. आता मागे वळून पाहिलं की कळतं ग की त्या छोट्या छोट्या गोष्टींची किती किंमत असते आयुष्यात.
0: श्रावणी सोमवारची भक्ती गीतही किती शांत असतात ना. सकाळी पावसाचा आवाज आणि त्यावर एखादं मंद शिवभजन, घरातलं वातावरणच बदलून जातं.
2: आणि त्यासोबत साबुदाण्याची खिचडी, फळं, इतर बरंच काही.
0: काय रे दादा, परत खायची आठवण आली तुला.
2: अरे, खाण्याशिवाय चैन पडतं का आपल्याला? आणि त्यातून सण सण म्हटलं की उत्तम पदार्थ आलेच, ते खाल्ल्याशिवाय सण कसा साजरा होणार.
1: अगदी बरोबर. पण मला वाटतं श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. कुणी मंदिरात जाईल, कुणी घरी पूजा करेल, कुणी फक्त शांतपणे दिवस घालवेल. सणाचा आनंद घेण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते.
2: आणि म्हणूनच सण सुंदर आहेत, ते आपल्याला एकच पद्धत लादत नाहीत, ते एक निमित्त देतात.
0: श्रावणातले नारळी पौर्णिमा आणि राखी हेही सण मला फार आवडतात.
1: अरे हो, तो तर समुद्राचा सण.
2: हो, आपल्या कोळी बांधवांसाठी विशेष महत्वाचा. समुद्राला नारळ अर्पण करून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे ती.
1: निसर्ग आपल्याला किती देतो आणि आपण त्याला किती परत देतो हा विचार करायला लावणारा सण आहे.
2: आणि नारळी पौर्णिमेला तो कोळी गीतांचा ताल लागला की समुद्र डोळ्यासमोर उभा राहतो अगदी.
0: आणि मला ते गाणं आठवतं, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण.
2: वा वा वा वा. खरे, भावाला राखी बांधणारी बहीण, लाडक्या भावाला म्हणजे श्रीकृष्णाला साडीची चिंधी बांधणाऱ्या द्रौपदीचं रूप वाटू शकतं आपल्याला. शिवाय पाऊस, समुद्र, होड्या, नारळ, श्रावण, म्हणजे खरंच अगदी चित्रांचा महिना आहे.
1: पण मला ना आज एक गोष्ट जास्त जाणवतीये.
2: काय?
1: सुखदाची कमतरता फार वाटते ना आज. ती असली की सतत लगबग सुरू असते.
0: बरोबर आहे, काही माणसं घरात असताना त्यांच्या उपस्थितीची सवय होते, पण ती काही दिवस बाहेर गेली की लक्षात येतं. घरात त्यांच्या आवाजाचा, त्यांच्या हालचालींचा, अगदी त्यांच्या छोट्या छोट्या सवयींचाही किती मोठा वाटा असतो.
2: अगं हो ना, काल माझी काहीतरी वस्तू सापडत नव्हती आणि मी पटकन म्हटलं, सुखदा जरा ते अमुक अमुक हे दे ग मला, आणि अचानक आठवलं, अरे ती तर फिरायला गेली आहे.
1: फोन केला का पण तिला?
2: केला. त्यावरती म्हणाली, थांब थांब मी जरा गडबडीत आहे, नंतर करते हा फोन, जरा पावसात भिजतोय म्हणे आम्ही.
0: श्रावण अनुभवते ती.
1: आणि आपणही ते अनुभवतोय, आणि दोन्ही अनुभव तितके छान आहेत.
0: आणि म्हणून

0: सणांची गरज आहे, नाहीतर नंतर भेटू, नंतर फोन करू, पुढच्या आठवड्यात येते, असं म्हणता म्हणता वर्ष निघून जातात.
1: सण एक निमित्त देतात, चला भेटूया असं म्हणण्याला आपल्याला प्रवृत्त करतात.
0: आणि भेटल्यावर बाकीचं सगळं आपोआप होतं.
2: बरं, काल नागपंचमीच्या निमित्ताने आमच्या सोसायटीत मुलांना भेटायला एक सर्पमित्र आला होता.
1: अच्छा.
2: त्यांच्या मनातली सापांबद्दलची भीती कमी करून छान माहिती दिली, आपले अनुभव सांगितले. मुलं तर मुलं, मोठे सुद्धा भारावून ऐकत होते.
1: वा वा वा वा. आणि आमच्या सोसायटीमध्ये मंगळागौरी निमित्त सोसायटीतल्या महिलांसाठी खेळ ठेवलेले आहेत.
2: पण रोहित, त्यात पुरुषांना नो एंट्री.
1: का पुरुषांनी असं काय पाप केलंय?
0: कारण मंगळागौरीच्या गप्पांचं गुपित बाहेर जाऊ नये.
1: अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. मी आपलं दुरून संगीत ऐकेन तेवढं.
2: तेही नको, तू त्या दिवशी सुखदाला फोन करून सांग
1: काय,
2: तुझ्या बहिणीने आणि माझ्या बहिणीने मला घराबाहेर काढले.
1: हो हो, ती म्हणेल अगदी बरोबर केलं त्यांनी.
0: रेवा, तुला माहितीये का, मला श्रावणाची अजून एक गोष्ट आवडते.
2: काय ग?
0: श्रावण संपतो तेव्हा आपल्याला थोडस वाईट वाटतं, पण तो पुन्हा येणार, पुन्हा आकाशात इंद्रधनुष्य दिसणार हे मनाला माहीत असतं.
1: म्हणजे सणांची तशीच गोष्ट आहे, एखादा दिवस संपतो पण आठवण राहते, पुढच्या वर्षी पुन्हा सगळं नव्याने आपल्याला मिळतं.
2: आणि माणसंही पुन्हा भेटतात,
0: काही जवळची असतात तर काही दूरची असतात, पण मनात जागा असेल तर अंतर फार मोठं राहत नाही.
1: करेक्ट. म्हणूनच घराला भिंतींपेक्षा माणसं घर बनवतात.
2: आणि सण त्या माणसांना पुन्हा एकत्र आणतात.
1: अरे, सुखदाचा व्हिडिओ कॉल.
0: अरे घे ना.
1: थांबा थांबा थांबा, आपण तिघांनी मिळून घेऊया.
2: आणि आधी तिला सांगू, इथे तिच्या शिवाय श्रावणाचा कार्यक्रम रंगतोय
0: आणि आम्ही दोघी मिळून तिच्या आठवणी काढतोय.
1: बस आता ती म्हणणार, मी 4 दिवसांसाठी गेले काय आणि माझीच चर्चा सुरू झाली.
2: हॅलो सुखदा, कशी आहेस?
1: काय, तिकडे पाऊस आहे? अरे वा, म्हणजे आमचा श्रावण तिथेही पोहोचला म्हणायचा.
0: ए, तिचा फोटो दाखव ना दादा.
1: थांब थांब थांब ग.
2: हा, तिला सांग आम्ही मंगळागौरीची तयारी सुरू केली
0: आहे. अग, सगळं सांगू नकोस, ती परत आली की सरप्राईज देऊया आपण तिला.
1: सुखदा, ऐकतेस ना, तुझ्या अनुपस्थितीमध्ये घरात या दोघींनी राज्य बळकावलेलं आहे.
0: आणि तू निवांत फिरून ये, इथे आम्ही सगळं सांभाळतो आणि रोहितलाही चांगलंच बघतो.
2: आणि परत आलीस की सगळे मिळून मज्जा करूया.
1: बरं ठीक आहे, आता ठेवू, पाऊस वाढतोय, तुम्ही पण काळजी घ्या बरं का.
0: रोहित दादा, सुखदाचा आवाज नीट येत नव्हता.
1: अगं, तिथे नेटवर्क नसेल चांगलं.
0: हा, असू शकता, पण तिच्याशी बोलून खूप मस्त वाटलं.
2: खरंच श्रावणातला एखादा सण साजरा झाल्यासारखं वाटलं
0: मलाही. पण आता मात्र सोबत चहा हवा ना.
1: आणि मला काहीतरी खायला सुद्धा हवंय.
0: आई तुला उगाच खादाड बोका म्हणत नव्हती. चल काहीतरी बनवूया मस्त पैकी आपण.
1: चला चला चला.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि या श्रुतिकेत सहभाग होता दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि मधुलिका नेरूरकर यांचा. सादरकर्त्या होत्या नेहा खरे. मैत्रिणींनो, यापुढील कार्यक्रम असणार आहे आरोग्य दर्पण आणि या आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपला आजचा विषय असणार आहे गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग. आणि या कार्यक्रमात डायलिनसाठी सहभागी होण्यासाठी आमचे क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईल धारकांनी 022 हा कोड लावण्यास विसरू नका. हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण ऐकूया एक गाणं.

0: श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या विशेष कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केले आहे डाएट कन्सल्टंट आणि योगा थेरपिस्ट आरती खाडीलकर यांना. आरतीजी बंगळुरूच्या सव्यासा योग युनिव्हर्सिटीमधून MSc झालेल्या आहेत. त्यांनी इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातून MA ही डिग्री देखील घेतलेली आहे आणि शिवाजी विद्यापीठातून त्यांनी डाएट आणि न्यूट्रिशनलिस्ट म्हणजे पोषक आहार तज्ज्ञ या विषयातील पदवी संपादन केली आहे. आरतीताई, तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आजचा आपला विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना. या विषयावर आपण आरतीताईंशी संवाद साधणार आहोत. तुम्ही तुम्हाला पडलेले प्रश्न त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून विचारू शकता. लक्षात ठेवा, मोबाईल धारकांनी आणि मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 022 या STD कोडचा वापर करावा. तर आजचा हा विषय, आरतीताई तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. सर्वप्रथम आकाशवाणी मुंबई केंद्राने मला इथे आमंत्रित केलं याबद्दल मी तुमचा सर्वांचेच आभार मानते. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला एक श्लोक म्हणावा असा वाटतो.

श्रोते हो, आजचा विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योगसाधना. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आरतीताई खाडीलकर इथे आलेल्या आहेत. आणि आपले प्रश्न आपण त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून विचारू शकता. मोबाईलधारकांनी 022 या STD कोडचा वापर करायचा आहे. आरतीताई, सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटेल की आपल्या सगळ्या बाळाचा जन्म हा जणू काही त्या मातेला मिळालेला दुसरा नवीन जन्म असतो आणि गरोदरपणाचा हा 9 महिन्यांचा काळ हा अत्यंत कठीण काळ असतो. तेव्हा फारच जपायचं असतं, त्या 9 महिन्यांमध्ये जपणं असतंच, पण त्याच्या आधीचाही कसोटीचा काळ

0: काळ असतो आणि 9 महिन्यांनंतरचाही कसोटीचा काळ असतो. तर हे प्रसूती जी असते आपली आणि गर्भारपण असतं या सगळ्याच्या आधी एका स्त्रीने काय विशेष काळजी घेतली पाहिजे?
1: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी जायचं आहे किंवा तुम्हाला गरोदर व्हायचं आहे हे जेव्हा तुम्ही ठरवता, तेव्हा स्वतःची काळजी ह्या महत्त्वाच्या 4 पिलर्सनी घ्यायची आहे. एक तर चांगली झोप असणं, झोप घेणं, रात्री 9:30-10 झोपणं, सकाळी लवकर उठणं. दुसरी गोष्ट म्हणजे चांगला व्यायाम करणं. तिसरी गोष्ट चांगला पोषक आहार. आणि चौथी महत्त्वाची म्हणजे चांगले विचार. ह्या 4 गोष्टी जर तुमच्या परिपूर्ण असतील तर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू शकता, पुढे जाऊ शकता. आणि तोच पॅटर्न तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा फॉलो करायचा आहे, जेणेकरून बाळसुद्धा निरोगी, सुदृढ आणि व्यवस्थित व्हायला मदत होते.
0: खूपच छान सांगितलं आहे. आतेताई, आपण पहिला कॉल घेऊया. हॅलो हॅलो
2: हॅलो
0: हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो
1: झाला कॉल.
0: हॅलो हॅलो. आता आपण खात असलेलं अन्न हा सध्या सर्व वयोगटांसाठी अत्यंत काळजीचा विषय झालेला आहे.
1: बरोबर.
0: निगुतीने केलेलं आणि स्वच्छतेचं पालन करून केलेलं आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करून शिजवलेलं अन्न खाल्ल्याने आपला शारीरिक आणि मानसिक विकास होत जातो. तर याबद्दल, आहाराबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आहार, आपण इयत्ता 5वीपासून आहाराविषयी आपण ऐकत आलेलो, बोलत आलेलो आहोत, वाचतो की पोषक आहार असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 5 ते 6 घटक इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके, ज्याचं प्रमाण शरीरामध्ये साधारणपणे 60% असायला पाहिजे. त्याबरोबरीने प्रोटीन्स असायला पाहिजे, फॅट्स, मिनरल्स, व्हायटमिन्स, पाणी आणि फायबर. याचं प्रमाण योग्य असेल तर तो पोषक आहार किंवा योग्य आहार आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे प्रेग्नन्सीसाठी जेव्हा तुम्ही ट्राय करत असता तेव्हा या महत्त्वाच्या गोष्टी, या आहाराचं सेवन किंवा या आहाराचा समावेश तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे. तो तुमच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये किंवा दैनंदिन तुम्ही जे काही खाता, पाणी पिता, या सगळ्यामध्ये तुमचं प्रमाण प्रॉपर असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करायला हरकत नाही. आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा जो सात्विक आहार आहे तो घेणं गरजेचं आहे.
0: आणि बऱ्याच वेळा असं होतं की फार बाहेर खाल्लं जातं, चमचमी चविष्ट असं मुलींना फार खाण्याची ओढ असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतात.
1: कसं आहे की या फेजमध्ये थोडीशी क्रेविंग्स मुलींना होत असतात. एक तर मॉर्निंग सिकनेस, सकाळी उठल्या ऍसिडिटी झालेली असते त्यामुळे जेवण सकाळी जात नाही आणि मग अवेळी त्यांना काहीतरी खायची इच्छा होते. बरं, करायची स्वतः बनवून करायची शक्ती अंगामध्ये नसेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मग काय होईल की ज्या वेळेला जेवण बनवण्याची शक्ती नाही त्यामुळे काहीतरी ऑर्डर करतात, बाहेरून खाणं ऑर्डर करतात. पण याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण भरपूर झालेलं असतं. सो प्रिझर्वेटिव्ह जर खूप असतील तर त्याचा नकळत परिणाम तुमच्या शरीरावर पण होतो.
0: बरोबर.
1: अनवॉन्टेड फॅट डिपॉझिट होणं, या सगळ्या गोष्टी या फेजमध्ये येतात. आपल्याला प्रोटीन्स पाहिजेत, कार्बोहायड्रेट पाहिजेत, व्हिटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत. पण जर हे मिळालं नाही आणि बाहेरून येणार खाद्य जे आहे त्याच्यामध्ये भरपूर मैदा असतो किंवा प्रिझर्वेटिव्ह केलेले पदार्थ, म्हणजे जास्त मीठ, जास्त साखर, सोडियमचं प्रमाण जास्त असेल तरी त्याचा त्रास शरीराला आणि पर्यायी बाळाला पण होऊ शकतो. सो जितकं ते सात्विक घरी बनवलेलं जेवण असेल तेवढं चांगलं.
0: आणि आपल्या घरी आपली सासू असते किंवा आपली काकू असते, आपली मावशी असते, हे पण आपल्याला वेळोवेळी आपल्या अन्न पदार्थांबद्दल काहीतरी गाईड करत असतात, सांगत असतात. तर त्यांनी सुचवलेला आहार कसा काय आणि कितपत घेणं योग्य आहे?
3: हॅलो मॅडम,
1: नक्कीच.

0: मावशी आजी आई यांना एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो, त्यामुळे त्या अनुभवातूनच ते बोलत असतात की तुम्ही कोणता आहार घेतला पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, काय टाईपचं जेवण तुम्ही कोणत्या वेळेला जेवलं पाहिजे. त्यामुळे आहाराबरोबर वेळा सांभाळणं हेही तितकंच गरजेचं असतं. आणि आईचं आजीचं त्यांनी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या पण प्रेग्नन्सीमध्ये ऐकणं गरजेचं. पण काही वेळेला असं होतं की खूप निगेटिव्ह पण सांगितलं जातं, तर त्याच्यासाठी थोडंसं विचार करून सक्षमतेने आपल्या बुद्धीचा वापर करून जो आहार घ्यायला पाहिजे तो घेतलाच पाहिजे. म्हणजे जो डॉक्टर सांगतायत किंवा डायटिशियन सांगतायत त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बदल करायला पाहिजे. किंवा जर हे अमुक एक पदार्थ आता आपल्याकडे ट्रेडिशनप्रमाणे पपई खाऊ देत नाहीत किंवा खरवस खाऊ देत नाहीत किंवा या गोष्टी आपल्याला दिल्या जात नाहीत. सी कसं आहे, कोणत्याही गोष्टी ओव्हर इटिंग करून चालणारच नाहीत, पण त्यांना काहीतरी अनुभव आलेले असतात म्हणून त्या तुम्हाला फक्त सुतोवाच्य करत असतात की हे तुम्ही नाही खाल्लं तर चालेल. त्यावेळेला जर तुम्हाला पटलं तर तो आहार किंवा ते जेवण त्यावेळेला नाही जेवत आणि तुम्हाला ज्याच्यातनं वाटते की मला पपईतून काय मिळणार आहे, विटॅमिन सी मिळणार आहे, तसंच मला आणखीन कुठल्या पदार्थातनं विटॅमिन ए मिळणार आहे, तर तसंच अजून कुठल्या पदार्थातनं विटॅमिन ए मिळेल, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता.
1: कोणत्या कोणत्या विटॅमिन्सचा आपल्या शरीराला गरज असते?
0: सगळ्याच विटॅमिन्सची गरज आहे. ए बी सी.
1: आता तरी आपल्याला कॉल येतोय. हॅलो बोला. हॅलो बोला. नमस्कार, आपलं नाव सांगा.
2: नमस्कार, मी कोल्हापूरवरून.
1: आपण कोल्हापूरवरून बोला बोला, आपला प्रश्न विचारा.
2: हा, माझा प्रश्न असा आहे की नवजात शिशुंना गर्भपुष्टीसाठी काही उपयोगी दिल्या जातात, म्हणजे 4-5 दिवसापासून करत नाही, त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
1: आपला प्रश्न पुन्हा विचारा.
2: नवजात बालकांना गर्भपुष्टीसाठी उपयोगी दिल्या जातात उपयोगी.
1: अच्छा, नवजात बालकांविषयी, नवजात बालकांना बद्धकोष्ठतेसाठी काही औषध दिलं जातं. आपला आजचा विषय आहे सर गर्भारपणातील व्यायाम आणि आहार, तर आपण त्याबद्दल बोलूया. आपला स्त्रीचा गर्भारपणातील आहार आणि व्यायाम, योग साधना. प्रसूतीनंतरचा स्त्रीचा मातेचा आहार कसा असावा असं ते विचारतात.
0: ठीक आहे, प्रश्न छान आहे तुमचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठला, जसं तुम्ही मगाशी म्हणालात बाळाला बद्धकोष्ठतेसाठी काहीतरी दिलं जातं, तर हे का होतं, तर गॅस फॉर्मिंग होत असतात. जर मातेनी गॅस फॉर्मिंग पदार्थ खाल्ले ज्याच्यामुळे गॅसेस होतात, कारण कसं आहे डिलिव्हरी झाल्या झाल्या बायका जागेवरच बसलेल्या असतात किंवा झोपलेल्या असतात, त्यामुळे त्यांची हालचाल मंदावते. हालचाल होत नसल्यामुळे जे काही तुम्ही जेवता जे काही खाता त्याचे गॅसेसमध्ये रूपांतर होतं, आणि ते जर गॅस पास झाले नाहीत तर नॅचरली त्याचा त्रास बच्चूला पण होऊ शकतो. म्हणजे बाळा आईच्या दुधावाटेच बाळाला बाळ पोसलं जातं, त्यामुळे दोघांनाही त्याचा त्रास होणारच आहे. त्यामुळे आईनी सात्विक आहार घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असेल, जसं की गाजर आहे, मुळा आहे, या पदार्थांना म्हणजे किसून त्याची जर कोशिंबीर वगैरे केली तर जास्त चांगलं. इवन जर तुम्ही पोळी चपाती करत असाल तर त्याच्यामध्ये मेथी किंवा पालक असा पाला घातला तर त्याचे पराठे करू शकता. सो जेणेकरून जास्तीत जास्त फायबर रिच डाएट देण्याचा प्रयत्न करा. आणि इवन आम्ही असं सांगतो की अगदी ताजं लावलेलं दही ताक हे सुद्धा गरजेचं आहे, कारण जी अँटीबायोटिक्स तुम्ही घेतलेली असता त्याच्यामुळे जे चांगले बॅक्टेरिया शरीरात असतात तेही निघून जातात या अँटीबायोटिक्समुळे. तर ते रिप्लेश करायचं असेल, परत मिळवायचं असेल, तर अगदी ताजं सकाळी लावायचं आणि दुपारी त्याचं सेवन करायचं, असं ताक दही सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून हा त्रास कमी होऊन जाईल. दुधाचं दूध जर पचतंय का नाही बच्चूला आणि आईला दोघांनाही याचं सुद्धा तुम्हाला प्रमाण बघावं लागेल, कारण प्रत्येक बाईची टेंडन्सी वेगळी असते, त्यामुळे किती प्रमाण किती वेळा आपण पितोय आपल्याला हे सोसताय का नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करायचा.
1: हॅलो बोला. हॅलो बोला. हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो बोला. हा, तर दूध हा फार महत्वाचा विषय तुम्ही सांगितला, म्हणजे गर्भारपणात देखील आईनेही प्रोटीन मिळण्यासाठी काय काय खाल्लं पाहिजे.
0: आपल्याकडे प्रोटीनचे दोन प्रकार आहेत, एक ॲनिमल प्रोटीन आणि प्लांट प्रोटीन, जे प्राण्यांपासून मिळणारं प्रथिन आहे आणि जे आहे ते झाड वनस्पतींपासून मिळणार आहे. प्रथिनांची गरज शरीरामध्ये सगळ्यात जास्त असते. सो प्रथिनं कशासाठी लागतात, आपल्या

0: शरीरात नवीन नवीन पेशी तयार होत असतात, पहिल्या निघून जातात. सो वेअर अँड टेअर ज्याला आपण म्हणतो पेशींची, ती भरून काढण्याचं काम प्रोटीन्स करतात. त्याचप्रमाणे आपली नख, केस, शरीराच्या बारीक बारीक ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते, गरज असते. ठीक आहे, तर हे प्रोटीन्स जास्तीत जास्त आपण प्लांट्स मधून, जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी नॉनव्हेज मधले प्रोटीन्स मिळवू शकतात, पण जे लोक प्रोटीन्स शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी डाळी आहेत, कडधान्य आहेत.
1: बरोबर, आपण पुढचा एक कॉल घेऊया. हा, डाळी आहेत ज्याच्यातनं प्रथिन,
0: कडधान्य आहे,
1: कडधान्य आहे,
0: सोयाबीन आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याचा वापर करू शकतो. इवन दूध, जसं मगाशी तुम्ही म्हणालात तसं दूध सुद्धा आपल्या आहारात घेतलं तर त्याच्यातनं सुद्धा प्रोटीन मिळतं. दूध, दही, पनीर, इवन मशरूम्स, म्हणजे प्लांट प्रोटीन बद्दल आपण बोलायचं झालं तर या गोष्टींमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतं. पण जे लोक नॉनव्हेज खातात, जे लोक मांसाहारी आहेत, त्यांनी अंड्याचं सेवन केलं तर चालेल, किंवा रेड मीट अवॉइड करायचं. आणि तुम्हाला स्टॉक, म्हणजे चिकनचा स्टॉक किंवा रस्सा ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये सात्विक आहे, ज्याच्यामध्ये ऑइल फॅट्स नाही आहेत.
1: पुढचा प्रश्न आपण घेऊया.
2: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार.
2: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार, बोला.
2: जुना तळपण राहेश रावण बोललो, ताई मी.
1: बोला
2: बोला. त्यातच मला अस्मिता सर्वांना माझ्याकडून
1: नमस्कार. आपला प्रश्न विचारा.
2: ते
0: शतपावली
2: ज्या बाईला असं दिवस असले त्या बाईने म्हणजे किती वेळ जेवल्यावर फिरायचं ते सांगा मॅडम मला.
1: बरं बरं बरं. हा, खरं तर गर्भारपणात आपल्याला त्रास होत असतो, पायांवर सूज येत असते, तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की किती चालावं एखाद्या बाईने, किती कशी ती सूज असते पायावर.
0: किंवा मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे की डिलिव्हरी नंतर, गरोदर झाल्यानंतर आणि गरोदर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर दोन्ही फेजमध्ये बाईला चालणं गरजेचं आहे. कारण जितकं ती चालेल तितकी पायावरची सूज कमी होईल, ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि बाकीचे जे त्रास उद्भवणार आहेत ते पण कमी होतील. जसं आता आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये वजन का वाढतं, एक तर बाळाचं वजनच असतं, आतमधले पाण्याचं वजन, प्लॅसेंटा, ह्या सगळ्याचं कलेक्टिव्ह वेट असतं. हे वेट तुमच्या गुडघ्यांवर, तुमच्या पायांवर, मांडीवर, टाचेवर पडत असतं. त्यामुळे जर तुम्ही चाललात तर नॅचरली ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि पाय मोकळे होतात. त्यामुळे नक्कीच बाईंनी साधारण तुम्ही म्हणता तसं शतपावली घालायला काही हरकत नाहीये. आणि आम्ही सांगतो की वज्रासन घालूनही बसू शकता, म्हणजे योगामध्ये वज्रासन हे खूप चांगलं आसन आहे. पाय दुमडून त्याच्यावरच तुमचं वजन पडतं, सो दॅट इझिली तुमचे पायही आपोआप मसाज होतो पायांना, सूजही कमी होते आणि पचनक्रियाही सुधारते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता.
1: बरोबर. पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो, बऱ्याच वेळेला असं होतं की पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो, नमस्कार.
3: हॅलो,
1: नमस्कार.
3: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार.
3: जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: हा बोला सर.
3: मॅडम साठी प्रश्न आहे की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी किंवा नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की
0: पहिला प्रश्न आहे सायकलिंग,
1: फोन त्यांचा कट झालाय, की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी की नाही.
0: काही वेळेला असं असतं की गरज असते म्हणून बायका सायकलिंग करतात. म्हणजे आता कामगार वर्गातल्या जर बायका बघितल्या तर त्या सायकलवरनं जा ये करतात. आता आपल्या कॅटेगरीतल्या जर आपण बायकांना बघितलं तर आपल्या बायकाही ऑफिसला जातात किंवा ट्रेन पकडायला धावतात, रिक्षेतनी प्रवास करतात. पण ओव्हर एक्झर्शन असेल तर करू नये. पहिले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने अनसेफ असतात. तर माझं मत असं असेल की साधारण 4th महिना वगैरे असेल तर काही सायकलिंग करायला हरकत नाही, पण ते सुद्धा अगदी सावकाशीने, तिला झेपेल इतकंच. प्रयत्न करा की चालत गेलेलं केव्हा चांगलं.
1: परत आलेला आहे. बोला सर.
0: बोला सर.
4: हॅलो, नमस्ते.
1: नमस्ते.
4: माझा प्रश्न असा आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर बेबी पण वाढत असतो.
1: रेडिओ तुमच्यापासून जरा दूर ठेवा, मोबाईल पासून रेडिओ जरा दूर ठेवा.
4: बेबी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांचा आहार कसा असावा, ह्याच्यावरती मला सांगा. आणि 40 नंतर पण असं

0: की वाटूळ पदार्थ खायचे नाही, तर त्याच्यावरती पण मला सांगा की डिलिव्हरी झाल्यानंतर आयुष्यभराचं आहार पण कसं असावं हे सांगा मला.
1: नक्की. ताई प्रश्न खूप छान आहे, कारण आज आपण त्याच्याबद्दलच बोलतोय. डिलिव्हरी जेव्हा तुमची होते त्यावेळेला पुन्हा आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं आईला मिळालं पाहिजे. आपल्याकडे परंपरेप्रमाणे आपण डिंकाचे लाडू, वळीवाचे लाडू वगैरे हे सगळं देतच असतो, पण त्याच्या बरोबरीने आपल्याला ह्याही गोष्टीचं लक्ष ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्या बरोबरीने आपण जास्त तेल, तूप, साखर, मध, गुळ तर देत नाही आहे ना बाळंतिणीला, कारण त्याची गरज नसते. वेरॅज आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये आपण हे जास्त खायला घालतो, वेरॅज आयर्न कॅल्शियमकडे लक्ष दिलं जात नाही. तर या गोष्टी खूप प्रामुख्याने लक्षात ठेवा की जसं तुम्ही म्हणालात काय काय खायला द्यायचं, त्यात पहिली गोष्ट म्हणजे आयर्न रिच, म्हणजे आता आम्ही तर सांगतो की अगदी पालक, मेथी, लाल माठ या पालेभाज्या पण तुम्ही त्यांच्या आहारात भाकरीबरोबर द्या, किंवा मेथीचे दाणे जे असतात ते भिजत घाला, त्याला मोड आणा, मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांची उसळ आणि नाचणीची भाकरी असं कॉम्बिनेशन आठवड्यातनं दोनदा द्या, जेणेकरून दूधही व्यवस्थित येईल, शुगर लेवलही कंट्रोलमध्ये येईल, कारण आता हालचाल नाही आहे त्यामुळे शुगर लेवल स्पाईक्स वाढू शकतात या फेजमध्ये. त्याच्यानंतर थायरॉईडचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आयोडीन म्हणजे मिठावर पण कंट्रोल ठेवायला पाहिजे, जास्त सोडियम देता कामा नये. कधी कधी काय होतं की महिलेला बऱ्याच गोष्टी खायला मिळालेल्या नसतात आणि चला आता डिलिव्हरी झाली आता मी सगळं खायला लागते, म्हणून मैदायुक्त पदार्थ, ब्रेड किंवा फरसाण असं वगैरे ती खायला सुरुवात. इव्हन मॅगी आणि पास्ता खाल्लेल्या बायकांनाही मी बघितलेलं आहे, पण ते चुकीचं आहे, ते तसं न केलेलं केव्हाही चांगलं. तुम्हाला थोडा एक 6 महिन्याचा काळ तरी थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल आणि घरात शिजवलेलं सात्विक सिंपल जेवण द्यायचं आहे. त्यात उग्र वासाचे पदार्थ देऊ नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विड्याचं पान, खाऊचं पान जे असतं ते घरी आणून ठेवा. सो जेवणानंतर जर तुम्ही ते चावून चावून खाल्लं, म्हणजे आपण जसं पान खातो तसं, तर त्यांनी तुमचं एक तर पचनक्रिया सुधारते, सलाइवा म्हणजे लाळ सुटते, त्यांनी पचन चांगलं होतं आणि बऱ्यापैकी कॅल्शियम तुम्हाला त्या पानातनं मिळतं. आपण बाळंत विडा असा शब्द म्हणतो की नाही, तर तो विडा कशासाठी आहे, तो कॅल्शियमसाठी आहे. तर या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. दूध प्या, इवन शतावरी म्हणून एक पावडर मिळते, ती तुमच्या दुधामधनं घेतली गेली तर नुसतं दूध येतं असं नाही मातेला, त्याच्याबरोबरीने इम्युन सिस्टीम तिची वाढते, रक्त शुद्ध होतं, बऱ्याच चांगल्या घटना. हो हो चालेल.
2: हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. हा आधी ताई, विडा आपण खाल्ला पाहिजे, बाळंत विडा जसं म्हणतात, त्याच्यामुळे पचन चांगलं होतं. माता जी पण काही जेवण आहार घेत असते त्यामुळे पचन चांगलं होतं, बाळाची वाढही आतमध्ये छान होत असते.
1: नक्कीच नक्कीच. आणि ज्या वेळेला आपण या फेज
2: आपण कॉल घेऊया.
1: हा
2: हॅलो. हॅलो
3: हॅलो
2: हॅलो नमस्कार.
3: मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम.
2: हा बोला.
3: माझा प्रश्न असा आहे की गर्भधारण झाल्यानंतर स्त्रीने कुठले चांगल्या गोष्टी कराव्या, की असे म्हटलं जाते की बाळावर संस्कार होता पोटामध्ये असल्यावर, आणि कुठल्या वाईट सवयी सोडाव्या जेणेकरून कसे नॉनपोलिटिक संस्कार त्याला आपले कळत न कळत होता, आणि आहार कसं आंबट तिखट गोड कसं खावं की जेणेकरून पुढे मग बाळावर संस्कार झाल्यावर तो अति गोड खातो. आपण म्हणतो ना की पोटात तुला आईची सवय लागली, किंवा कसं मग त्या दृष्टीने कसं करावं, पाणी कसे प्यावे, नियोजन कसे असावे पाण्याचे. काही वेळेस क्लायमेट कमी जास्त होतं या दिवसात, ह्युमिडिटी वाढते, त्यावेळेस मग पाणी खाल्लं, पाणी पिल्यावर सुद्धा अपचन होते. तर याबद्दल जरा सविस्तर सांगा.
1: नक्कीच नक्कीच. तुमचा प्रश्न खूप छान आहे. आपल्या ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहते, गरोदरपणामध्ये जेव्हा बाई प्रवेश करते, त्यावेळेला शरीरामध्ये खूप सारे बदल घडत असतात. नॉट ओनली शरीरामध्ये, आपल्या मानसिकतेमध्ये पण बदल घडतात. सायकोलॉजिकली, इमोशनली, फिजिकली ती वेगळ्या फेजमधनं बाई जात असते. तर या जसं मगाशी तुम्ही म्हणालात की हवामानाचा पण परिणाम होतो का, तर हो नक्कीच होतो. तर ऋतूप्रमाणे आपल्या जेवणामध्ये पण आहारामध्ये पण चेंजेस थोडेसे बदल केले गेले पाहिजेत, व्यायाम केला गेला पाहिजे. सी पूर्वीच्या काळी कसं होतं की बाईला काम म्हणजे नदीवर जाऊन पाणी भरणं किंवा कपडे धुणं या सगळ्या होत्या गोष्टी करायला लागत होत्या. आता या एवढ्या गोष्टी आपण प्राकर्षाने नाही करत, कारण घरामध्ये आपल्याला सुखसोयी

0: हेच सगळ्या. त्यामुळे एक्सरसाइज करणं हा खूप महत्त्वाचा भाग झालेला आहे. एक तास तरी किमान, म्हणजे अर्धा तास चालणं आणि अर्धा तास योग पद्धतीने जर आपण थोडाफार व्यायाम केला किंवा शरीराला हालचालीमध्ये ठेवलं तर नक्कीच ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, हातापायावर सूज येत नाही, बाळाची वाढ चांगली होते. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की आहारामध्ये काय बदल घडायला पाहिजेत, तर बदल म्हणजे तुम्ही जे नॉर्मल जेवता तेच जेवण जेवायचं आहे, जे घरात शिजवलेलं आहे, स्वच्छ आहे, हायजिनिक आहे. आणि बाळाचं थोडंसं जास्त खायचं आहे, म्हणजे आई आणि बाळ या दोघांचं मिळून आहार घेतला गेला पाहिजे. कारण जर आई अशक्त राहिली तर बाळसुद्धा अशक्तच राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी चा समतोल साधणं गरजेचं आहे. तसंच मेंटली सुद्धा शी शुड बी व्हेरी पीसफुल. कारण मानसिक जर स्वास्थ्य असेल तर ते शरीरामध्ये येतं, ज्याला आम्ही आधीच्या व्याधी असं म्हणतो. जर घरामध्ये टेन्शन्स आहेत, भांडणं आहे, चिडचिड होतीये, तर नकळत तिच्या मनावर पण त्याचा परिणाम होत राहतो. आणि जर मन कलुषित असेल, चिडचिडलेलं असेल, थकलेलं असेल, तर तुम्ही व्याधींना म्हणजे रोगांना आमंत्रण करता. तर ते आपल्याला या फेजमध्ये करायचं नाही आहे. त्यामुळे घरच्यांनी सुद्धा तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे. किती कशी आनंदी राहील, घर कसं आपलं आनंदी राहील, जेणेकरून बच्चूची वाढ कशी चांगली होईल, हे सगळ्यांनी मिळून तिचा तिला आधार द्यायचा आहे, सपोर्ट द्यायचा आहे. कारण ती खूप वेगळ्या फेजमधनं चाललेली आहे. त्यामुळे थोडंसं सगळ्यांनी हेल्प केली तर नक्कीच गरोदरपणा पण सुलभ होईल आणि नंतरची प्रसूती पण योग्य आणि सुखकारी होईल.
1: म्हणजे मला असं वाटतं हे फॅमिली बॉन्डिंग आहे की फक्त तिचा आहार किंवा तिचा व्यायाम हे न करता सगळ्यांनी मिळून तिच्या बरोबर ते बाळण पण तिचं अनुभवलं, तिच्या
0: साजरं केलं पाहिजे असं आपण म्हणू.
1: बाळ घेऊया. हॅलो
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: मी केदार खुनकर बोलतो वाटेपूर वरून.
1: नमस्कार सर. हा बोला.
2: तर आहार कसा ठेवला पाहिजे? आता थोडक्यात दुपार संध्याकाळी दुपारच्या लाकून किंवा संध्याकाळी असेल किंवा सकाळ असेल की आहार कसा ठेवला पाहिजे? कारण भात खाल्ला पाहिजे आहार असून किंवा भाजी चपाती किंवा काय असेल. आणि दुसरी गोष्ट व्यायाम कसा केला पाहिजे? आणि दुसरी गोष्ट व्यायाम जितका करीन तितकं चांगलं शरीराला, पण आहार कसा पाहिजे?
1: हा मुळात म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाचणीची भाकरी म्हणा किंवा प्रोटीन मिळण्यासाठी भिजवलेले मोड आलेली कडधान्य असं सगळं आहारात असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंच आहे. पण योग साधना हा महत्त्वाचा विषय मला आत्ता तुमच्याशी बोलायचा आहे की प्रेग्नन्सीमध्ये कसा काय योग साधना कशी करावी आणि त्यासाठी कसं काय मार्गदर्शन घ्यावं. कारण बऱ्याच वेळेला असं होत असतं की यूट्यूब किंवा अशा ठिकाणी हे सगळं पाहिलं जातं आणि बघितलं जातं आणि केलं जातं, पण मला असं वाटतं हे तज्ञांसमोर केलं पाहिजे. बरोबर ना?
0: अगदी बरोबर. तुम्ही ज्या वेळेला प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करायचा विचार करता त्या एक तर तो केलाच पाहिजे. साधारणपणे डॉक्टर सांगतात की पहिले 2 महिने थोडीशी काळजी घ्या, एकदा बेबी सस्टेन झालं की तुम्ही तुमचा व्यायाम सुरू करू शकता. त्याच्यामध्ये वॉकिंग म्हणजे चालणं हा तर अतिशय उत्तम व्यायाम आहेच, पण त्या बरोबरीने योग साधना पण गरजेची आहे. आता माझ्याकडे मी ज्या वेळेला हे क्लासेस घेते, आता सध्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही असतात, मी स्वतः घेते, त्यामुळे योगामध्ये मेडिटेशन प्राणायामवर आम्ही जास्त फोकस करतो. ज्या वेळेला आम्ही प्राणायामच्या टेक्निक्स या बायकांना देतो त्यावेळेला त्याचा उपयोग आत्ता होत नाही. आत्ता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा त्याचा उपयोग, जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेला कळा येतात, तेव्हा कळ कुठे रोखून धरायची, श्वास कुठे घ्यायचा, हे सर टेक्निक तुम्हाला जमतं आणि डिलिव्हरी सुलभ होते. किंवा प्रसूतीला वेदना सहन करायची शक्ती किंवा क्षमता त्या फिमेलची, त्या बाईची वाढलेली असते. त्यामुळे हा एक प्रकार आहे. सेकंडली बटरफ्लाय म्हणजे ज्याला आपण भद्रासन म्हणतो, हे तर अगदी स्पेशली डिझाईन्ड फॉर फिमेल्स असं आसन आहे. तर या आसन स्थितीमध्ये जर तुम्हाला बसता आलं, किगल एक्सरसाइजेस ज्याला आपण अश्विनी मुद्रा म्हणतो, तर या टाईपचे एक्सरसाइजेस केले तर ती जी जागा आहे ज्याच्यातनं बेबी बाहेर येणार आहे तर त्या जागेचे स्नायू बळकट होतात आणि एक हेल्दी बेबी जन्माला येऊ शकतो आणि आईलाही त्रास कमी होतो. इवन हातापायाचे व्यायाम जेव्हा आपण करतो किंवा ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वज्रासन, ही जी आसनं आहेत ही काही मी नावं सांगते, ती तुम्ही जर केली तर त्याच्यातनं एक तर शरीराची बळकटी वाढते, स्नायूंची बळकटी वाढते आणि फिटनेस पण राहत, तुमचा फिटनेस तर वाढतोच आणि तुम्हाला सहन करण्याची क्षमता तुमची डेव्हलप व्हायला लागते. आणि असं म्हटलं जातं की जी बाई रेग्युलर योग करते किंवा व्यायाम करते ती 9 महिन्याच्या कालावधीत फक्त पोटाचा भाग वाढतो, बाकीची पूर्ण बॉडी तशीच्या तशी लीन राहते. त्यामुळे त्याचा फायदा दिला.

0: नंतर वेट लॉस साठी सुद्धा पुढे होऊ शकतो.
1: आणि मला असं वाटतं की प्रत्येक तीन तीन महिन्यातले व्यायामही
0: वेगवेगळे आहे. नक्कीच पहिले तीन महिने, पहिल्या तीन महिन्यामध्ये म्हणजे तिसऱ्या महिन्यात, कारण पहिले दोन महिने आम्ही फक्त प्राणायाम आणि मेडिटेशनच घेतो. ज्या वेळेला बेबी सस्टेन होत असतं, तयार होत असतं किंवा वाढत असतं, तेव्हा कारण ते सगळंच नवीन नवीन असतं, त्या बाईला उलट्या होत असतात, तिची वेगळी मानसिक स्थिती असते, तिला करू का नको या द्विधा मनस्थितीत ती असते. त्यामुळे पहिल्या दोन महिने आम्ही तिच्याकडनं व्यायाम न करून घेता फक्त प्राणायाम आणि मेडिटेशन.
1: पुढील तीन महिन्यांच्या व्यायामाविषयी बोलूया, पण आपण पुढचा कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: मी गुजराती बोलतो, आरोटी गल्ली सिन्नर.
1: तुमचा रेडिओ थोडा लांब ठेवा.
2: माझा असा प्रश्न आहे की कामाच्या ठिकाणी स्त्रियांनी पीसीवर किंवा बस मध्ये कसे बसावे, पोस्चर कसं असावे त्यांचं उठण्याचं बसण्याचं.
1: धन्यवाद सर.
2: कामाच्या
1: धन्यवाद सर. हा फार महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलाय, कारण मी ह्या प्रश्नावर येणार होते. कारण आजकाल स्त्रिया लॅपटॉप, मोबाईल आणि हे सगळं

0: कामाच्या ठिकाणी स्त्रियांनी पीसीवर किंवा बस मध्ये कसे बसावे, पोस्चर कसं असावे त्यांचं बसण्याचं.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद
1: सर. हा फार महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलाय, कारण मी ह्या प्रश्नावर येणार होते. कारण आजकाल स्त्रिया लॅपटॉप मोबाईल आणि हे सगळं वापरत असतात आणि डोळ्यांवर पण ताण येतो,
2: परिणाम होत असतो नक्कीच. तुमचा प्रश्न खूप खरंच स्तुत्य आहे, कारण आज सगळ्याच महिला वर्गांना मी हे सांगू इच्छिते की जवळजवळ 8 ते 9 तास त्या लॅपटॉपवर असतात, आणि लॅपटॉपवर काम करत नसेल तर त्या मोबाईलवर असतात. त्यामुळे नकळत मान, पाठ आणि डोकं यांची अलाइनमेंट बिघडते, आणि मग त्यांना पाठदुखी किंवा स्पायनल कॉर्डला इंजुरी असं होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मार्जरासन वगैरे ही जी आसनं आम्ही करून घेतो, त्याच्यामुळे पाठीची लवचिकता, मणक्याची लवचिकता वाढते. त्यामुळे व्यायाम करायलाच पाहिजे. त्याच्याबरोबर कामाला जर पर्याय नसेल, म्हणजे तुम्हाला लॅपटॉपवर बसायलाच लागणं गरजेचं आहे, 8 तास जर तुम्हाला ऑप्शन नसेल, तर त्याच्याबरोबरीने आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही 2 तास बसलेल्या जागी जर बसलेला आहात तर साधारणपणे 15 ते 20 मिनिटाचा वॉक घेऊन या. जर कामाच्या ठिकाणी असाल तर आम्ही 30-3 असं पर्सेंटेज ठेवतो, म्हणजे 30 मिनिट वर्क अँड 3 मिनिट्स वॉक, 30 मिनिट्स वर्क 3 मिनिट्स वॉक. एव्हरी टाइम तुम्ही जर असं केलं तर तुमची मान परत प्रपोर्शनमध्ये यायला सुरुवात होते किंवा रेग्युलर बेसमध्ये येते, आणि त्याच्यावर ताणही जाणवत नाही. कारण माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच महिला ह्याही तक्रार करतात की माझी पाठ दुखते, कारण त्यांना ऑप्शन नसतो. 8 तास काम तर करायला पाहिजे, शेवटच्या 9 महिन्यापर्यंत बायका काम करत राहतात आणि मग तो त्रास त्यांना होतो. त्यामुळे एक्सरसाइजनी हे कमी होतं. आमच्याकडे असे खूप सारे व्यायाम आहेत जे आम्ही गरोदरपणामध्ये करून घेतो बायकांकडून, आणि त्यांना त्याचा त्रास अजिबात होत नाही. त्यामुळे नक्कीच बसायची पद्धत ही अतिशय छान पाहिजे. जर घर वर्क फ्रॉम होम असेल तर टेबलावरच तुमचा लॅपटॉप पाहिजे आणि खुर्चीवरच तुम्ही बसलं पाहिजेत, कुठेही सोफ्यावर किंवा कॉटवर असं बसू नका. नाहीतर नकळत काम करण्याच्या ओघामध्ये आपल्या शरीराकडे आपलं किती दुर्लक्ष होत आहे हे नंतर जाणवतं.
1: बरोबर. पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो.
3: हॅलो.
1: हॅलो. नमस्कार.
3: नमस्कार. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
3: हा, माझा प्रश्न असा होता.
1: बोला.
3: आता दीड महिना आता गरोदर पण आहे. हा, त्यांनी किती वेळ रेस्ट घेतली पाहिजे?
1: रेस्ट घेतली पाहिजे. बर.
3: हा
1: बर बर.
3: आणि हा, दुसरा प्रश्न असा होता की त्यांनी घरची कामं करावी की आराम
1: करावा?
2: रेस्ट ही घेणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की साऊंड स्लीप ही फार गरजेची आहे, मी मगाशी 4 पिलर सांगितले, त्यातला महत्वाचा भाग होता ती साऊंड स्लीप, म्हणजे चांगली झोप. पण आपल्याकडे झोपेच्या वेळाच एवढ्या बदलल्या आहेत सर की त्याचा त्रास बाईला होणारच आहे. जर तुम्ही 10-10:30 झोपलात आणि सकाळी 6-6:30 उठलात तर ती आयडियल वेळ आहे झोपायची, आणि त्याच्यामुळे झोपही पूर्ण होते. कारण या फेजमध्ये रात्रीचं जागरण, ॲसिडिटी हे होत नाही. कारण तुम्ही जर उशिरा झोपलात तर सकाळी उठल्या तुम्हाला ॲसिडिटी होणारच आहे. त्यामुळे प्रयत्न करा की लवकर झोपाल, आणि दुपारीसुद्धा साधारणपणे एक छोटीशी नॅप, जी वाम कुक्षी ज्याला आपण म्हणतो, की बसूनसुद्धा झोपलं तरी चालेल, किंवा एक 1/2 तास जर तुम्ही प्रॉपर रेस्ट घेतली तरी ती योग्यच ठरेल. त्यामुळे रेस्ट ही खूप महत्वाची गरज आहे या फेजमध्ये. आणि घरचं काम तुम्ही म्हणाला तसं सगळं घरचं काम करू शकता, फक्त उचलायचं किंवा वर ढकलायचं अशा काही गोष्टी असतील, किंवा बकेट उचलायचे किंवा मोठी बॅग वर टाकायचे, तर अशी शक्यतो जड अवजड कामं नको. हलकी फुलकी सगळी कामं, स्वयंपाक, इवन झाडू कटका, आम्ही तर योगामध्ये हे करून पण घेतो की झाडणं, पोछा करणं, बसून या ॲक्टिव्हिटीज, मलासनमध्ये बसून, या सगळ्या आम्ही ॲक्टिव्हिटीज करून घेतो. त्यामुळे या सगळ्या सिम्पल ॲक्टिव्हिटीज त्या नक्की करू शकतात.
1: आणि मला असं वाटतं आजकाल ही कमोड ही पद्धती जी आली आहे,
2: बरोबर,
1: भारतीय बैठकीने आपण हे सगळं मलविसर्जन केलेलं कधीही चांगलं, त्या पद्धतीने बसून लादी पुसणं वगैरे, हे सगळं योग्य म्हणजे प्रसूतीसाठी हे फार चांगलं
2: सिम्पल आणि सोपं आहे.
1: मग अशी तुम्ही म्हणलं होतं की आयर्न डेफिशियन्सी किंवा लो प्लॅसेंटा तुम्ही म्हटलं होतं,
2: बरोबर,
1: तशा पद्धतीने लादी पुसण्याने वगैरे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण टाळू शकतो.
2: आता बर्दिंग बॉल वगैरे पण आलेले आहेत, त्यामुळे त्या बर्दिंग बॉल वर बसून सुद्धा आम्ही हे एक्सरसाइजेस घेतो, जेणेकरून त्यांचा पेल्विक एरिया

0: किंवा वजायनल एरिया हा एकदम सुदृढ राहायला मदत होते. तुम्हाला माहित असेल मोठा बॉल असतो ज्याच्यावर बसून या महिला बाउन्स करतात किंवा मुव्हमेंट करतात किंवा स्कॉट्स करतात. त्या स्कॉटिंगमुळे सुद्धा प्रसूती सुलभ होते.
1: पुढचा कॉल आपण घेऊया. नमस्कार.
2: हॅलो. शेतकरी महिला वर्गाने विशेष कुठली काळजी घ्यावी गरोदर्पणा? कारण त्यांना तर शेतावर जाणे गरजेचेच असते.
1: मग ते
2: कशी पद्धतीने बसणं उठणं होतं, मग त्या काळात त्यांनी जावे की नाही जावे, किंवा गेले तर मग कशी काळजी घ्यावी?
1: नक्की नक्की.
0: छान छान छान प्रश्न आहे. महिलांनी काळजी घे, कारण तुमचं कामच खूप मेहनतीचं काम आहे. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही शेतामध्ये काम करता किंवा लागवड चालू असते त्यावेळेला तुम्हाला नॅचरलीच मलासन स्थितीमध्ये बसावं लागतं. म्हणजे आपण इंडियन टॉयलेट्समध्ये बसतो त्या स्थितीमध्ये बसून तुम्ही काम करत असा, ही खूप योग्य आणि सुलभ क्रिया आहे. आणि आम्ही हे मुद्दाम, शहरातले लोक हे मुद्दाम करतो, ते तुम्हाला सहज मिळत आहे, त्यामुळे इझिली तुम्ही हे करू शकता. पण जास्त वेळ सुद्धा करणं चुकीचं आहे. जर तुम्ही 3-3 तास जर त्याच पोझिशनमध्ये बसत असाल तर तेही चुकीचं आहे. त्यामुळे मधनं मधनं तुम्हाला उठून बाकीच्या म्हणजे रेस्ट किंवा वॉक करता आला पाहिजे किंवा आराम करता आला पाहिजे, झोपलं पाहिजे. तसंच तुम्ही सात्विक जेवण जेवत असता, जे लोक शेतकरी वर्गात आहेत ते स्वतःच पिकवतात, स्वतःच खात असतात, त्यामुळे चांगल्या निरोगी वस्तू तुम्हाला मिळत असतात, त्यामुळे नक्कीच तुमचा आहारही चांगलाच असला पाहिजे. आणि रेस्ट ही सुद्धा तेवढीच गरजेची आहे, कारण जेवढं तुम्ही शेतामध्ये काम करता तेवढं आरामाची सुद्धा बायकांना गरज आहे. त्यामुळे नॅचरली पूर्वीच्या काळी तर बायका असं सहज जायच्या शेतामध्येच, त्यांची डिलिव्हरी व्हायची, म्हणजे इट वॉज सो इझी की जाऊन तिथल्या तिथे ते बच्चू घेऊन घरी यायच्या. म्हणजे अशाही बायकांनाचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. आता आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, इवन गावागावांपर्यंत हॉस्पिटल चांगली पोहोचलेली आहेत, चांगल्या टेक्निकली सुद्धा आपण साऊंड आहोत, त्यामुळे त्याचा वापर करा. सगळ्या इंजेक्शन जे डॉक्टर तुम्हाला सांगतील, लसीकरण जे काय असेल त्याचा तुम्ही त्या महिलेला व्यवस्थित 9 महिने उपचार करून आणि मग त्याप्रमाणे तुम्ही फॉलो केलं तर ते नक्कीच चांगलं राहील. म्हणजे आहार, विहार, विचार या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण असेल.
1: बरोबर. आणि मला असं वाटतं की आपण पूर्ण 9 महिन्यात विशेष काळजी घेतो, त्याआधीही काळजी घेतो, इतकं छान सगळं खाल्लं जातं आणि आजूबाजूचे पण खूप काळजी घेत असतात. पण पुन्हा एक विषय असा येतोच की पुन्हा गर्भारपणात वाढलेलं वजन आणि मग त्यानंतर मग स्त्रीला वाटतं की नाही आता माझं वजन खूप वाढलं होतं, आता मी काय करू,
0: मी बेडअप झाले. पण मला नेहमी हे सांगावं असं वाटतं की तो सुद्धा एक फेजच आहे ना, तो सुद्धा त्यांनी एन्जॉय करायला पाहिजे की या फेजमध्ये मी गेले आणि तिथून मी परत पूर्ववत आले. तर हा जो पर्याव म्हणजे आपण काय म्हणतो ट्रान्सफॉर्मेशनचा जो फेज आहे तो जर महिलेने एन्जॉय केला तर नक्कीच तिला पण आनंद होईल की अरे मी या लेवलपर्यंत जाऊन परत पूर्ववत आले. आता याच्यासाठी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तेल, तूप, मध, गुळ, साखर ह्याचं प्रमाण कमीच असायला पाहिजे, त्याबरोबरीने एक्सरसाइज झाला पाहिजे आणि मेंटली सुद्धा रिलॅक्स असायला पाहिजे. मी जाड झाले, मी जाड झाले हे जर सातत्याने तुम्ही स्वतःला सांगत राहिलात तर काय होतं, तुमच्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या ऍब्झॉर्ब करत राहतात, निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येत राहते. त्यामुळे तुम्ही असं सांगा की मी आज बाळासाठी जाड झाले किंवा माझं थोडंसं वजन वाढलंय, मी प्रॉपर आहार घेईन, माझ्या बाळाला दूध पाजल्यानंतर मला आता हळूहळू कमी पण व्हायचंय, मला ऑफिस पण सुरू करायचंय, मला माझ्या कामावर रुजू व्हायचंय आणि मला पूर्ववत दिसायचं पण आहे, तर त्यासाठी मला जेवढे शक्य होतील तेवढे मी प्रयत्न करीन आणि हळूहळू माझ्या पेसप्रमाणे मी आहारावर कंट्रोल ठेवून, व्यायामावर कंट्रोल ठेवून मी पूर्ववत येईन. त्यामुळे नक्कीच वजन कमी करणं हे सुद्धा तिच्याच हातात आहे जे वाढलेलं आहे, पण त्याचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही. शी शुड एन्जॉय दॅट फेज.
1: नक्कीच. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात, आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आरतीताई आरती खाडीलकर आज इकडे आल्या होत्या आणि त्यांनी गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना यावर आपल्याला मार्गदर्शन केलं. आरतीताई तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.

आजच्या आरोग्य दर्पण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. आणि हा कार्यक्रम या कार्यक्रमात आरती खाडीलकर यांची मुलाखत घेतली होती मी, दीप्ती आंबेकर.

निखारे चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होता. गीत होतं फ. मुम शिंदे यांचं, संगीत बाळ पळसुले यांचं होतं. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात त्यानंतर उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूया.

0: सहकार सम्राट या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुळकर यांचं, संगीत राम कदम यांचं होतं.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत?
2: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
3: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
2: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.

सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं मायबाप या चित्रपटातलं हे गीत होतं. शांताराम नांदगावकर यांचं, संगीत अनिल अरुण यांचं होतं. बालगंधर्व या चित्रपटासाठी ऐकूया आनंद भाटे यांनी गायलेलं गीत.

0: ప్రజ్ఞా అన్న సేఫ్టీ నమస్కరించు పట్టి या गीता बरोबरच गीत बहार कार्यक्रम समाप्त होत आहे. दुपारचं 1:30 थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 आपण ऐकू शकाल बीड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.
1: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदानकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 35 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. SIRच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी SIRच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज BLO कडे जमा केले नाही. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी BLO कडे अर्ज दिले नाहीत. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमार 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचे नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोग कडून घेतली जाणारी संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झारखंड सरकारनं घेतला आहे. TDPL या खासगी संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व परीक्षाही सरकारनं रद्द केल्या आहेत. गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर सरकारनं काल रात्री हा निर्णय जाहीर केला. याशिवाय 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांची चौकशी सरकार करणार आहे. या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे. देवेंद्रनाथ महातो आणि इतर आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयानंतर उपोषण मागे घेतलं आहे. या सर्व परीक्षांची CBI चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असं विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या परीक्षांमधून निवड होऊन नोकरी लागलेल्या उमेदवारांनी त्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाशी संबंधित विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयानं छापे टाकले. यापूर्वी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष शिवशंकरप्पा एस साहूकर यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्रश्नपत्रिका फोडणे, OMR शीट्समध्ये फेरफार आणि सरकारी नोकरीसाठी उमेदवारांकडून 70 ते 80 लाख रुपयांची लाच मागितल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ईडीने शिवशंकरप्पा आणि कर्नाटक लोकसेवा आयोग च्या काही सदस्यांची निवासस्थाने तसंच संबंधित खाजगी कंपन्यांमध्ये छापे टाकले. मजुरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन डंपर

बसला धडकून झालेल्या अपघातात 8 जण ठार तर 32 जण जखमी झाले आहेत. हा अपघात काल मध्यरात्री 1 सुमारास मध्य प्रदेशातल्या भिंड ग्वालेर राष्ट्रीय महामार्गावरील छिमका गावाजवळ झाला. मृतांमधील सर्वजण उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी इथले असून ते भात लागवडीचं काम पूर्ण करून परत येत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉ सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी म्हणून तरुण चुग यांची नियुक्ती झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 12वी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक सुरू असून त्यात सदस्य देशांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, धोरणकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या बैठकीत पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा, सहमती निर्माण करणं तसंच पर्यावरणीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भर देण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी अशी या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे. दरम्यान पर्यावरणीय कार्यगटासाठी अधिक भरीव सहकार्य करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामांसाठी सक्रिय सहभागासाठी आपण इच्छुक असल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक आयोगानं दिलेल्या मतदार ओळखपत्र प्रणालीचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्यासाठी आदर्श प्रणाली असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेतल्या जातात असा प्रश्न कुमार यांनी उपस्थित केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसंच अमेरिकन काँग्रेसनं सेफ गार्ड अमेरिकन वोटर एलिजिबिलिटी सेव्ह अमेरिका ऍक्ट मंजूर करण्याची पुन्हा मागणी केली. भारतात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 64.20 लाखांहून अधिक नागरिकांनी मतदान केल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी पोस्टमध्ये केला आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये मतदार ओळख प्रणाली अधिक मजबूत असून अमेरिकन निवडणूक व्यवस्थेतही अशाच प्रकारच्या उपयोजनांची गरज त्यांनी पुन्हा व्यक्त केली. गाझामधल्या प्रस्तावित शस्त्रसंधीच्या प्रस्तावावर चांगली प्रगती झाल्याचा अमेरिकेनं दावा केला आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्यू यांच्यासोबत 4 तास चर्चा झाल्याचं अमेरिकेचे विशेष दूत जेरड कुशनर म्हणाले. गाझाची पुनर्बांधणी, सैन्य हटवणं आणि इस्रायल सुरक्षेच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजांनी खराब सुरुवात केली. भारताचा निम्मा संघ तंबूत परतला असून एकाही खेळाडूला अर्धशतक देखील झळकवता आलेलं नाही. पहिल्या डावात 1.5 शतक झळकवणारा देवदत्त पड्डीकल 44 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 5 बाद 139 धावा झाल्या होत्या आणि भारताकडे 317 धावांची आघाडी आहे. पहिल्या डावात भारतीय संघानं 462 धावा केल्या होत्या पण श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 284 धावांवर बाद झाला. मानव सुतारनं 4 आणि रवींद्र जडेजानं 3 गडी टिपले. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजरात आणि दिव्या देशमुख यांच्यासह 19 खेळाडूंना आज अर्जुन 2025 पुरस्कार जाहीर केले. अर्जुन पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंमध्ये अथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल वी आणि प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टीसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र दिव्यांग, नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करायला उच्चस्तरीय समितीची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी ही समिती

0: ती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओ चित्रण या समितीकडे द्यायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 32 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 1:40 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. पवार यांच्याकडून जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा आढावा. वर्ष 2026-27 साठी जिल्ह्याच्या 623 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी. आणि जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींकडून विविध कामांची पाहणी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: 80वा स्वातंत्र्य दिन बीड जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी बीड जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात नव्या उंचीवर नेण्याचा मानस व्यक्त केला. दरम्यान पवार यांनी बीड दौऱ्यात जिल्ह्यातली विकास कामं, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, क्रीडा सुविधा तसंच मतदारसंघातल्या विकास कामांचा आढावा घेतला. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या बैठकीत त्यांनी कामगार, महिला आणि त्यांच्या मुलांसाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. संत भगवान बाबा मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीचं उद्घाटन करून पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बीड जिल्हा क्रीडा संकुलात अचानक भेट देऊन खेळाडू, विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी गेल्या महिन्यातही बीड दौऱ्यात विविध बैठका आणि पाहणीद्वारे विकास कामांचा आढावा घेतला. कनकालेश्वर मंदिराच्या विकास कामांचं भूमिपूजन करून 20 कोटीहून अधिक निधी, संवर्धन, अतिक्रमण हटवणं आणि भाविक सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला. वर्ष 2026-27 बीड जिल्ह्याच्या 623 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. अहिल्यानगर, बीड, परळी रेल्वे, परळी वैजनाथ मंदिर विकास, आरोग्य सुविधा आणि महिला बचत गटांसाठी पॅकेजिंग केंद्रांना निधी देण्यात येणार आहे. कर्जमुक्ती योजनेत 99,631 शेतकऱ्यांना 712 कोटींचा लाभ मिळणार आहे. 17 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात विविध टप्प्यात पावसानं हजेरी लावल्यानं खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. जुलैच्या मध्यापर्यंत पावसाची तूट जाणवत असताना पाटोदा, आष्टी, केजसह विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातही पाऊस झाल्यानं पिकांची स्थिती सुधारली. पावसामुळे लघु आणि मध्यम प्रकल्पातला जलसाठ्यातही वाढ झाली. मात्र जिल्ह्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण असमान राहिल्यानं शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. हरघर तिरंगा अभियानांतर्गत बीड जिल्हा क्रीडा संकुलातून तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित रॅलीत खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. खाद्यतेलाच्या रिपॅकिंग आणि साठवणुकीत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीड शहरातल्या 2, वडवणीतल्या 1 आणि माजलगावमधल्या 1 आस्थापनेवर धडक कारवाई करण्यात आली. यात 1,18,940 किलोहून अधिक खाद्यतेलाचा 1,93,00,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. एकाच तेलाची रिफाईंड आणि अल्ट्रा रिफाईंड नावानं विक्री होत असल्याचं आढळलं. 4 आस्थापने बंद करून परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातली रखडलेली राष्ट्रीय महामार्गांची कामं तातडीनं पूर्ण करावीत, निकृष्ट कामांची चौकशी करावी तसंच केज शहरासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D दक्षिण बाजूस वळण रस्ता उभारावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. गडकरी यांनी मागण्यांची दखल घेत तातडीनं कार्यवाहीचं आश्वासन दिलं. जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघातल्या आमदारांनी विविध विभागांचा आढावा घेऊन प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत

0: वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना केली. नगर बीड परळी रेल्वे मार्गाचं काम परळी बाजूकडूनही सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देत राज्य शासनाचा प्रलंबित निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यासही मुंडे यांनी सांगितलं. आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातल्या प्रलंबित अमृत पाणी पुरवठा योजना आणि मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचा पालिका प्रशासनासोबत आढावा घेतला. आमदार धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील पायाभूत सुविधा रेल्वे जोडणी आणि औद्योगिक वसाहतीच्या विकास कामांचा अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. आमदार नमिता मुंदडा यांनी महिला सक्षमीकरण योजना आणि ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणाचा आढावा घेतला. आमदार सुरेश धस यांनी आष्टी पाटोदा आणि शिरूर परिसरातील सिंचन प्रकल्प पाणी वाटप आणि प्रादेशिक नळ योजनांच्या कामांची पाहणी केली. आमदार प्रकाश सोळंकी यांनी माजलगाव धरणातील पाणीसाठा आणि सिंचन प्रकल्पांच्या पाणी वाटपाचा पाटबंधारे विभागाकडून आढावा घेतला. आमदार विजयसिंह पंडित यांनी प्रलंबित सिंचन उपसा योजना आणि ग्रामीण रस्त्यांच्या कामांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: मुंबई अस्मिता वाहिनीनं हा कार्यक्रम सहक्षेपित केला होता. दुपारचे 1:45 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला मोरेश्वर निस्ताने यांनी गायलेलं डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांचं गीत.

0: मोनिका बोहर यांनी गायलेल्या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्यासोबत सण उत्सव व्रतवैकल्य लोकपरंपरा यांची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आलाय श्रावण. भारतीय संस्कृतीमध्ये सर्व सणात खरं तर पूजा असते ती निसर्ग तत्वांचीच. कालपरत्वे त्यातला निसर्ग हा भाग बाजूला पडत जातो आणि इतर गोष्टींचंच महत्त्व वाढत जातं. व्रतवैकल्याला गोष्टींचं अस्तर लावलं जातं, ज्यामुळे सामान्य लोकही ते सहज आत्मसात करतात. धार्मिक संस्कारांचा उद्देश खरं तर नीतिकल्पना रुजवण्याचा असतो. श्रावणातली मंगळागौर नव्या नवरीनं पुजावी ती तिच्या सौभाग्य रक्षणासाठी असं असलं तरी मला वाटतं त्याहीपेक्षा ती असते पत्री फुलांची पूजा, झाडापाडांचा आदर आणि ओळख. आता मंगळागौरीची कथा म्हणावी तर एक निपुत्रिक दाम्पत्य असतं, दोघंही भूल नाही म्हणून दुःखी असतात. मग एके दिवशी देवी प्रसन्न होऊन त्यांना वर देते, पण तिची अट असते की गुणसंपन्न मुलगा हवा तर तो अल्पायुषी होईल. पुढे या मुलाचं लवकरच लग्न होतं. मुलाची बायको मंगळागौरीचं व्रत नित्यनेमाने करत असते. मुलगा अल्पायुषी असतोच तर सर्पदंश होऊन मरण पावतो. मग मुलीच्या वतीने ती पूजत असलेली मंगळागौरी यमाच्या दूतांशी लढते आणि मुलीच्या नवऱ्याचे प्राण परत मिळवते. अशा प्रकारे मंगळागौरी ही सौभाग्यदायिनी ठरल्यामुळे तिचं व्रत करण्याचा प्रघात पडला असं मानलं जातं. मात्र या पूजनाची प्रथा महाराष्ट्रीय समाजातल्या काही जातीतच अधिकांश दिसून येते. उत्तरेत किंवा दक्षिणेत या व्रताचा प्रसार नाही आणि त्या अर्थाने हे व्रत विशिष्ट समाजापुरतं मर्यादित आहे असं मानता येईल. आला श्रावण. झाडं छान तरारून आली आहेत, हवेलाच एक हिरवा गंध आहे, पाण्याची रेलचेल आहे, आषाढ्यातली भाताची लावणी झाली आहे, रोपं चांगली तरारून वर आली आहेत, भाताच्या हिरव्यागार शेतावर वाऱ्याच्या लाटा उठत आहेत. अशावेळी हिरव्या पिवळा श्रावण पावसाला उद्देशून इंदिरा संत म्हणतात, हिरवे पिवळे तुरे उन्हाचे, हिरवे पिवळे तुरे उन्हाचे खोविलेस केसात उगा का, वाऱ्याचे हळू पीस फिरवणी उसळल्यास हिरव्या लहरी का, वाऱ्याचे हळू पीस फिरवणी उसळल्यास हिरव्या लहरी का, सहसा शिंपून गुलाब पाणी, सहसा शिंपून गुलाब पाणी ढगा आड दडलास वृथा का, प्रतिबिंबानी निळ्या जांभळ्या तन मन अवघे व्यापिसिका, हिरवे पिवळे तुरे उन्हाचे खोविलेसे केसात उगा का, हिरवे पिवळे फुलांचे तुरे डोक्यात खोलेल्या नटलेल्या सजलेल्या गावातल्या लेकीसुना मंगळागौरीला एकत्र येताना दिसतात. नुकतं नवं लग्न झालंय, लाडाची लेक माहेरी आली आहे, तिची हौसेची मंगळागौर आहे. मंगळागौर 5 वर्ष पुजायची असे. पहिल्या वर्षी एक मंगळागौर माहेरी, लेकीने माहेरी यावं, चौरंगावर अन्नपूर्णेची पूजा मांडावी, नाना प्रकारच्या पत्रीने ती

0: सजवावी. बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा तुळस मरवा बकुळ अगदी धोत्रा बोर कणे रुई असं बरंच काही. पूजा साहित्य पत्री व फुलांनी गौरीची पूजा करावी. सुंदर परडी घेऊन हाती पूर्वोपकंठी शुद्धमती. सुंदर परडी घेऊन हाती पूर्वोपकंठी शुद्धमती. सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. काल जागा होतो. घरातल्या मोठ्या सासूरवाळ्या मावस बहिणी चुलत बहिणी उषाताई शैलाताई माहेरी येतात. मंगळागौरी दणकून साजऱ्या होतात. रात्रभर खेळ चालतात. जेवणखाण झालं की रात्रीची जागरणं करायला आजूबाजूच्या घरातल्या बायका जमतात. खेळामधला त्या काळच्या बायकांचा उत्साह आणि जोश आठवला तरी आता दम लागतो. फुगड्यांचे प्रकार गोफ जिम्मा लाटणी सुप नाचवणं सईबाईचं कोंबडा आठवायला लागावं तर किती प्रकार आठवतात. आणि श्रावणातली मंगळागौर भोवतीनं भिरभिरून जाते. फुलापत्रींनी सजलेली मंगळागौर डोळ्यासमोर येते. सणांचा उत्साह लेकी सुनांचे हौसमोज घरात खाण्याची रेलचेल आणि त्याच वेळी नकळत मनावर झाडापाडांचे पानाफुलांचे संस्कार करून गेलेला श्रावण. आला श्रावण. उद्या भेटू पुन्हा एक नवा श्रावण ऐकायला.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात ऐकूया सेंद्रिय कर्बवाढीसाठी उपाययोजना याविषयीची माहिती. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, जमिनीची सुपीकता ही जमिनीत असणाऱ्या सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात अवलंबून असते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे त्या प्रदेशातील हवामान मातीचा प्रकार पीक पद्धती जमिनीची मशागत इत्यादी घटकांवर अवलंबून असतं. भौगोलिक परिस्थितीमुळे सेंद्रिय कर्बाची जमिनीतील मात्रा अत्यंत कमी म्हणजे 2% ती जास्तीत जास्त 50% आहे. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चालल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊन जमिनीच्या भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये प्रतिकूल बदल होणं असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. आपल्याकडच्या शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर कमी प्रमाणात होतो म्हणून सद्य परिस्थितीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे जमिनीचा कस कमी होणं जमिनीची धूप अधिक होणं जमिनीची सुपीकता कमी होऊन जमिनीच्या भौतिक रासायनिक आणि जैविक गुणवत्तेत प्रतिकूल बदलासारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. मंडळी सेंद्रिय कर्बामुळे जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर अनुकूल प्रभाव पडतोच. जमिनीतील घनता कमी करून मातीच्या कणाकणातील पोकळी वाढवून हवा खेळती राहते. त्यामुळे हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो. मातीची धूप कमी होते आणि मातीची जडणघडण सुधारते. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि पाणी यांची उपलब्धता वाढल्याने जीवाणूंच्या संख्येत वाढ होऊन जीवाणूंच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. नत्र स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो. स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते. जमिनीत मिसळलेल्या सेंद्रिय पदार्थांद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि कार्यक्षमता वाढते. रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो. विकरांचं प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो. नत्र स्फुरद आणि पालाश यांची उपलब्धता वाढवण्यासाठी विविध प्रकारचे जीवाणू हे कारणीभूत असतात. बदलत्या हवामानात सेंद्रिय कर्बाचं संवर्धन करण्यासाठी काही उपाय आपण करू शकतो. त्यामध्ये कमीत कमी नांगरट करावी. जमिनीची धूप पानबंदस्थीद्वारे कमी करावी. पिकांचे अवशेष त्यांचा आच्छादन म्हणून वापर करावा. अवर्षण प्रवण भागात तुरकाट्या सरमाडाचं आच्छादन करावं. जमिनीची पूर्वमशागत करताना कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर शिफारशीप्रमाणे सेंद्रिय कंपोस्टचा वापर करावा. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवण्यासाठी कमीत कमी 3 वर्षातून 1 ताक धेंचा यासारखी पिकं घेऊन 50% फुलोऱ्यात असताना ती जमिनीत गाढावीत. ॲझेटोबॅक्टर रायझोबियम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धकांचा वापर करावा. यांचा वापर बीज प्रक्रिया तसंच शेणखतात मिसळून करावा. पिकांच्या फेरपाल

0: शेतीत कडधान्यवर्गीय पिकं आलटून पालटून घ्यावीत. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा. खतांची मात्रा संतुलित योग्य वेळी योग्य प्रकारे द्यावी. तेव्हा मंडळी, सेंद्रिय कर्बवाढीसाठी या उपाययोजनांचा जर वापर केला तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात सेंद्रिय कर्बवाढीसाठी उपाययोजना याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाश
1: उपस्थित असलेला आजार हा त्या औषधांच्या उपचार पद्धतीमुळे निघून जात असतो. त्याच्यामध्ये औषधे इतकी सूक्ष्म प्रमाणात असतात की ज्याला आपण असं म्हणू शकतो की ती इतकी डायल्यूट केलेली असतात की नॅनोटेक्नॉलॉजीसारखी ती काम करत असतात. तसंच होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा स्वतंत्र अभ्यास करून औषध दिले जाते. होमिओपॅथीचं हे वेगळेपण होमिओपॅथीला इतर औषधशास्त्रांपेक्षा वेगळे ठरवते. नैसर्गिक उपचार शक्ती असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून स्वतःहून त्या प्रतिकार शक्तीला ती ताकद आणि ती चेतना मिळते, ज्याच्यामुळे आजार बरे होण्याची प्रतिक्रिया गतिमान होते. होमिओपॅथीला कुठेही साईड इफेक्ट नसल्यामुळे जनसामान्यांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होत आहे. होमिओपॅथी जेव्हा कोणताही आजार किंवा पेशंट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते तर होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत असा आहे की होमिओपॅथी ट्रीट्स द पेशंट नॉट द डिसीज. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास केलाच जातो, परंतु त्यासोबत होमिओपॅथिक ज्या पेशंटला जो आजार असतो त्यासोबत त्याच्या स्वभावाचा, त्याच्या वर्तणुकीचा आणि त्याच्या एकंदरीत नेचरचा आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून औषध दिले जाते. त्यामुळे होमिओपॅथीची उपचार पद्धती इतरांपेक्षा वेगळी ठरते आणि त्या वेगळ्या ठरण्याच्यामुळे ती अतिशय जुनाट व असाध्य आजारही दुरुस्त करू शकते. वेगळेपण आता लोकांना समजल्यामुळे लोक होमिओपॅथीकडे खूप मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत आणि अतिशय जुने आजार जसं ॲलर्जिक रायनायटिस असेल, संधिवात असेल, अस्थमा असेल, परत परत होणारे मुतखडे असतील, कोणतेही ॲलर्जीचे डिसीज असतील, तसेच ॲटोइम्युन डिसीजेसमध्ये पण ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. होमिओपॅथिक शास्त्राला जसा स्कोप दिवसेंदिवस वाढतो आहे त्याचं मुख्य कारण हेही असू शकतं, कारण की लोकांच्यामध्ये असलेले ताणतणाव वाढल्याच्यामुळे त्यांचे आजार वाढत आहेत. आणि होमिओपॅथीमध्ये ताणतणावांचा अभ्यास का केला जातो, कारण होमिओपॅथी ही मनाचा अभ्यास करणारी पॅथी आहे आणि होमिओपॅथीने मनाचा अभ्यास केल्यामुळे आजच्या ताणतणावाच्या काळामध्ये ती पेशंटला, रुग्णांना व सगळ्यांनाच अतिशय फायद्याची ठरते आहे. होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असल्यामुळे ताणतणावांवर तर ती काम करतेच, त्यासोबत ताणतणावांच्यामुळे निर्माण झालेल्या अनेक आजारांना दुरुस्त करण्याचं काम होमिओपॅथी करते.
2: आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. आता पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. भारत सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक महत्वाचे कायदे बनवले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा 1986, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हा कायदा एक छत्री कायदा अम्ब्रेला लेजिस्लेशन म्हणून ओळखला जातो. भोपाळ वायू दुर्घटनेनंतर या कायद्याची निर्मिती झाली. या कायद्याने

0: अन्वय केंद्र सरकारला पर्यावरण प्रदूषित नियंत्रण करण्याचे आणि हानिकारक पदार्थांचे नियमन करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974 वॉटर ऍक्ट 1974 या कायद्यानुसार नद्या तलाव आणि भूजलाचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB एन SPCB स्थापन करण्यात आले आहे. हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981 एअर ऍक्ट 1981 कारखाने आणि वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता राखण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 दुर्मिळ होत चाललेले प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये घोषित करण्यासाठी हा कायदा अंमलात आणला गेला. वन संवर्धन कायदा 1980 फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 जंगलतोड थांबवणे आणि वन जमिनीची वापर केवळ वन कामांसाठीच होणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा उद्योगांना कडक शिक्षा फाईन आणि इम्प्रिझनमेंट आणि दंडाची तरतूद सुद्धा केली आहे. राष्ट्रीय हरित लवाद NGT पर्यावरणाशी संबंधित खटले जलद गतीने सोडवण्यासाठी भारत सरकारने 2010 राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGTची स्थापना केली. हा एक विशेष न्यायाधिकरण आहे जो पर्यावरणाविषयक विवादांवर थेट सुनावणी घेऊन जलद निर्णय घेतो. भारतातील पर्यावरण कायद्यामध्ये एन्व्हायरमेंटल लॉ सातत्याने मोठे बदल होत आहे. सध्या हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा आणि कॉर्पोरेट जबाबदारी यासारख्या मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. भारतातील पर्यावरण कायद्यामधील प्रमुख आणि उद्देशमुळे मुख्य इमर्जिंग ट्रेंड्स हरित लवाद आणि कडक नियम नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अँड स्ट्रिक्टर रेग्युलेशन्स मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमुळे पर्यावरणाविषयक खटले जलद गतीने निकाली काढले जात आहेत. हे प्राधिकरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलत आहे. दंड आणि भरपाई प्रदूषण करणाऱ्यावर उद्योगांवर प्रदूषण करता पैसे देईल पल्युटर पे प्रिन्सिपल या तत्वावर आधारित मोठा आर्थिक दंड लावला जात आहे. हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन क्लायमेट चेंज अँड कार्बन रेग्युलेशन्स कार्बन कपात भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या वचनानुसार नेट झिरो 2026 उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी कार्बन उत्सर्जनाने नियम अधिक कडक करण्यात आले आहे. हरित ऊर्जा रिन्युएबल एनर्जी सौर ऊर्जा पवन ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाला कायदेशीर व धोरणात्मक प्रोत्साहन दिले जात आहे.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकी पण वाढलं. संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या. आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्ट ला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदीतून बातमीपत्र सहक्षेपित करण्यात येईल.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया स्मिता वाघ यांचं शास्त्रीय गायन राग सामंत सारंग. विलंबित आणि द्रुतबंदिश 3 तालात विलंबितचे बोल आहेत अय माई पिया. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत प्रीतम पायो मैने अपनो. यांना तबला साथ निलेश जाधव यांची, हार्मोनियम साथ अतुल फडके यांनी केलेली आहे. ऐकूया तर स्मिता वाघ यांचं शास्त्रीय गायन राग सामंत सारंग.

0: स्मिता वाघ यांनी गायलेला राग सामंत सारंग आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ निलेश जाधव, हार्मोनियम साथ अतुल फडके यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 3 वाजता आहेत, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या 2ऱ्या डावात भारताच्या सर्व बाद 193 धावा. SIR अर्थात

विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बीएलओकडे जमा केले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाही. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय लेखी कारण नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री, राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलिसी कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी देखील ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. 20 जुलै रोजी संसदेवर निघालेल्या मोर्चाचे व्हिडिओ या समितीला द्यायचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या आंदोलनामध्ये 2,800 अधिक समाजकंटक सहभागी झाल्याचं पोलिसांना आढळून आलं अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी न्यायालयात दिली. विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिजवणाऱ्या शाळांना परवाना आठवड्याभरात घेण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. 2020 खानावळ संवर्गात परवाना घेण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते, मात्र अनेक शाळांनी अद्यापही परवाना घेतलेला नाही. मराठी न येणाऱ्या प्रवासी वाहन चालकांवर कारवाई करण्याचा आराखडा परिवहन विभागाच्या उद्याच्या बैठकीत ठरवला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मराठी येत नसलेल्या चालकांना 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यानंतर सुधारणा झाली नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित होईल. तरीही मराठी न शिकणाऱ्यांचा परवाना कायमचा रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. परिवहन विभागानं राबवलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम अभियानात 1,65,000 अधिक चालकांनी सहभाग नोंदवला होता. उर्वरित चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी सहकार्य केलं जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गात 10,50,000 अधिक परवानाधारक चालक आहेत. मराठी जेनजी प्रेक्षक वर्ग अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा यासाठी मूळ आत्मा कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मिती मूल्यांचा वापर करणारा चित्रपट निर्माण करण्याची गरज आहे. अशा चित्रपटांच्या निर्मितीचा आर्थिक भार केवळ निर्मात्यांवर पडू नये यासाठी राज्य शासन त्यात सहभागी होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज केली. ते मुंबईत आयोजित परिसंवादात बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम

0: पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अमेरिकेतला द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलर्स इतका होण्याचं उद्दिष्ट दोन्ही देशांमधील भागीदारीविषयीची अतुलनीय क्षमता दर्शवतं असं प्रतिपादन भारतातले अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. भारत अमेरिका भागीदारी आता फक्त पारंपरिक व्यापार आणि गुंतवणुकीच्या पलीकडे गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, बाजारपेठा, तंत्रज्ञान, परिसंस्था असून अमेरिकन कंपन्यांनी राज्याकडे व्यापक विकासाचं एक व्यासपीठ म्हणून पाहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉक्टर सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी तरुण घुच यांची नियुक्ती झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरे याचा समावेश होता आणि 2024 मध्ये सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही अंदुरे दोषी आहे, पण दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानं कारागृहातून बाहेर पडण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत नगरपरिषद आणि शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 2 नगरसेवकांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल अपात्र घोषित केलं. चौकशीदरम्यान दोन्ही नगरसेवकांनी केलेलं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यांचे पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्त येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागानं काल निलंबित केलं. मद्यपान करून ते शाळेत येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. या शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा, विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना 2025 अर्जुन पुरस्कार आज जाहीर केले. ॲथलेटिक्स खेळाडू तेजस्वी निशंकर, मोहम्मद अजमल, व्ही प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमे नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाज प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथे सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलिसी कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती, दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताच्या सर्व बाद 193 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. आता अस्मिता वाहिनीची पहिली सभा समाप्त होत आहे. सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 265.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तर 101.5 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची आजची दुसरी सभा आता सुरू होत आहे. प्रथम ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विशेष मतदार यादी पुनरीक्षणात राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केले नसल्यानं प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्रं जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकासकामांना गती मिळेल. सुमारे 4000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 19 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. ॲथलेट तेजस्वी शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टियोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 493 अंकांची घसरण झाली आणि तो 77,235 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 133 अंकांची घसरण नोंदवत 24,155 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5:03 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतसंध्या हा कार्यक्रम. आज आपण ऐकणार आहात मराठी चित्रपटातली काही गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराजांचा हा अभंग, संगीतबद्ध केलाय बाळ पळसुले यांनी. पंढरीची वारी या चित्रपटासाठी तो गायलाय उषा मंगेशकर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दाम करी काम या चित्रपटातलं जगदीश खेपुडकर यांचं हे गीत. संगीतकार आहेत प्रभाकर जोग आणि गायक कलाकार सुधीर फडके.

गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर, राणी वर्मा, रंजना पेठे यांनी गायलेली शांता शेळके यांची ही रचना. चित्रपट आहे महानंदा आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

हे गीत होतं महानंदा या चित्रपटातलं. याबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह. श्रावण म्हणजे ओली माती. श्रावण म्हणजे भिजली धरती. श्रावण म्हणजे पाऊस धारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावण धारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 5:30 युववाणी युवक मित्रांसाठी कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आजचा विषय कदाचित तुमच्या, माझ्या आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कारण एकेकाळी यशाची व्याख्या ही अगदी सोपी वाटायची. चांगलं शिक्षण, पदवी, एखादी स्थिर नोकरी, ठराविक वेळ काम, पगार आणि हळूहळू स्थिर आयुष्य, म्हणजेच 9 to 5. हे 9 to 5 म्हणजे सकाळी 9 वाजता कामाला सुरुवात आणि संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता काम संपलं की दिवस पूर्ण. ही 9 to 5ची नोकरी म्हणजे स्थैर्य, सुरक्षितता आणि यश अशी एक सर्वसाधारण कल्पना होती. पण जर आपण तरुणाईला आता विचारलं की तुम्हाला यश म्हणजे नेमकं काय वाटतं, तर कदाचित प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं असेल. कुणासाठी चांगला पगार म्हणजे यश, तर कुणासाठी स्वतःचा व्यवसाय उभं करणं म्हणजे यश. कुणासाठी आपल्या आवडीचं काम करणं महत्त्वाचं आहे, तर कुणासाठी काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन राखणं हे खऱ्या अर्थाने यश. आणि म्हणूनच आज आपण गप्पा मारणार आहोत करिअर आणि यशाची बदलती व्याख्या या विषयावर. कल्पना करा, एक तरुण सकाळी तयार होतो, हातात डबा, बॅगमध्ये लॅपटॉप, चेहऱ्यावर थोडी झोप आणि मनात दिवसाच्या कामांची यादी. तो ऑफिसमध्ये पोहोचतो, आपली 8 तासांची कामं वेळेत पूर्ण करतो आणि संध्याकाळी घरी परततो. महिन्याच्या

शेवटी खात्यात पगार जमा होतो, तर दुसरीकडे त्याच वयाची एखादी तरुणी घरातूनच काम करते. तिची कामाची वेळ ठरलेली नाहीये. कधी सकाळी, कधी दुपारी, तर कधी रात्रीही ती काम करते. ती कदाचित फ्रीलान्सर असेल, ऑनलाईन व्यवसाय चालवत असेल, एखाद्या संस्थेसाठी स्वतंत्रपणे प्रकल्प करत असेल, किंवा स्वतःसाठी छोटा व्यवसाय उभा करत असेल. दोघंही कामच करतायत, दोघंही मेहनत करतायत, मग यांच्यातलं यशस्वी कोण? खरं तर हा प्रश्नच आपल्याला आजच्या बदलत्या करिअर विश्वाकडे घेऊन जातो. काय आहे ना, आता 9 to 5 हा शब्द केवळ कामाच्या वेळेपुरता मर्यादित राहिला नाही आहे, तर तो एक पारंपरिक करिअरच्या संकल्पनेचं प्रतीक झाला आहे. एक संस्था, एक निश्चित भूमिका, ठराविक कामाचे तास आणि दीर्घकाळ टिकणारी नोकरी, ही व्यवस्था अनेकांसाठी आजही योग्य आहे आणि तिचं महत्त्वही कमी झालं नाही आहे. नियमित उत्पन्न, संस्थात्मक सुविधा, सहकाऱ्यांचा समूह, कामाची स्पष्ट रचना आणि भविष्याची आर्थिक योजना करण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी पारंपरिक नोकरीला आकर्षक बनवतात. त्यामुळे 9 to 5 नोकरी जुनी झाली असं म्हणणं योग्य ठरणार नाही. प्रश्न इतकाच आहे की तीच यशाची केवळ एकमेव व्याख्या आहे का? तर उत्तर स्पष्ट आहे, नाही. तंत्रज्ञानामुळे काम करण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले आहेत. इंटरनेट, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन मीटिंग्स, डिजिटल पेमेंट्स, यामुळे अनेक प्रकारची कामं एकाच ठिकाणी बसून करण्याची गरज राहिलेली नाही आहे. काही क्षेत्रांमध्ये दूरस्थ काम म्हणजेच रिमोट वर्क हे शक्य झालं आहे. काही लोक फ्रीलान्स काम करतात, काही लोक कन्सल्टंट म्हणून काम करतात, तर काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. काही जण एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करताना पाहायला मिळतात. पण मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येकानं पारंपरिक नोकरी सोडून स्वतंत्र काम करावं. उलट बदलत्या जगात महत्त्वाचं ठरतंय ते म्हणजे आपल्या कौशल्यांना आणि परिस्थितीला योग्य अशी कामाची पद्धत निवडणं. मंडळी, आजच्या तरुणाईसाठी करिअर म्हणजे केवळ एका पदावर पोहोचणं राहिलं नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्यानं पदवी घेतल्यानंतर नोकरी सुरू केली, काही वर्षांनी त्याला जाणवलं की त्याला दुसऱ्या क्षेत्रात रस आहे. पूर्वी करिअर बदलण्याचा विचार हा धोकादायक वाटायचा, पण आज अनेक क्षेत्रांमध्ये कौशल्याधारित कामाला महत्त्व वाढतंय. त्यामुळे एखाद्या व्यक्तीनं आयुष्यात एकापेक्षा जास्त भूमिका किंवा क्षेत्र अनुभवणं ही असामान्य गोष्ट राहिलेली नाहीये. मात्र करिअर बदलताना योग्य कौशल्य, आर्थिक नियोजन, अनुभव आणि वास्तववादी अपेक्षा असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता इथे एक महत्त्वाचा शब्द येतो, कौशल्य. आजची नोकरीची दुनिया ही फक्त पदवीवर थांबत नाही. संवाद कौशल्य, डिजिटल कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, टीममध्ये काम करण्याची सवय, सर्जनशील विचार आणि सतत शिकण्याची तयारी यांना मोठं महत्त्व आहे. कारण तंत्रज्ञान बदलतं, उद्योग बदलतात आणि कामाच्या पद्धतीही बदलतात. त्यामुळे मी शिक्षण पूर्ण केलं, आता शिकण्याचं काम संपलं, ही भूमिका आजच्या काळात उपयोगी ठरणार नाही आहे. उलट शिकत राहणं हेच आधुनिक करिअरचं एक महत्त्वाचं कौशल्य बनलंय. पण इथे आणखी एक प्रश्न निर्माण होतो, उच्च पगार म्हणजे यश का? अर्थातच आर्थिक स्थैर्य महत्त्वाचं आहे. पैसा आपल्याला अनेक गरजा पूर्ण करण्यास, भविष्यासाठी बचत करण्यास आणि स्वावलंबी होण्यास मदत करतो. त्यामुळे चांगलं उत्पन्न मिळवण्याची इच्छा चुकीची नाहीये. पण फक्त पगाराच्या आकड्याने यश मोजलं तर चित्र अपूर्ण राहू शकतं. कारण एखाद्याचा पगार मोठा असला तरी त्याला आपल्या कामात समाधान नसेल, सतत तणाव असेल किंवा स्वतःसाठी वेळच नसेल, तर त्याच्या दृष्टीनं ते यश किती अर्थपूर्ण आहे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या उलट एखादी व्यक्ती तुलनेनं कमी पगाराच्या क्षेत्रात काम करत असली पण तिला तिच्या कामातून समाधान मिळतंय, शिकण्याची संधी मिळतेय, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी वेळ मिळतोय आणि तिच्या मूल्यांशी जुळेल असं काम ती व्यक्ती करू शकते, तर ती व्यक्ती स्वतःला अधिक यशस्वी मानू शकते. म्हणूनच आज वर्क लाईफ बॅलन्स म्हणजेच काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील संतुलन हा करिअरच्या चर्चेतला महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा.

आपल्या करिअरचा वेग हा दुसऱ्याच्या करिअरशी मोजता येत नाही. कुणाला नोकरी वयाच्या 22व्या वर्षी मिळेल, कुणी 25वीतच व्यवसाय सुरू करेल, कुणी 30व्या वर्षी करिअर बदलेल, तर कुणाला आपली दिशा शोधण्यासाठी त्याहून अधिक वेळ लागेल. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे मी मागे पडले का हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी कोणत्या दिशेनं पुढे जाते हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. यशाची बदलती व्याख्या समजून घेताना आर्थिक स्वावलंबन, कौशल्य विकास, मानसिक समाधान, सामाजिक योगदान, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जीवनातील संतुलन या सगळ्यांचा विचार करायला हवा. आणि अर्थातच प्रत्येक व्यक्तीसाठी यशाचं प्रमाण हे वेगळं असू शकतं. आता आपण छोटासा विचार करूया. समजा आपल्याला दोन पर्याय दिले. पहिला, चांगला पगार पण तुमच्या आवडीच्या क्षेत्रापासून दूर असलेली नोकरी. आणि दुसरा, सुरुवातीला कमी उत्पन्न पण शिकण्याची, वाढण्याची आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी. काय बरं निवडाल? याचं एकच असं बरोबर उत्तर नाही आहे. कारण करिअरचे निर्णय घेताना आर्थिक गरजा, कुटुंबाची परिस्थिती, आपलं कौशल्य, आवड, भविष्यातील संधी आणि जोखीम घेण्याची क्षमता या सगळ्यांचा विचार करावा लागतो. म्हणूनच तरुणाईनं स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की माझ्यासाठी अर्थपूर्ण काम म्हणजे नेमकं काय. कारण कामाची वेळ बदलली म्हणून काम सोपं होत नाही. फ्रीलान्सिंगमध्ये स्वातंत्र्य असतं, पण उत्पन्नाची अनिश्चितताही असू शकते. व्यवसायात स्वातंत्र्य असतं, पण जोखीमही असते. रिमोट वर्कमध्ये प्रवासाचा वेळ नसतो,

पण घर आणि काम यांच्यातील सीमा सांभाळण्याचं आव्हान असू शकतं. पारंपरिक नोकरीमध्ये स्थैर्य असतं, पण कधी कधी कामाच्या वेळेची आणि भूमिकेची बंधनं असू शकतात. प्रत्येक पर्यायाला फायदे आणि मर्यादा आहेत, आणि म्हणूनच करिअर निवडताना फक्त ट्रेंड पाहू नये. एखादा व्यवसाय सध्या लोकप्रिय आहे म्हणून तो तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. एखाद्या क्षेत्रात मोठ्या पगाराची संधी आहे म्हणून तिथे आपल्याला समाधान मिळेलच असंही नाही. त्याचप्रमाणे पारंपरिक नोकरी निवडली म्हणून आपण कमी महत्त्वाकांक्षी ठरतो का? तर मुळीच नाही. महत्त्वाकांक्षा म्हणजे फक्त मोठं पद किंवा मोठा पगार नव्हे. स्वतःच्या क्षमतेनुसार अर्थपूर्ण आयुष्य घडवण्याची इच्छा ही देखील महत्त्वाकांक्षाच आहे. आज आपल्या तरुणाईसमोर संधी ह्या पूर्वीपेक्षा अनेक प्रकारांनी वाढल्या आहेत, पण त्याचबरोबर पर्यायांची संख्याही वाढल्यामुळे गोंधळही वाढलाय. कोणतं क्षेत्र निवडावं? नोकरी करावी की व्यवसाय करावा? शहरात राहावं की घरूनच काम करावं? स्थिरता निवडावी की जोखीम पत्करावी? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकासाठी वेगळी असतील. आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं म्हणजे करिअरचा पहिला निर्णय हा आयुष्यभराचा अंतिम निर्णय असायलाच हवा असं नाहीये. म्हणजे बघा ना, आपण अनेकदा तरुणाईला म्हणतो काहीतरी मोठं कर, पण मोठं म्हणजे नक्की काय? मोठी कंपनी, मोठा पगार, मोठं घर, मोठं पद की स्वतःच्या क्षमतेचा योग्य वापर करून स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून आणि इतरांच्या आयुष्यात सकारात्मक योगदान देणं? या प्रश्नाचं उत्तर शोधणं ही प्रत्येक तरुणाची स्वतःची यात्रा आहे. मंडळी, 9 to 5 ही फक्त कामाची वेळ आहे, ती यशाची व्याख्या नाही आहे. एखाद्याचं यश सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत घडत असेल तर तेही तितकंच मौल्यवान आहे, आणि एखाद्याचं यश वेगळ्या वेळापत्रकात वेगळ्या क्षेत्रात किंवा वेगळ्या पद्धतीनं घडत असेल तरी तेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता पुढच्या वेळी तुम्हाला जर कोणी विचारलं तुझं करिअर कुठपर्यंत पोहोचलं, तर फक्त पद, पगार किंवा डेझिग्नेशन सांगण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा. मी माझ्या आयुष्याच्या दिशेनं पुढे जातोय का? जर उत्तर हो असेल तर कदाचित तुम्ही आधीच यशाच्या मार्गावर आहात. यशाला एकच वेळ नाहीये, एकच पदही नाहीये आणि एकच चेहराही नाहीये. कुणासाठी ते स्थिर नोकरी आहे तर कुणासाठी स्वतःचा व्यवसाय, कुणासाठी आवडीचं काम तर कुणासाठी कुटुंबासोबत घालवलेला वेळ, आणि कुणासाठी सतत शिकत राहण्याची संधी. म्हणूनच करिअर निवडताना जगानं यशाची जी व्याख्या करून दिली आहे ती जशीच्या तशी स्वीकारण्यापेक्षा आपल्यासाठी यशाचा अर्थ नेमका काय हे शोधणं अधिक महत्त्वाचं. आपला प्रवास 9 to 5 असो, 10 to 6 असो किंवा पूर्णपणे वेगळा असो, घड्याळाकडे पाहण्यापेक्षा दिशेकडे पाहणं जास्त आवश्यक आहे. कारण शेवटी यश किती वाजता काम सुरू केलं आणि किती वाजता संपवलं यावर ठरत नाही. आपण आपल्या वेळेचा, कौशल्याचा आणि संधीचा किती अर्थपूर्ण उपयोग केला यावर ते ठरतं. त्यामुळे आपला वेळ हा आपलाच आहे, आपला प्रवासही आपला आहे, आणि आपल्या यशाची व्याख्याही आपलीच असली पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी

चित्रपट होता अमर प्रेम, गायक कलाकार होते किशोर कुमार, याबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: पुरस्कारः प्रदास्यते। भारतस्य वरिष्ठ फुटबॉल क्रीडकः यशाहाः अरुमनेयांगमः अर्जुन पुरस्कारेण विभूषितो भविष्यति। एतदतिरिच्य एथलेटिक्स प्रशिक्षकः परवीर सिंहः, मुष्टामुष्टि द्वंद्व प्रशिक्षकः छोलेलाल यादवः, नेहानंद कुमार चौहानः च द्रोणाचार्य पुरस्कारेण सम्मानिताः भविष्यन्ति। तथैव आर्मी पैरालंपिक नोड पुणे संस्था राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कारेण अलंकृता भविष्यति। एफआईएच महिला हॉकी विश्व चषक प्रतिस्पर्धायां भारतीय महिला दलम अद्य सायं नीदरलैंड्स देशस्य एम्स्टेलवी नगरस्थे वेगनर हॉकी क्रीडांगणे स्वकीये द्वितीय समूह स्तरीय द्वंद्वे दक्षिण अफ्रीका दलेन सह स्पर्धिष्यते। अवधेयास्पदं वर्तते यत् एषा स्पर्धा भारतीय मानक समयानुसारं सायं सार्धषड्वादने प्रारप्स्यते। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर। संध्याकाळचे 6:30 झालेत। आता ऐकूया रूपरेषा आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर म्हणजे संध्याकाळी 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, तर 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। रात्री 8:15 आपण ऐकाल काही गझल, 8:30 संसद समीक्षा, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, तर 9:45 मंथन दिल्ली केंद्रावरून। रात्री 10:00 रजनीगंधा हा कार्यक्रम, रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अमजद अली खां यांचं सतारवादन राग चंद्रकंस। असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याच्या कार्यक्रमांबद्दल, उद्या बुधवार 19 ऑगस्ट आमची पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:55, 6:05 मंगलप्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम, सकाळी 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी भाजीपाल्यावरील विषाणूजन्य रोग या विषयावरची माहिती वाचन विद्या तावडे, सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून होमिओपॅथी आणि आपले आरोग्य याविषयी बोलतील डॉक्टर योगेश पाटील भाग 3 पुनःप्रसारण दुपारी 2:05। 6:50 परिसर पर्यावरण प्रदूषण आणि कायदा या विषयावर प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती भाग 3 ही माहिती आपण पुन्हा ऐकू शकता दुपारी 2:10। कार्यक्रमांची रूपरेषा 6:55, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:40 प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम, 7:45 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा, 20 ऑगस्ट या श्रोता दिनाच्या निमित्ताने आकाशवाणीचे नियमित श्रोते आदिनाथ वाघ यांची सुहास नंदुरे यांनी घेतलेली मुलाखत उद्या 8:40, 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, इंद्रधनुष्य सकाळी 9:30 स्वानंद पठण मंडळ कार्य आणि अनुभव याविषयी मेधा घाणेकर यांच्याशी पूर्णिमा साठे यांनी साधलेला संवाद, सादर करते विवेक वानखडे, सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 गाता रहे मेरा दिल, दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू, 12:00 वनिता मंडळ कलाकृती संघाच्या वासंती पुरंदरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी, सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन, 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र। आमची दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00 5:02 गीतसंध्या,

5:30 आणि युवावाणी मुंबई केंद्रावरून स्टेट यून या सदरात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्रकार पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी साधलेला संवाद. 6:10 गीतबहार, 6:35 लोकसंगीत, 7:30 माझं आवार माझं शिवार मुंबई केंद्रावरून खरीप पिकांवरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 8:15 नाट्यसंगीताचा आस्वाद आपण घ्याल. 8:30 संसद समीक्षा दिल्ली केंद्रावरून, 10:00 रजनीगंधा, तर 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद राशिद खा यांचं गायन राग मारवा. याखेरीज आमची बातमीपत्र होतील नेहमीच्याच वेळेवर. तर असे आहेत आजचे उर्वरित आणि उद्याचे कार्यक्रम. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झाले. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शैला चिखले यांनी गायलेलं हे गीत. संगीतकार आहेत विजय कठीण.

0: श्रावण मासानिमित्त महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर एचडीएफसी म्युच्युअल फंड व एनजे एक्सप्रेस यांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता हॉटेल विवा मारुती मंदिर येथे फक्त महिलांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा. संपर्क 77 77 07 32 18.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: आज श्रावणातला पहिला मंगळवार, तर ऐकूया हे गीत. गायिका आहेत यशोधरा शिंदे आणि सहकारी तर संगीतकार आहेत देवदत्त साबळे.

0: मंगळा गौरीचे करते मनापासून पूजन.
1: असं का बाई,
0: सोडा माझी वाट, मला बोलावतात साजन. ए चला ग, चला साळून की साळकी खेळूया बरा. नाही नाही नाही,
2: साळून की काळकी तुझी माझी पालकी रामा.

चल आ गया भाई लाटे खड़िया। चल नहीं नहीं काहे दम दे।

चला हटूश पान बाई हटूश खेळायचं का? दमता लगेच बाई तू.

0: फिरायला जाऊ आपण नटुश हटुश पानवाई हटुश हटुश पानवाई हटुश चला सुरू करूया आता भांडण भांडण. ए सुनबाई
1: सुरू करा
0: तू सुनबाई हो
1: मीला जाच करायला बरं मला.
0: ए मी आहे जाच करत आजकालच्या मुलींना.
1: चला चला सुरुवात करा.
0: चला चला अगाग सुने
1: काय म्हणता सासूबाई.
0: अगाग सुने
1: काय म्हणता सासूबाई.
0: माझा चंद्रहार काय ग केलास काय ग केलास.
1: बहिणीच्या लग्नात तिलास दिला तिलास दिला.
0: अगाग सुने
1: काय म्हणता सासूबाई.
0: अगाग सुने
1: काय म्हणता सासूबाई.
0: माझ्या वाकीत काय ग केल्यास काय ग केल्यास.
1: भावाच्या लग्नात भाऊजाईला दिल्या भाऊजाईला दिल्या.
0: अगाग सुने
1: काय म्हणता सासूबाई.
0: अगाग सुने
1: काय म्हणता सासूबाई.
0: माझ्या पाटल्या काय ग
1: मामाच्या लग्नात मामीला दिल्या मामीला दिल्या. तुम्हाला काय करायचंय. मी काही करी माझ्या
0: म्हटलं. चला चला कोंबडा करूया.

0: स्वाती जा तिकडून सुपान भरवाई.
1: नाही बाबा मीच काय दरवेळा आणायची.
0: अगं तू लहान आहे आणि वाट बघ सगळ्यांना.

0: चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, माधवरावांचं नाव घेते आग्रह केला म्हणून.
1: सडू बाई सडू तांदूळ सडू, सडू बाई सडू तांदूळ सडू,

Venga,

ايش

कार्यक्रमातलं यानंतरचं लोकगीत गात आहेत अनुपमा देशपांडे आणि संगीतकार आहेत विजय कठीण.

हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7 वाजता मराठीतल्या बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही. आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत. या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 2रा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बीएलओकडे जमा केलेले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2,25,00,000 मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77,00,000 कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओंना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% म्हणजे 28,61,000 मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. ही संख्या 36,00,000 जास्त आहे. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. आकडेवारीचा विचार करता पुण्यातल्या 28,70,000 आणि नागपुरातल्या 14,44,000 मतदारांचे अर्ज मिळाले नाहीत. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिलेले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
0: राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या 2रा टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी

0: रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,000 अधिक हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळेल. युसीआय रोल वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. हा मार्ग मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसरांना जोडणार आहे. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक पुणे शहरात न आणता शहराबाहेरून वळवून वाहतूक कोंडी कमी करणं हा या रिंग रोडचा उद्देश आहे. नवी दिल्लीतल्या पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल देवाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत, ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 4 बाद 84 धावा झाल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ संपला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचं किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत. गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेतल्या प्रगतीत भारताला जगाशी जोडणारं महाराष्ट्र हे समृद्ध भारताच्या निर्मितीचं प्रवेशद्वार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या संधींचा लाभ घेऊन अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावं. राज्य शासन त्यांना इथलं कौशल्य, बाजारपेठ, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

0: सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरेंचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विहित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावा दाटोपला. श्रीलंकेच्या दिवसाखेर 4 बाद 84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तर 101.5 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 7:11 होत आहेत.
2: श्रावण मासानिमित्त महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर HDFC म्युच्युअल फंड व NJ एक्सप्रेस यांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 हॉटेल विवा मारुती मंदिर येथे फक्त महिलांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा. संपर्क 77 77 07 32 18.
3: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
4: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
3: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
5: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-4444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
3: श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30. बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह. श्रावण म्हणजे ओली माती. श्रावण म्हणजे भिजली धरती. श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण आपल्याकडे सहज वापरली जाते. आत्याच्या काळात हा गोडवा काहीसा चिंतेचा विषय बनत चालला आहे. रक्तातील साखर वाढली तर तो मधुमेह या आजाराने ओळखलं जातं. आज आपल्या देशात मधुमेहींची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे. केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही मधुमेही रुग्णांची संख्या वाढताना दिसते. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने नुकतेच डायबिटीज रुरल आउटरीच डिजिटल पोर्टलची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर विश्वास या मधुमेह जागरूकता व्हिडिओ लायब्ररीही सुरू करण्यात आली आहे. वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक आणि मधुमेह तज्ज्ञ असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी या दोन्ही उपक्रमांचे नुकतेच उद्घाटन केले आहे. देशातील मधुमेह आजाराची व्याप्ती, रुग्णांनी घ्यावयाची काळजी, मधुमेह टाळण्याकरता प्रतिबंधात्मक उपाय या मुद्द्यांवर ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ संहिता वालावलकर यांनी दिलेली माहिती आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोते हो, आपल्या देशात गेल्या काही वर्षात मधुमेही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामागची कारणं, त्याचप्रमाणे मधुमेह या आजाराचे नेमके स्वरूप याविषयी माहिती देताना डॉक्टर संहिता वालावलकर म्हणाल्या,
1: आपल्या देशामध्ये सध्या मधुमेह या आजाराचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतंय, कैक पटीने वाढतंय. आणि त्याच्यामध्ये आता पूर्वी शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जरा तफावत होती, तर आता असं दिसतंय की ग्रामीण भागात सुद्धा मधुमेहाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतंय. बायकांमध्ये पण वाढतंय, पुरुषांमध्ये पण वाढतंय, लहान मुलांमध्ये वाढतंय, कॉलेजच्या मुलांमध्ये वाढतंय. म्हणजे थोडक्यात काय की समाजातल्या सर्व स्तरांमधनं हे दिसतंय की मधुमेहाचं प्रमाण वाढतंय. म्हणजे अत्यंत चिंताजनक बाब आहे, कारण आपली पुढची पिढी ही मधुमेहापासून मुक्त असावी. या मधुमेहाचं स्वरूप काय असतं, तर मधुमेहाचे खरं म्हणजे कारणं अनेक असतात, प्रकार अनेक असतात. पण आपण जर का सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जो समाजामधला मधुमेहाचा प्रकार दिसतो की ज्याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये टाईप 2 डायबिटीस म्हणतो, म्हणजे काय की अशा व्यक्तींमध्ये इन्सुलिन हे जे एक हॉर्मोन आहे, हे जे रासायनिक द्रव्य आहे जे आपल्या शरीरामध्ये पॅन्क्रियाज नावाची ग्रंथी बनवते, तर ते आता कमी होत आहे. ते प्रमाण म्हणजे आपलं शरीर इतकं पुरेसं बनवत नाहीये. आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं कारण त्याचं असं आहे की आत्ताच्या काळामध्ये जे ग्रामीण भागात सुद्धा शहरीकरणासारखंच झालेलं आहे. वाटेल त्या वेळेला खायचं, वजनाचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आपल्याकडे. आता आपले इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा लाल किल्ल्यावरनं सांगितलंय की आपल्याकडे देशाला भेडसावणारी सगळ्यात महत्वाची समस्या काय, तर लठ्ठपणा, स्थूलपणा. तर त्यामुळे त्यानंतर व्यायाम, शारीरिक, तो आता लोक जास्त काही करत नाही. रोजच्या आयुष्यामध्ये आपण सगळंच आता असं झालंय, सगळी यंत्र उपलब्ध असल्यामुळे आता प्रत्यक्ष रूपात काही आपण काम करत नाही. तर त्यामुळे व्यायाम नाही, हवं तेव्हा खाणं, प्रचंड प्रमाणात ताण, कमी झोप, आणि त्याबरोबर काही प्रमाणात व्यसनांचा पण त्याच्याशी संबंध आहे. सिगरेट असो की दारू असो, तर अशा विविध प्रकारच्या ज्या समस्या भेडसावतात, त्याबरोबरच प्रदूषण, तर या सगळ्यांचा परिपाक म्हणून मधुमेह काय. तर इवन बाकीची पण म्हणजे उच्च रक्तदाब असो किंवा फॅटी लिव्हर असो, रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं असो, हे सगळे त्याच्याबरोबरचे भाई बंधू जे आहेत, तर ते सगळे आता अधिकाधिक प्रमाणात भेडसावतात.
0: श्रोते हो, एकेकाळी

0: शहरी भागात मोठ्या प्रमाणात आढळणारा मधुमेह आता ग्रामीण भागातही वाढत आहे. शहरांप्रमाणे गावांमध्ये आधुनिक आरोग्य यंत्रणा कमी आहे. त्यांना मधुमेह या आजाराविषयी माहिती मिळावी आणि त्यायोगे त्यांना दक्षता घेता यावी यासाठी केंद्र सरकारनं रुरल आउटरीच डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलची आवश्यकता आणि त्याचा ग्रामीण भागातील रुग्णांना होणारा फायदा याविषयी बोलताना डॉक्टर संहिता वालावलकर यांनी सांगितलं,
1: मधुमेह असो किंवा कुठलेही हे जे आजार आहेत की जे संसर्गजन्य नाही आहे त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणतो. मेटाबॉलिक म्हणजे जे आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्य आपलं जे बदलून गेले त्यामुळे झालेले हे जे विकार आहेत त्याच्यामध्ये मधुमेह हा आघाडीवर आहे. आणि त्याकरता केंद्र शासनाने जो विश्वास नावाचं एक डिजिटल ऍप निर्माण केलं आहे तर ते या बाबतीत अत्यंत उपयोगी पडणार आहे. आणि याचं कारण असं आहे की आपल्याकडे जरी रुग्णांचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात आहे, मग ते मधुमेहासारखं असो, उच्च रक्तदाबाचं असो, स्थूलपणाचं असो, पण त्या मानाने तिथे तितक्या सोयी सुविधा नाहीये, तिथे तितके वैद्यकीय तज्ज्ञ सुद्धा तिथे त्या प्रमाणात नाहीये. बहुतेक सगळे शहरात भागना निमशहरी भागात एकवटले, पण आपण अशा लोकांना दूर ठेवू शकतो का? नाही, ते आपलेच बांधव आहेत आणि त्यांना सुद्धा आपल्याला व्यवस्थित मार्गावर आणायचे, त्यांचं सुद्धा शुगर कंट्रोल करण्याची गरज आहे. तर या दृष्टीने हे जे ऍप आहे तर ती आता हे इतकं साधू सोपं असतं की आपल्या भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलवर आपण हे ऍप डाऊनलोड करू शकतो आणि शहरी भागातली निमशहरी भागातली तज्ज्ञ मंडळी ही सुद्धा त्या ऍप थ्रू तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. तर आपल्या वैद्यकीय सोयसुविधा असोत, औषधांचं कुठल्या प्रमाणात कसं घ्यायचं, मग ते काही लोकांना इन्सुलिनची गरज असेल, काहींना गोळ्यांची गरज असेल, तर हे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी हे ऍप जे आहे ते अत्यंत अत्यंत उपयोगी आहे. आणि मला असं वाटतं की त्याचा खरोखरच खूप उपयोग हा अगदी आपल्या दूरगामी ठिकाणी खेड्यापाड्यात सुद्धा होईल. कारण आजकालच्या काळामध्ये तर हे नेट तर सगळीकडे पसरलंय, हे जे जाळं आहे तर ते जाळं दूरवर पसरलंय आणि त्या या माध्यमातून विश्वास या माध्यमातून मला असा विश्वास आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या सुद्धा बंधू बांधवांना आणि बहिणींना आणि इतरांना सुद्धा आपल्या या सोयी सुविधांचा लाभ आपण नक्कीच घेऊन देऊ शकतो. वैद्यकीय तज्ञांचं मार्गदर्शन उत्तम प्रकारे त्यासाठी होऊ शकेल.
0: श्रोते हो, याबरोबरच विश्वास या डिजिटल लायब्ररीचेही उद्घाटन करण्यात आले आहे. या लायब्ररीचा प्रभावी वापर आणि त्याच्या प्रभावाविषयी बोलताना त्या म्हणाल्या,
1: केंद्र शासनाने ऍप आणलेलं आहे, त्याचं नाव आहे विश्वास आणि त्याची डिजिटल लायब्ररी पण आहे. आता हे विश्वास आणि डिजिटल लायब्ररी ऍप मला असं वाटतं की आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत तर त्यांना तर याविषयी खूपच चांगल्या प्रकारे त्याचा वापर होत असल्यामुळे माहिती असेल आणि ते ऍप सुद्धा काही नाही, आपल्याला प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येतो. आता ज्यांना या थोड्या ऍप विषयी वगैरे थोडं मनात काही शंका कुशंका असतील किंवा ते डाऊनलोड करता येईल का, पुढे का होईल वगैरे अशा काही शंका असतील तरी सुद्धा निर्धास्त रहा. ते अतिशय साधं सोपं असं ऍप आहे, ते आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाऊनलोड करू शकतो आणि त्यानंतर जर का त्या व्यक्तीला ते करता येत नसेल तरी सुद्धा घरामध्ये आपल्या छोटी मंडळी आहेत तर त्यात मुलगा असो, मुलगी असो, सून असो, नात असो, यांच्यापैकी कुणालाही तुम्ही सांगा एका आपल्याकडे फक्त कसली गरज आहे, स्मार्टफोन. त्यामुळे तुम्ही फक्त स्मार्टफोन ह्या मोबाईलवर हे प्ले स्टोअरमध्ये जाऊन ऍप तुम्ही डाऊनलोड करा, त्याचं नाव विश्वास असं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी आपली जी सुरुवातीची माहिती असते पेशंट विषयीची, मग त्या रुग्णाचं वय काय, नाव काय, नंतर लिंग काय, त्यानंतर तुम्हाला तो मधुमेहाचा विकार हा आधीपासूनच आहे की आताच तुम्हाला कळलाय, औषधं काय घेता, डॉक्टरांकडे तुम्ही जाता का, त्याच्यानंतर त्या संदर्भात बाकी कुठल्या काही अडचणी आहेत का, इतर कुठल्या अवयवांना काही इजा झालीये का, म्हणजे जसं की किडनीचा काही विकार आहे का त्याबरोबर किंवा बाकीचे आहेत, तर अशा सगळ्याची तुम्ही त्याच्यात माहिती पुरवू शकता. आणि ती जर तुम्ही सगळी अपलोड केली की त्यानंतर आहे ना ते त्याचं सगळं कनेक्शन घेऊन तज्ज्ञ मंडळींकडे त्याची माहिती पुरवली जाते आणि त्यातून तुम्हाला ती तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन देऊ शकतात. आणखीन काय करण्याची गरज आहे, तुम्हाला आहाराविषयीची वगैरे ही सगळी माहिती त्याच्यात मिळते. तसंच इथे डिजिटल लायब्ररीमध्ये अनेक प्रकारची विविध भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत की ज्यातनं आपल्याला मधुमेह का होतो, कुठला आहार घ्यावा, व्यायाम असेल तर तो कसा करावा, गोळ्या कशा घ्यावा, फॉलोअप कसा करावा वगैरे असं सगळी अनेक प्रकारची अनेक विषयांवरची पुस्तकं ज्या डिजिटल लायब्ररीमध्ये तर जी वाचण्याची पण आपल्याला सोय असते, सुविधा. तर अशा प्रकारे हे विश्वास हे ऍप आणि ही डिजिटल लायब्ररी ही कुणीही वापरू शकतं आपल्या सगळ्या भारतीयांकरता, ते आपल्याला केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे.
0: श्रोते हो, मधुमेह हा आजार होण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून करण्यात येणाऱ्या या विविध प्रयत्नांचा आणि हा रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी या संदर्भात डॉक्टर संहिता वालावलकर यांनी सांगितलं,
1: मधुमेह हा आजार जर का सुरू झाला ना

0: तर तो आपल्या बरोबरच राहतो. तो अतिशय वाईट विकार आहे. कारण का? तो आपल्या बरोबरच राहतो, तो आपल्या बरोबरच जातो आणि त्याच्यापासून उद्भवणारी जी बाकीची कॉम्प्लिकेशन्स आहेत, मग ती हृदयाची असो किंवा इतर कुठल्याही अवयवाची असो, मग ती मेंदूची असो, डोळ्यांची असो किंवा मूत्रपिंडाची असो, ही सगळी होऊ नये यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं, तर आपण मधुमेहच व्हायला द्यायचा नाही. आणि मधुमेहाला नेहमी प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याला करता येते, आपण ते टाळू शकतो, आपण ते पुढे ढकलू शकतो. त्याकरता अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या आपण जर नियमाने केल्या तर हा मधुमेह एकतर होणार नाही किंवा जर होणार असेल तर तो उशिराने होईल. आणि त्याकरता आपण काय करू शकतो, आता थोडक्यात मी सांगते की आहाराविषयी आपण काय करू शकतो. तर प्रथिनयुक्त आहार हा अत्यंत महत्वाचा आहे. प्रथिन म्हणजे काय, की माणूस जर शाकाहारी असो की मांसाहारी असो, प्रथिनात आपल्याला काय घ्यायला हवंय, तर विविध प्रकारच्या डाळी म्हणजे घट्ट वरण किंवा आमटी असतं ते, त्यानंतर वेगवेगळी मोड आलेली कडधान्य ही तुम्ही उसळीच्या रूपात खा किंवा आपण ती थोडी वाफवून किंवा उकळून ज्याला म्हणतो सलाड तर त्या रूपात खा, ज्याला चाट म्हणता येतो तसं खा, त्याचं प्रमाण जास्त वाढवा. नंतर सोयाबीनचं प्रमाण भरपूर असलं पाहिजे, पनीर घरामध्ये बनवून ते वापरता आलं पाहिजे. नंतरच्या दही ताकाचं प्रमाण वाढवा. आणि ज्याला आपण तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका वगैरे म्हणतो, ते ज्याला आपण म्हणतो कर्बद्वी असे प्रकार असतात, तर ते प्रमाणे ना ते कमी करायचं. आपल्याकडे काय ना, भारतीय माणसाचा आहार कसा असतो, जास्तीत जास्त कर्बोदक असतात. म्हणजे आपण भात खातो, आपण भाकरी खातो, आपण चपाती खातो, आपण पोळी खातो, ब्रेड खातो, पाव खातो, तर याचं प्रमाण कमी. घरात जितकं तेल येते ते तेल 50% कमी करा. इथे पण मी सांगते की आपल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरनं सांगितलं की प्रत्येक माणसांनी कमीत कमी 1-1, 2-2 लिटर तेल घरामध्ये कमी करा, जे अतिशय गरजेचे. सो तेल कमी करा आणि ही कार्ब्स कर्बोदक कमी करा, प्रथिनं वाढवा. मांसाहाराचा विचार केला तर त्याच्यामध्ये अंडी आहेत, मासे आहेत किंवा कोंबडी आहे, तर हे जे आपण खातो यात सुद्धा तेलाचं प्रमाण कमी ठेवा आणि ते तसे तुकडे जास्तीत जास्त खा. सो प्रथिनं वाढवा, कर्बोदक कमी करा आणि बाकीची जी पदार्थ आहेत ना, मग ते केक आहेत आणि आईस्क्रीम्स आहेत, बिस्किट आहेत, ब्रेड आहे, ह्याचं सुद्धा प्रमाण अगदी क्वचित कमी करायचं. गोडाधोडाचं प्रमाण कमी ठेवा. हा चांगल्यापैकी उत्तम आहार वाढवा. त्याचा सुद्धा भाज्या, नंतर फळभाज्या असो, पालेभाज्या असो, यांचं प्रमाण वाढवा. की त्याच्यातनं आपल्याला जीवनसत्व सुद्धा मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे वेळेवर जेवा. एकाच वेळेला मी दाबून जेवलो ते भरपूर खाल्लं असं नाही, पोट भरण्यासाठी खायचं ना. आपण का खायचं असतं, अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपल्याला आपल्या संस्कृतीने शिकवलंय. तर त्यात म्हणजे काय आहे की अन्न हे आपलं यज्ञ समजून खा, पेट भर म्हणून खायचं नाही. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे व्यायामाचा. आपल्या शरीराला व्यायामाची अत्यंत गरज असते. मधुमेह असो नसो, आपण स्त्री असो की पुरुष असो, कुठलंही वय असो, शरीराला व्यायाम काय पाहिजे. सगळ्यात उत्तम व्यायाम की ज्याला काहीही खर्च येत नाही, कुठल्याही जिम मध्ये जावं लागत नाही, असा काय आहे तर 40 मिनिटं आपण कॉटनचे मोजे आणि चांगले बूट घालून चालायला जाणं, की ज्याच्यामुळे आपल्याला जरा घाम निघाला पाहिजे. तर रोज 40 मिनिटं चाला, 24 तासात ती 40 मिनिटं, इंग्लिशमध्ये त्याला मी टाइम म्हणजे मला स्वतः करता दिलेला काळ, तर ती 40 मिनिटं रोज चाला. थोडं नंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग म्हणतात, म्हणजे काय की छोटी छोटी वेट्स किंवा डंबेल्स असतात, तर ती उचला. नंतर पूर्वी सूर्यनमस्काराची प्रथा होती, तर अशा प्रकारचे सूर्यनमस्कार घालू शकतो, पुशअप करू शकतो. तर 15 मिनिटं ही आपण जर आपल्या वेट ट्रेनिंगला दिली आठवड्यातून निदान 3 वेळा, तर उत्तम प्रकारचा व्यायाम केला जातो. झोपेचं प्रमाण हे अतिशय चांगलं असलं पाहिजे. प्रत्येकाची झोप काय 8 तास तसेच नाही, पण कमीत कमी 6 तास ती पण गाढ झोप असायला पाहिजे. तर त्याला स्लीप हायजीन म्हणतात, म्हणजे उत्तम प्रकारची झोप असली पाहिजे की ज्याच्यात कुठल्याही मध्ये त्रास, आपला मोबाईल बघत बसलोय, टीव्ही बघत बसलोय आणि मग मी झोपून गेले असं करायचं नाही. झोपायची आपली जर का चांगली तुम्ही 6 ते 8 तुमच्या गरजेप्रमाणे, प्रत्येकाचं शरीर वेगळी झोप असतं, तर ते जर तुम्ही केलं, छंद जोपासले. प्रत्येक माणसाला काही ना काही छंद हवा, गाण्याचा असेल, चित्रकलेचा असेल, जो काय असेल तो, चांगलं वाचन असेल, तर ते तुम्ही करा. मन प्रसन्न ठेवा आणि हे आयुष्यभराचा तुम्ही व्रत करा. हे असं काय आज उद्या परवासाठी नाही, हे आपल्याला सगळ्यांना करायचं, आयुष्यभर करायचं. आणि हाच माझ्या मते आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, पूर्ण समाजासाठी, आपल्या अख्ख्या देशातल्या एक आणि एक नागरिकासाठी एक छोटासा हा एवढाच फक्त मूलमंत्र देऊ शकते. सुखानी राहा, आनंदात राहा, आरोग्यपूर्ण.
1: श्रोते हो, मधुमेह या आजाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर विविध उपचार उपलब्ध असले तरी ते होऊ नये यासाठी आहार, विहार आणि व्यायाम यांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत. प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला आहे या उक्तीवर विश्वास ठेवून या आजारापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना हा आजार झाला आहे त्यांनाही फार घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य ती काळजी घेतल्यास तेही सामान्य जीवन आरामात जगू शकतात. या आजाराची व्याप्ती

ती जरी वाढत असली तरी त्यावरचे उपचार आणि त्यातील नवोन्मेषही सतत सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया किसान वाणी.
1: श्रोतेहो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच
0: है? बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानातील भात पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल दहीफळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत। शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोतेहो, हल्ली वातावरण फार बदलतं आहे, कधी खूप जोरात पाऊस येतोय तर काही दिवस कोरडे जात आहेत, तर बदलत्या हवामानात भात पीक व्यवस्थापन कसं करायला हवं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, आणि याबद्दल आज आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत पालघर मधील कृषी संशोधन केंद्र येथील तज्ज्ञ डॉक्टर अमोल दहीफळे। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
4: नमस्कार।
3: सर, बदलतं हवामान आहे म्हणजे नेमकं काय?
4: बदलतं हवामान मध्ये जे पावसाचं चक्र आहे, जे हवामानाचं चक्र आहे, त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, म्हणजे आपण सांगतो की मृग नक्षत्राच्या वेळेस 7 जूनला पाऊस येतो, तर हे चक्र सगळं बदललेलं आहे। पावसाची अतिवृष्टी होणं, पावसामध्ये खंड पडणं, खूप कमी कालावधीत अधिक पाऊस पडणं, आणि खूप मोठा कालावधी खरीप हवामानाचा हा कोरडा जाणं, हे जे सगळे मोठे बदल आहेत, ह्या बदलाला आपण हवामानातील बदल असं शेतकरी मित्र प्रामुख्याने संबोधत असतात। आता यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे तापमान आहे, तापमानामध्ये सुद्धा बदल होत आहेत। जे तापमान 40-42 डिग्री सेल्सिअस पर्यंत होतं अधिक जायचं उन्हाळ्यामध्ये, ते आता 45-46 पर्यंत काही ठिकाणी, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातं, आणि थंडीच्या दिवसामध्ये खरीप हंगामामध्ये सुद्धा तापमान मोठ्या प्रमाणात हे कमी होतं। ह्या सगळे जे बदल आहेत हे खूप जलद गतीने होत आहेत, आणि ह्या बदलांना सगळे आपण बघतो की हवामानातील हे बदल प्रामुख्याने ते

0: जाणवतात आणि याचा मोठा विपरीत परिणाम हा शेतीच्या उत्पादकतेवरती होत असतो.
1: बरोबर. यंदा आपण पाहिलं की अल निनोची परिस्थिती आहे असं सतत वेगवेगळ्या ठिकाणांहून बोललं जात होतं, तर ही जी भूमिका आहे हवामानाची तर त्याबद्दल काय सांगाल?
0: अल निनो म्हणजे प्रामुख्याने मी आपल्याला सांगू इच्छेल की प्रशांत महासागराच्या समुद्राच्या पृष्ठावरील तापमान जेव्हा वाढतं आणि तिकडची जी वारे आहेत ती वारे आपल्या भारताच्या बाजूने वाहत येतात आणि ते तापमान जेव्हा वाढतं त्याचा विपरीत परिणाम हा जो होतो ना त्या प्रक्रियेला अल निनो असं संबोधित दिलं जातं. आणि अल निनोमुळे काय होतं, अल निनोचे परिणाम असे आहेत की पाऊस आहे जो 10-15 दिवस त्याचा खंड जाणवतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती जाणवते. ह्या ही जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेमुळे जी वातावरणातील सगळी जी बदल आहेत मुख्य प्रमाणे ह्याला मोठा एक भार भेटतो आणि पावसाची कमतरता, पावसाचं जे वितरण आहे त्याच्यामध्ये अनियमितता होते. ही एक प्रामुख्याने मोठी घटना ह्या दरम्यान होते. पाऊस उशिरा होतो, खंड पडतो आणि काही काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होते. हा अल निनोचा हा एक मोठा परिणाम ह्या बदलत्या हवामानामध्ये दिसून येतो आणि ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो की अल निनोचा हा सगळा परिणाम आहे. आणि ह्या परिणामामुळे भाताचं जे उत्पादन आहे ह्या दीर्घ पावसाचा खंड असेल किंवा अतिवृष्टी असेल मोठ्या प्रमाणात भाताच्या उत्पादकतेवरती भाताच्या रोपवाटिकेवरती परिणाम होतो आणि प्रामुख्याने भाताचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घटतं. हा याचा एक मोठा परिणाम होतो.
1: बरं, भात हे पाऊस पडल्यानंतर घेतलं जाणारं पीक आहे, तर बदलत्या हवामानाचा भात पिकावर जो परिणाम होतो तो सर्वाधिक कोणत्या टप्प्यामध्ये होतो?
0: आता महत्वाची गोष्ट आहे की खरीप आपला चालू होतो जूनपासून आणि पावसाच्या आगमनानुसारच खरीप चालू होतो. तर ज्या भाताच्या वेगळ्या वेगळ्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाची रोपवाटिकेची अवस्था आहे, नंतर लागवड पुनर्लागवड करतो ती अवस्था आहे, फुटवे फुटायची अवस्था आहे, फुलोरे धरायची अवस्था आहे, नंतर दाणे भरण्याची अवस्था आहे. ह्या सगळ्या अवस्था खूप महत्वाच्या असतात भाताच्या उत्पादनासाठी आणि ह्या सर्व अवस्थेमध्ये कधीही अतिपाऊस पडला किंवा पावसाचा खंड पडला किंवा कमी कालावधीत मोठा पाऊस आला आणि पावसाचा मोठा खंड पडला, कोरडं असं वातावरण झालं, त्याचा खरोखर मोठा परिणाम ह्या अवस्थेमध्ये असतो. सुरुवातीला मी सांगू इच्छेल की रोपवाटिकेची जी अवस्था असते आपण 21 दिवसाचं रोप असं भाताचं लावत असतो आणि ह्या पहिल्या भाताचं रोप जर आपलं जोमदार आणि सज्जल असं नसेल तर त्याचा खरोखर दुष्परिणाम जाणवतो. शिफारसीत विद्यापीठाचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे म्हटलं जातं की 21 दिवसाचं रोप पेरल्यानंतर तर साधारणतः ते लागवडीसाठी अतिशय योग्य तो कालावधी असतो. आणि ह्या कालावधीमध्ये जर भात कोरडवाहू प्रकारच्या शेतीमध्ये जर पावसाचा खंड पडला तर जोमदार रोप तयार होणार नाही, ते रोप लावणी योग्य राहणार नाही, परत कीड रोगास लगेच बळी पडणार असं रोप ठरेल आणि त्याचा मोठा परिणाम हा भाताच्या उत्पादनावरती होतो. नंतरची दुसरी अवस्था आहे की पुनर्लागवड, त्याच्यामधला जर कालावधी वाढला नंतर त्यामुळे जर तुमचा फुटवे फुटण्याचा कालावधी वाढला नंतर फुटवे फुटल्यानंतर फुलोऱ्याचा कालावधी वाढतो आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये जर मोठा खंड पडला, पावसाचं जर वातावरण बदलतं मिळालं, अतिवृष्टी असेल किंवा खंड पडला, ह्या दोन्हीचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात या सगळ्या अवस्थेमध्ये भाताच्या पिकावरती आपल्याला प्रामुख्याने दिसतो.
1: बरं, म्हणजे भात लागवडीनंतर कोणत्याही अवस्थेमध्ये पाऊस प्रमाणात पडणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. पावसाला उशीर झाला तर शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित आहे?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या पूर्ण कृषी व्यवस्थेमध्ये जे आपला महाराष्ट्र शासन असेल किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषद असेल यांच्या मार्फत प्रत्येक शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी मौसम सेवा ह्याद्वारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती की पुढच्या काळामध्ये पुढच्या 5 दिवसामध्ये कशा प्रकारचं हवामान साधारणतः त्या विभागामध्ये राहणार आहे असे सर्व सरळ संदेश दिले जातात. ह्या संदेशाला अनुसरूनच त्यांनी ती पेरणी करावी. पावसाला उशीर होणं हे अपेक्षित असतं. कृषी विभागामार्फत, विद्यापीठांमार्फत, संशोधन केंद्रामार्फत ह्याची जनजागृती केली जाते की आत्ताच आपण पेरणी करू नका, मान्सून आलेला नाहीये. कधी कधी हा पूर्व मान्सून पाऊस असतो, कधी कधी शेतकरी त्याचा चुकीचा अर्थ समजून घाई करतात पेरणीची, तर पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत मान्सूनाचं आगमन होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई न करणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि योग्य वाणांची निवड करणे, चटई पद्धतीने त्याची लागवड करणे, उशीर झाल्यानंतर चटई पद्धतीने रोपांची लागवड करून मग तो मशीनद्वारे कसं पेरतील त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि प्रभावी पाऊस झाल्यानंतर लगेच त्याची पेरणी करून त्याची रोपांची पुनर्लागवण करायची. पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाची मुद्दा आहे की जोपर्यंत कृषी विभागामार्फत, विद्यापीठांमार्फत मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा होत नाही तोपर्यंत शेतकरी मित्रांनी पेरणीची घाई करू नये. असं झाल्यास त्याला परत पुनर्पेरणी करण्याची गरज भासवेल आणि त्यावेळेस बियाणं उपलब्धता हा एक महत्वाचा विषय ठरू शकतो आणि त्याच्यामुळे त्याचा तो हंगाम हा त्रासदायक होऊ शकतो. ही एक महत्वाची गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते.
1: एकंदरीतच शेतकऱ्यांनी हवामान

0: हवामानाचा अंदाज जो आहे तो वेळोवेळी पाळला पाहिजे.
1: होय, निश्चितच.
0: अतिवृष्टी झाल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात शेतकऱ्यांनी?
1: आपण बघतो, आपण जी चर्चा करतोय वातावरणातील बदल म्हणजे पावसाचा खंड किंवा कमी कालावधीमध्ये खूप अतिवृष्टी, म्हणजे एका दिवशी 500-600 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद सुद्धा ह्या 2026 सीझन मध्ये बघितलेली आहे. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा अतिवृष्टी होते तर अतिरिक्त जे पाणी पडलेले आपल्या शेतामध्ये त्याचा लगेच निचरा करायचा आहे. बांध फुटलेले असतील तर बांध बंदिस्ती करून घ्यायची आहे, तो एक महत्वाची गोष्ट आहे. आणि पाणी ओसरल्यानंतर जे नत्र आहे म्हणजे नायट्रोजन जे सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्य आहे, त्याची काय परिस्थिती त्यानुसार परत ते एक थोडासा हलकासा डोस आपण त्यांना द्यावा पिकाला. आणि किडींचा किंवा रोगाचा काय प्रादुर्भाव आहे तो तपासणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी शेतामध्ये जाऊन त्याचं व्यवस्थित निरीक्षण घेऊन मग त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करता येतील. आणि काही काही ठिकाणी रोपं वाहून जातात अतिवृष्टीने, अशा ठिकाणी परत पुनर्लागवड करायची. काही ठिकाणी रोपं उपलब्ध असतील तर त्याची पुनर्लागवड करून घ्यावी आणि आपली बांधबंदिस्ती करून अतिरिक्त पाणी काढून आपलं शेत व्यवस्थितरित्या भाताच्या शेतीसाठी ठेवावं, हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सूचना आहेत.
0: आता अशीच विपरीत परिस्थिती सुद्धा कधी उद्भवते की पाऊस अगदीच कमी पडलाय, कोरडं झालंय सगळं, तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं?
1: अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पुनर्लागवड जेव्हा शेतकरी करतात 21 दिवसानंतर, त्यानंतर जर कालावधी पावसाचा खंड पडला तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेलं संरक्षित पाणी, त्यांचं तळ असेल, डबके असतील किंवा त्यांच्याकडे बोरवेल असेल, अशा वेळेस सुरक्षित करण्यासाठी त्या पिकांचं ते एक जीवनरक्षक पाण्याची सिंचनाची गरज आहे. नंतर तण नियंत्रण करणे, जे त्या जास्त पाणी घेणार नाहीत त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि जमिनीत ओल राहावी ह्याच्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं पाणी द्यावं. आणि त्याच्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात हवं, त्याची पण एक महत्वाची गोष्ट आहे. जमीन ही आरोग्यदायी आणि सक्षम असली पाहिजे, त्याने असलेलं पाणी धरून ठेवलं पाहिजे. ह्याच्यासाठी शेतकरी मित्रांनी तयार राहिलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात होणार आहेत. आणि हिरवळीच्या खतांचा वापर जर केला तर आपल्याला दीर्घकाळी मोठ्या प्रमाणात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची आपण यामध्ये वाढवून ठेवू शकतो. तर ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे.
0: बरं, आता या सगळ्यामध्ये एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे खतांची मात्रा. तर मग खत व्यवस्थापन कसं करायला हवं?
1: आता अतिवृष्टीमुळे जे सगळ्यात महत्वाचं मूलद्रव्य अशी नमूद केल्याप्रमाणे नत्र असतं. तर नत्र हे अतिशय चंचल असं मूलद्रव्य आहे जमिनीमध्ये, ते लगेच वाहून जातं. जेव्हा आपण नायट्रोजन किंवा नत्र जमिनीमध्ये टाकतो एकतर तो पिकांकडे जातो, नंतर वाहून जातो, वातावरणात उडून जातो, मुळांच्या खालच्या स्तराला तो जातो जो उपलब्ध होत नाही मुळांना पिकांना. तर हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की खतांचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी जे शिफारसित खतांच्या मात्रा दिलेल्या आहेत, शिफारसित जे खते आहेत नत्र स्फुरत पलाश विद्यापीठाने दिलेले, तेवढेच त्या पिकाला द्यायचे. अतिवृष्टी झाली असेल किंवा कोरड परिस्थिती असेल, पिकामध्ये जमिनीमध्ये पाण्याची परिस्थिती कशी आहे त्यानुसार त्याचा ओल असल्याशिवाय आपण ही जी खत आहे ती खत देऊ नये. सगळ्यात महत्वाची गोष्ट ओल असतानाच द्यावा. आणि शिफारसित खतांच्या मात्रा ह्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यात जाव्या लागतात. म्हणजे जे नत्राची शिफारसित मात्रा आहे त्या पूर्ण कालावधीत पिकाच्या तिच्यापैकी 50% नत्राची मात्रा आणि पूर्ण पालाश आणि पूर्ण स्फुरत ह्या सगळ्यांची आपल्याला जी द्यायची आहेत त्या मात्रा ह्या सुरुवातीला द्याव्या, लागवडीच्या वेळेस पुनर्लागवडीच्या वेळेस द्याव्यात. आणि नत्राची जी मात्रा आहे ती फुटवे फुटण्याच्या वेळेस 25% आणि फुलोराच्या वेळेस 25% अशा 2-3 टप्प्यामध्ये विभागून द्यावी, ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि त्या जमिनीमध्ये ओल किती आहे त्या ओलीनुसार त्या द्यायच्या आहेत. ओल नसेल, कोरड जर असेल तर कोरड परिस्थितीमध्ये आपण ह्या नत्राच्या मात्रा त्या जमिनीमध्ये द्यायच्या नाहीत. आणि काही काही ठिकाणी कधी कधी असं जाणवतं की सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा कमतरता आहेत जमिनीमध्ये, कधी कधी झिंक असेल, फेरस असेल, ह्याच्या कमतरता जाणवतात. तर त्यानुसार त्या कमतरतेनुसार जमिनीची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांनी तयार करून ती देण्याची गरज आहे.
0: बरं, पण आता तुम्ही म्हणालात की नत्र हे लवकर वाहून जातं किंवा ते स्थिर नाहीये, पण मग ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण होते, पिकं वाहून जातात, तर त्यावेळेस कसं ओळखायचं की किती नत्राची मात्रा आवश्यक आहे?
1: खूप जर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी असेल, पुनर्लागवड केल्यानंतर किती कालावधीमध्ये ती अतिवृष्टी आलेली आहे, लगेच जर अतिवृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी भरपूर 1-2-4-5 दिवस राहिलं तर आपण दिलेली खताची मात्रा ही पूर्ण गेली जसं समजावं आणि ती 25% नत्राची मात्रा परत पुनः देण्यात यावी, हे त्या त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीवरती अवलंबून आहे. तिथं काय परिस्थिती आहे, किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, किती कालावधीसाठी तो पाणी त्यांच्या शेतामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीवरती ते अवलंबून. को 1-2-4 दिवस जर पाणी सतत शेतामध्ये असेल, साधारणतः 10-15-20 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्त, तर निश्चितच जी दिलेली मात्रा आहे ती पुनश्च आपल्याला खतांच्या मात्रा त्यांना परत द्याव्या लागतील. आणि त्यात मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान पण होतं, ती खतं वाहून जातात, पिकाला उपलब्ध होत नाहीत. कोरडी परिस्थिती असेल तर शिफारस अशी आहे की कोरड्या परिस्थितीमध्ये आपण पुनर्लागवड करू शकत नाही, कारण की चिखलनी

0: करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाऊस लागतो, पाणी लागतं. पाणी असतानाच चिखलणी होते, चिखलणी झाल्यानंतर लगेच त्याच दिवशी पुनर्लागवड करण्याची शिफारस विद्यापीठाने केली आहे. आणि अशावेळी ती जी खतांच्या मात्रा आहेत तेव्हा ते दिले जातात. पण नंतर जी कोरड पडेल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण पालाश, पूर्ण स्फुरद आणि अर्ध नत्र, म्हणजे 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश, हे आपण पुनर्लागवडीच्या वेळेस देतो. आणि नंतर जो पावसाची कोरड असेल, जो दुसरा टप्पा नंतरचा द्यायचा आहे, जो फुटवे फुटण्याच्या अवस्थेत द्यायचा आहे, ती पाऊस आल्याशिवाय, कोरड गेल्याशिवाय तो शेतकरी मित्रांनी देऊ नये. थोडासा वेळ लागला तरी चालेल. आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच पिकाच्या ज्या वाढीच्या अवस्थेत त्याच्या मोठा त्याच्यावरती ताण येतो, नैसर्गिक अनैसर्गिक दोन्ही प्रकारचा तो ताण येतो. आणि त्या ताणामुळे सुद्धा त्याची जी वाढ आहे ती वाढ खुंटते. आणि मग जसं लगेच पावसाचं आगमन होईल, एक पावसाची सरी येतील, त्यानुसार मग ते खत देऊन ज्यांच्याकडे सिंचनाची अवस्था असेल कोरड असलेल्या कालावधीमध्ये, त्यांनी त्यांच्या सिंचनाच्या जी उपलब्धता आहे ती सिंचन देऊन त्याच्यामधली कोरड आपल्याला तिथली काढून टाकतो.
1: बरं, हवामान बदलामुळे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, तर त्याबद्दल काय सांगा?
0: काय आजकालच्या परिस्थितीमध्ये ब्राऊन प्लांट हॉपर, खोडकिडा, लीफ फोल्डर, किंवा रोगांमध्ये बघितलं की ब्लास्ट आहे, कडा करपात, बॅक्टेरियल लीफ ब्लास्ट, अशा ह्या वेगळ्या वेगळ्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव खरोखर अशा वातावरणाच्या बदलत्या परिस्थितीमध्ये आढळतो. त्यासाठी आठवड्यात एकदा तरी शेतामध्ये जाऊन निरीक्षण घ्यायचे आहेत. आपला प्रकाश किंवा फेरोमोन सापळ्यांचा वापर करायचा आहे. पिवळे चिकट सापळे जे असतील ते तिथे लावायचे. आणि आर्थिक पातळी जर कुणी कोणत्या किडीच्या प्रादुर्भावामध्ये ओलांडली, तर त्याच वेळेस शिफारसीत जी काही तुमची मात्रा आहेत फवारणीच्या, त्या रसायनांचा वापर करावा. आणि शेतीमधले कीड रोग नियोजनाकडे आपण खरोखर लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण की काय होतं बऱ्याचदा की पाऊस पडतो आणि थांबतो आणि एकदम कोरड पडते, अशा वेळेस करप्याचा किंवा खोडकिड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. शेतकरी मित्र एक जाणकार शेतकरी हा सज्ञान असतो, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण तरी पण आपल्याकडे त्या सगळ्या कीटकनाशकांची एक पूर्ण ज्ञान हवं आणि कधी त्या किंवा कोणत्या परिस्थितीत आर्थिक पातळी ओलांडल्यानंतरच त्या फवारण्यात याव्यात.
1: बरं, हवामान स्मार्ट भात शेती हा जो प्रकार आहे तो काय आहे?
0: इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भारत हा मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करतो. सगळ्यात जास्त भाताची लागवड ही मोठ्या क्षेत्रावरती पूर्ण भारतभर केली जाते. हवामान स्मार्ट भात शेती म्हणजे बदलत्या हवामानाला अनुकूल असलेली भात शेती करायची. त्या त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे, काही ठिकाणी वर्कस जमिनी असतील तर त्या ठिकाणी आपण पेरभाताकडे जाऊ शकतो का, मग ती पेरभाताला अनुकूल असलेल्या कोणती जी वाण आहे त्याचं नियोजन केलं पाहिजे. आपण जर जमीन आपल्या खलाटीची असतील तर तिथे आपण पुनर्लागवड करणार असेल तर पुनर्लागवड केल्या करताना किती दिवसाची आपण जात वापरणार आहोत, ती कीड रोगास म्हणजे बळी पडणारी आहे का, त्या जातीचा कालावधी किती आहे. नंतर पाण्याची जी गरज आहे, आपण भाताच्या अवस्थेनुसार जर ह्याच्यामध्ये बदल झाला, भात पावसाच्या पूर्ण साखळीमध्ये बदल झाला, तर ते आपल्याकडे त्याचं नियोजन पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खतांचं नियोजन. खतांचं नियोजन आहे त्याच्यासाठी जे बदलते हवामान शेतीमध्ये स्मार्ट शेतीसाठी जे वेगवेगळे नियोजन सांगितलेलं आहे, म्हणजे लीफ कलर चार्ट आहे, ते हे थोडंसं एक पट्टी असते वेगळ्या वेगळ्या कलरची, त्याची किंमत मला वाटतं 100 रुपयापेक्षा जास्त नसेल, त्याचा वापर करावा. त्यानुसार नत्राचं नियोजन करावं. नंतर जे वेगवेगळे चांगले ॲप आहेत डेव्हलप केलेले कृषी विभागाने विद्यापीठाने, त्यानुसार त्याचं नियोजन करावं. आपली जी शेती आहे ही शेती स्मार्ट करण्यासाठी आपल्याला कीड रोगाच्या प्रादुर्भावाचं, कीड रोगांचं पूर्ण सखोल ज्ञान हवं. कधी कोणती कीड रोगाची कशी साखळी आहे, त्याची सायकल कशी आहे, हे जाणूनच त्यानुसार त्याच्या फवारणीच्या कीटकनाशकाच्या कराव्या. हीच ह्याच प्रकारच्या शेतीला हवामान स्मार्ट शेती असं प्रामुख्याने म्हटलं जातं. आणि जे शेतकरी ह्या सगळ्या शेतीचा अवलंब करतात ते खरोखरच असं आढळतं की त्यांचं उत्पादन आहे, हे उत्पादन निश्चितच वाढतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं एकात्मिक शेती नियोजन, एकात्मिक नत्र खतांचं नियोजन, एकात्मिक कीड नियोजन, एकात्मिक रोग नियोजन, ह्या सगळ्यांचा वापर करून आपण जे उपलब्ध असलेल्या तांत्रिक शिफारसींचा वापर आपल्या शेतीमध्ये केले तर निश्चितच त्या शेतकऱ्याला आपण एक स्मार्ट राईस फार्मर किंवा स्मार्ट भात शेतकरी असं संबोधलं जातं.
1: बरं, पावसाला 15-20 दिवस जर उशीर झाला तर शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे.
0: पावसाच्या आगमनानुसारच पेरणी करायची आहे. पेरणीची घाई अजिबात शेतकरी मित्रांनी करू नये. त्यांच्या ज्या रोपवाटिका लावायच्या आहेत आणि जे ज्यांना पेरभात करायचा आहे, ज्यांच्याकडे वर्कस जमिनी आहे, त्या शेतकऱ्यांनी सुद्धा पेरणीची घाई करू नये. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मान्सूनाचं आगमन झाल्यानंतरच पेरणीकडे जायचं आहे आणि त्यामुळे जो पावसाचा जरी उशीर झाला तरी मोठा फटका हा बियाण्याला त्याच्या

0: किंवा पुनर्लागवडीला होणार नाही ह्याच्याकडे जायचंय. आणि काही ठिकाणी उशीर झाला तर चटई रोपवाटिका करतात, ज्यांच्याकडे मशीन उपलब्ध आहेत, ज्याचे मशीनद्वारे काल लागवड बरेचसे शेतकरी मित्र करतात, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चटई रोपवाटिकाचा वापर करून सुद्धा आपल्याला पुनर्लागवड करतात ह्याच्याकडे खरोखर लक्ष देण्याची गरज आहे.
1: बरं, फुलोरा आणि दाणे भरण्याची जी अवस्था असते त्या अवस्थेत जर पाण्याचा ताण आला तर काय परिणाम होतो?
0: भाताच्या ह्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत पीक वाढीच्या, त्यामध्ये ही फुलोरा आणि दाणे भरण्याची अवस्था ही फार महत्त्वाची अवस्था समजली जाते. आणि अशा अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर मोठ्या प्रमाणात त्याच्या उत्पादनावरती फरक होतो. म्हणजे काय होतं की परागीकरण, आपण बघतो की जे परागकण आहेत ते परागीकरणाच्या वेगावरती, परागीकरणाच्या प्रक्रियेवरती हा मोठा परिणाम होतो. दाणे पूर्णतः भरत नाहीत, रिकामे दाण्यांचं प्रमाण वाढतं आणि उत्पादनात मोठी घट होते. मूळतः काय होतं की दाणे भरण्याची जी प्रक्रिया आहे भातामध्ये ही सकाळच्या वेळेस होते, म्हणजे सकाळी साधारणतः 8 ते 11 दरम्यान ती प्रक्रिया होत असते. आणि ह्या दरम्यान जर पाऊस आला तर मोठ्या प्रमाणात दाणे भरण्याची प्रक्रिया, परागीकरणाची प्रक्रिया, म्हणजे परागकण एकमेकाला चिटकतात, ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत आणि कधी कधी ते परागकण पाण्यामुळे फुगतात. ह्या अशा सगळ्या गोष्टी बारीक तांत्रिक गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे कसं होतं की दाणे भरण्याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात तिथं त्याच्यामध्ये त्रासदायक होते आणि दाणे पूर्णतः भरले जात नाहीत. भाताची जी ओंबी आहे त्याच्यामध्ये पोचट धान्याचं प्रमाण टक्केवारी वाढतं आणि त्याचा मोठा परिणाम हा उत्पादनावरती होतो. त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेस पाऊस असणं हे पण एक, समजा काहीच बदल झाला नाही, सगळं वातावरण व्यवस्थित आहे, पण ज्या ठिकाणी सकाळच्या परागीकरणाच्याच अवस्थेमध्ये, फुलोरेच्या अवस्थेमध्ये सकाळच्या वेळेस जर पाऊस असेल तर तिथे एक मोठा परिणाम ह्या आपल्या परागीकरणावरती, या सगळ्या अवस्थेवरती आपल्याला तिथून दिसून येतो. आणि त्याच्यामध्ये काय करायचंय की आपल्याकडे जर ताण आला पिकाचा पाण्याचा तर त्यावेळेस आपलं संरक्षित पाणी आपल्याला द्यायचं आहे आणि त्या ताणातनं आपल्याला पिकाला तिथून काढता येईल. आणि आवश्यकतेनुसार, गरजेनुसार जमिनीमध्ये जो ओलावा आहे तो ओलावा टिकून ठेवावा आणि आवश्यकतेनुसार कीड रोगांचं नियंत्रण तिथे केलं की त्याचा परिणाम हा आपल्याला चांगला उत्पादन वाढीसाठी आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेमध्ये तिथं दिसू शकतो.
1: काढणीच्या वेळी जर सतत पाऊस पडत असेल तर अशा वेळी काय करायला हवं?
0: ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. जसं पेरणीच्या वेळी सांगितलं की आपले जो हवामानाचा जो संदेश आहे त्या संदेशानुसारच अगदी आपल्याला ते बघायचं आहे की पाऊस कधी, योग्य वेळीस आपली कापणी करायची जेव्हा पीक पूर्ण तयार होतं आणि कापणीनंतर जर लगेच पाऊस आला तर समजा आपलं पीक भिजलं तर लगेच ते तिथून काढून कोरड्या ठिकाणी ठेवून ते सुकवायचं आहे. आणि कधी कधी असं होतं की भात कापून शेतकरी मित्र कापून शेतामध्येच ठेवतात सुकवण्यासाठी, ते शेतात न ठेवता आपण आपल्या कोरड्या ठिकाणी येऊन, कारण की शेतात बऱ्याच वेळेस बघितलं तिथेच पाऊस आला तर ते तिथेच परत त्याचं उगवण होते त्या दाण्यांची. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांना असं सांगणं की कापल्यानंतर लगेचच जे आपले हवामान खात्याचे संदेश आहेत, विद्यापीठाचे संदेश आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्राचे संदेश आहेत, त्यानुसार कापणी करावी, घाई करू नये, कापल्यानंतर आपलं भात पीक कोरड्या ठिकाणी ठेवावं आणि लगेच काही दिवसामध्ये त्याचं उडवं रस्त्यात शेतकरी मित्रांनी लगेच त्याची जोडणीची प्रक्रिया, ज्या शिफारसीत मशिनरी आहेत जोडणी यंत्राद्वारे, ती लवकर करून घ्यावी.
1: बरं, भात शेती अधिक शाश्वत करण्यासाठी काही महत्वाची तत्व आहेत का?
0: भात शेती शाश्वत करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन, टिकवत असलेलं पाणी, आपण लावत असलेल्या भाताच्या जी वाण आहेत, ज्या जाती आहेत, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. बदलत्या वातावरणाला तग धरून ठेवणाऱ्या जातींचा वापर प्रामुख्याने आपण केलेला पाहिजे. आणि भाताच्या तंत्रज्ञानामध्ये विद्यापीठाने दिलेलं जे तंत्रज्ञान आहे, जे बदलतं तंत्र आहे, ह्याच्यामध्ये हिरवळीचं खत आहे. हिरवळीचं खत म्हणजे मुख्यतः आपण पेरणी जूनमध्ये करतो, जी रोपवाटिका जूनमध्ये लावतो आणि पुनर्लागवड जुलैमध्ये करतो, साधारणतः 21 दिवसाचं रोप आपण लावतो, तेव्हा हा पाऊस हा चालूच असतो. आणि ह्या दरम्यान जर आपण जर हिरवळीची खत असेल, म्हणजे ढेंचा असेल किंवा ताग असेल, ह्या हिरवळीच्या खतांचा जर वापर आपण मुख्य शेतीमध्ये जर केला आणि ती जर आपल्या चिखलणीच्या वेळेस गाडली गेली तर मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये गाडले जातात आणि त्याचा परिणाम आपल्या भाताच्या चांगल्या उत्पादनाकडे होतो. त्यासाठी शेतकरी मित्रांना काही जास्त मोठा खर्च नाही, तर ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि ह्यामुळे जमिनीची धूप कुठेतरी थांबते आणि उपलब्ध असलेल्या सगळ्या खतांचा, अन्नद्रव्यांचा वापर आणि सेंद्रिय गर्भ उच्च होण्यासाठी ह्याचा फार मोठा एक हातभार ह्या जमिनीच्या आरोग्यासाठी लागतो.
1: बरं,
0: तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण वापर केला, योग्य वेळी खतं, शिफारसित खतांच्या मात्रा, योग्य कीटरोग नियोजन, आर्थिक पातळी ओरडल्यानंतरच कीटकनाशकांचा वापर आणि शिफारसित खतांच्या मात्रा, योग्य पाण्याचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला तरच खरोखर मला वाटतं की भात शेती शाश्वत

0: होण्यासाठी एक मोठा हातभार लागेल. आणि आजकालच्या आपण काळात बघतो की मजुरांची कमतरता आप जाणवते, तर
1: बरोबर.
0: एक यांत्रिकीकरण भात शेतीमध्ये एक महत्त्वाचं आहे आणि केलेलं आहे. त्या यांत्रिकीकरणाचा कसा मोठ्या प्रमाणात यंत्रांचा वापर, म्हणजे लावणी यंत्र असेल किंवा कापणी यंत्र असेल, झोडणी यंत्र असेल, ह्याचा वापर शेतकरी मित्रांनी खरोखर करण्याची गरज आहे असं मला वाटतं.
1: बरं, जाता जाता आपल्या सर्व शेतकऱ्यांना काय संदेश द्या?
0: शेतकरी बंधूंना एवढाच संदेश आहे की जेही शेतकरी भात शेती करत असतील, तर आपण चांगल्या प्रतीचं योग्य पद्धतीचं बियाणं आपल्याला कसं मिळेल ह्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यापीठाच्या सगळ्या शिफारसी तंत्रज्ञान आहेत त्याच्याकडे आपण थोडंसं वळायला पाहिजे. आणि संबंधित जे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे भात शेतीमधली जी शास्त्रज्ञ आहेत, जिथे काही संशोधन केंद्र असेल, विद्यापीठ असेल, त्यांच्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे, त्यांच्याशी निगडीत असलं पाहिजे. आणि आपल्या भात शेतीत असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शास्त्रज्ञाकडनंच ती सोडवली गेली पाहिजेत. आपल्या ज्ञानाचं अजून नवीन नवीन काय काय तंत्रज्ञान आहे हे जाणून घेतलं पाहिजेत. आणि ह्या माध्यमातूनच भात शेती एक समृद्ध शास्त्र

0: म्हणजे भात शेतीमधली जी शास्त्रज्ञ आहेत, जिथे काय संशोधन केंद्र असेल, विद्यापीठ असेल, त्यांच्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे, त्यांच्याशी निगडीत असलं पाहिजे आणि आपल्या भात शेतीत असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शास्त्रज्ञाकडनंच ती सोडवली गेली पाहिजेत. आपल्या ज्ञानाचं अजून नवीन नवीन काय काय तंत्रज्ञान आहे हे जाणून घेतलं पाहिजेत आणि ह्या माध्यमातूनच भात शेती एक समृद्ध, शाश्वत आणि सुलभ होण्यासाठी आपण एक पाऊल पुढे उचललं पाहिजे असं मला वाटतं.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण या सर्वच बाबींचा अवलंब केला तर आपलं भात उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न सुद्धा नक्कीच वाढेल. सर आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना याविषयी खूप छान अशी माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण बदलत्या हवामानातील भात पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल दहीफळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
2: प्रधानमंत्री किसान मानधन

0: किसान वाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: किसानवाणी हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात स्वानंद पठण मंडळ कार्य आणि अनुभव याविषयी मेधा घाणेकर यांच्याशी पूर्णिमा साठे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह, श्रावण म्हणजे ओली माती, श्रावण म्हणजे भिजली धरती, श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: भरडधान्य राजगिरा. रक्ताची कमतरता तसंच ॲनिमियाने येणारा अशक्तपणा कमी करण्यासाठी राजगिरा गुणकारी आहे. रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी याची मदत होते. हाडं कमकुवत होण्याचा धोका याच्या सेवनाने कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यातही राजगिरा सहाय्यकारी आहे. ॲलर्जी प्रतिबंध आणि विषद्रव्य निचरा करण्याचे गुणधर्म यात आहेत. लाडू, चिक्की, केक, बिस्किटं, खीर, उपवासाचं थालीपीठ, पुऱ्या करण्याचं पीठ असे अनेक पदार्थ यापासून तयार करता येतात. पोषक घटक प्रति 100 ग्रॅम मागे असे आहेत: प्रथिनं 14.59 ग्रॅम, लोह 9.33 मिलीग्रॅम, ऊर्जा 356.11 किलो कॅलरी, तंतू 7.02 ग्रॅम, कर्बोदकं 59.98 ग्रॅम, जीवनसत्व B3 0.45 मिलीग्रॅम, फॉलेट 27.44 मिलीग्रॅम आणि कॅल्शियम 181 मिलीग्रॅम.
3: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 8:05 मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर। महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार। नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना। विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर। आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 2रा डाव 193 धावात आटोपला। श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा। पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारतानं ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर दिला आहे। ग्लोबल साऊथच्या प्रश्नांना प्राधान्य देणं तसंच सहकार्य आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून ब्रिक्सची पुनर्रचना करणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव या बैठकीत म्हणाले। विकसनशील देशांमध्ये बऱ्याचदा व्यापक विकासाच्या प्राधान्यक्रमांचा थेट संबंध पर्यावरणाच्या बदल आणि धोक्यांशी जोडलेला असतो। त्यामुळे होणारा हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण आणि आपत्तीचा धोका याबाबत ब्रिक्स देशांमध्ये अधिक सहकार्याची गरज यादव यांनी व्यक्त केली। एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत। एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता। निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत। त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज जमा केले नाहीत, त्यामुळे एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे। त्यापैकी केवळ 2.25 लाख मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील। 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत। 75,52,000 अधिक मतदार बीएलओना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता, असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे। एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे। 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल। त्यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल। त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल। अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे। महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे। राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल। जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे। पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल। सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे। याअंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे। जायकवाडी प्रकल्पाच्या 2रा टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली। त्यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल। UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे। या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत। पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली। पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे। नवी दिल्लीतल्या नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे। महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल। सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले। समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत।

0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने 4 बाद 84 धावा केल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100 षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. नवी दिल्लीत इंदिरा गांधी मैदानावर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा हिने म्यानमारच्या थेत हुतार जुझारचा हिचा सरळ गेममध्ये पराभव करून महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना कॅनडाच्या मिशेल ली हिच्याशी होईल. महिला दुहेरीत भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या भारतीय जोडीने अमेरिकेच्या लॉरेन लॅम आणि अॅलिसन ली यांचा 21-15, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. अशी सूर्या आणि अमृता प्रथमेश या भारतीय जोडीला मात्र तुर्कीच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: ते त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे. आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले, त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
0: झारखंडमध्ये गुमला जिल्ह्यात 4 नक्षलवाद्यांना अटक झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये झारखंड जनमुक्ती परिषदेचा सदस्य रामदेव लोहरा याचा समावेश आहे. त्याच्यावर 5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अटक करण्यात आलेल्यांकडून शस्त्रास्त्र आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी गाव पातळीपासून ते बूथ स्तरापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्कात राहावं, त्यांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घ्याव्यात असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिला आहे. विशाखापट्टणम इथं आज भाजपाच्या राज्य कार्यकारिणी समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असंही नवीन यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री, शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर. महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती, दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावा दाटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झालेत. आता ऐकवत आहोत काही गझल. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अहमद फराज यांची ही रचना, स्वरासह संगीत ए हरिहरन.

कार्यक्रमातली यानंतरची रचना आहे कतील शिफाई यांची. संगीतकार आहेत जगजीत सिंग आणि ही गझल गायली आहे लता मंगेशकर यांनी.

ही गझल गायली होती लता मंगेशकर यांनी. याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. या गझल आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:30 संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आता प्रसारित करीत आहोत गझल.

निदा फाजली यांची ही गझल गायली होती तलत अजीज यांनी. याबरोबरच गझल हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. प्रथम 8:45 समाचार संध्या.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर ते 101.5 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा.
1: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. रजनी

रजनीगंधा या कार्यक्रमात मी उज्ज्वला विद्वांस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतोय रात और दिन या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं हे गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे चिराग या चित्रपटातलं, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या रचनेला संगीत दिलंय मदन मोहन यांनी.

या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे पगला कही का या चित्रपटातलं. हसरत जयपुरी यांची रचना संगीतबद्ध केली आहे शंकर जयकिशन यांनी आणि गायिका आहेत आशा भोसले.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे छोटीसी मुलाकात या चित्रपटातलं. रचना आहे हसरत जयपुरी यांची, संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि गायक कलाकार आहेत मोहम्मद रफी, आशा भोसले आणि सहकारी. श्रोते हो, हे गीत ऐकवतच मी उज्ज्वला विद्वांस आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:30 होत आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अमजद अली खान यांचं सरोदवादन आता प्रसारित करीत आहोत. त्यांच्या सरोदवादनात ऐकूया राग चंद्रकंस.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अमजद अली खान यांचं सरोदवादन आम्ही प्रसारित होत केलं. हा होता राग चंद्रकंस. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र। यानंतर 11 वाजता हिंदीतल्या आणि 11:05 इंग्रजीतल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील। आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत। प्रथम 11 वाजता हिंदीतल्या बातम्या।